229 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 5:55 झाली आहेत. सुप्रभा श्रोते हो, प्रथम प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज शनिवार, भारतीय सौरतिथी 4 आश्विन शके 1948 म्हणजेच 26 सप्टेंबर 2026. आकाशवाणीच्या स्थानिक प्रसारणानंतर विविध भारतीच्या प्रसारणाचा आनंद आपण घेऊ शकता. प्रथम प्रसारण सभेला आता सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजविलेला राग गुजरी थोडी आपण ऐकलात. एफ एम वॅन 102 मेगाहर्ट्स आणि 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

还有很多，我们去解决吧，我们就。

विचारशील का या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण कार्यमग्नता याविषयी अजय महाजन यांचे विचार ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:11 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सुमधुर अशा भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात

आशा भोसले यांनी गायलेली पारंपरिक भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तिरचना. स्वर आहे रामदास कामत यांचा.

रामदास कामत यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. मंगलप्रभात कार्यक्रमामध्ये आता ऐकवत आहोत पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात संत तुकाराम महाराज यांचीच आणखीन एक भक्तिरचना अजित कडकडे यांच्या स्वरात. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं.

गायलेली संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आताच आपण ऐकली. संगीत होतं विलासबुवा पाटील यांचं. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आता ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

समूह स्वरात देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकवत आहोत नितीन मुकेश यांच्या आवाजात कवी नारायण अग्रवाल यांची हिंदी भक्तिरचना. संगीत आहे पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं.

कवी नारायण अग्रवाल यांची ही हिंदी भक्तिरचना आपण ऐकत होतात. संगीत होतं पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं आणि याचबरोबर श्रोते हो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम कृषी वाणी. या कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात हुमनी अळीचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेरकर यांनी सांगितलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, कीटकशास्त्र विभाग. आपण आज हुमनी अळीचे व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊया. हुमनी ही बहुपीक भक्षक अशा प्रकारची एक हानिकारक महत्त्वाची कीड आहे आणि मराठवाड्यामध्ये या अळीचा प्रादुर्भाव खरीपातल्या बऱ्याचशा पिकावर झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ही बहुपीक भक्षक अळी जमिनीमध्ये राहून विविध पिकांच्या मुळांवरती कुरतडते आणि त्यामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, हळद, ज्वारी, मका, ऊस या पिकांवर प्रामुख्याने या हुमनीचा प्रादुर्भाव आढळतो आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते. या उपद्रवामुळे साधारण 30-80% पर्यंत नुकसान होऊ शकतं. हलकी जमीन आणि मध्यम ते कमी पाऊस हे हुमनीसाठी अनुकूल आहे. अशा वातावरणात तिचा उद्रेक वाढतो. मागील काही वर्षांपासून मराठवाड्यामध्ये अनियमित पाऊस होत असल्यामुळं या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला वाढताना दिसत आहे. आता या किडीचं व्यवस्थापन करणं हे आपल्यासाठी आव्हान म्हणून सामुदायिकरित्या आपल्याला हे स्वीकारणं गरजेचं आहे आणि एकात्मिक पद्धतीने आपल्याला हिचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. आता हे कसं करायचं? तर हुमनी अळीचं एकात्मिक व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला शेतामध्ये शक्य झालं तर वाहतं पाणी आपण द्यावं, जेणेकरून या अळ्या गुदमरून मरून जातात. प्रथम अवस्थेतल्या अळ्या अतिशय लहान इंग्रजीशी बाराखडी सारख्या पांढऱ्या शुभ्र शेणखतात आढळून आल्यास मेटारायझियम अॅनिसोपली या जैविक बुरशीचा म्हणजे 1 किलो प्रतिटन शेणखतामध्ये आपण मिसळू शकतो, म्हणजे तिथंच तिचा नाश होऊन जातो. पिकामध्ये वापरायचं झालं तर आपल्याला ही मेटारायझियम अॅनिसोपली 10 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात आपण जमिनीतून वापर करू शकतो. हिचा चांगला परिणाम आपल्याला हुमनीच्या नियंत्रणासाठी मिळतो आहे. आणि वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

येथे बायोमिक सोबत आपल्याला हे मेटारायझियम वनस्पती रोगशास्त्र विभागाकडे ही स्वतंत्र प्रयोगशाळेमध्ये हे उपलब्ध आहे. आता या जैविकचा वापर करून सुद्धा जर आपल्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात असेल तर मात्र आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटकनाशकांचा वापर करता येईल. यामध्ये केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारा काही शिफारशीत कीटकनाशकं जसं ऊसासाठी आणि भुईमुगासाठी सांगण्यात आलेली आहेत, तर त्यामध्ये फ्लू पायरिमिन या नावाचं औषध 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून 10 मिनिटं ऊसाचं बेनं किंवा ऊसाच्या रोपांची मुळं बुडवून आपण त्याची प्रक्रिया करू शकतो. ॲसिफेट 50% अधिक इमिडाक्लोप्रिड 1.8% हे 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणी किंवा अळवणी करू शकतो. ऊस लागवडीच्या वेळी फिप्रोनिल 40% प्लस इमिडाक्लोप्रिड 40% हेक्टरी 450 ते 500 ग्रॅम 1000 लिटर पाण्यामध्ये आपण अळवणीसाठी वापरू शकतो. थॅमिटोक्झॅम प्लस फिप्रोनिल दाणेदार हे 15 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात आपण जमिनीमध्ये सरीच्या बाजूनं टाकल्यानंतर याचा चांगला परिणाम मिळतो. थॅमिटोक्झॅम हे 10 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात आपण सरीच्या बाजूने हे देखील आपल्याला उपयोगी आहे. क्लोरॅन्ट्रॅनिल्युप्रोल प्लस क्लोथियानिडीन हे देखील याला हुमणीसाठी उपयोगी आहे. टेट्रानिलिप्रोल प्लस फिप्रोनिल हे 12 ते 15 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात जमिनीत सरीच्या बाजूनं टाकू शकतो. आणि भुईमुगावर थॅमिटोक्झॅम प्लस फिप्रोनिल आणि मिक्समध्ये फिप्रोनिल प्लस इमिडाक्लोप्रिड हे 3 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून आपण अळवणीसाठी वापरू शकतो.

कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण हुमणी अळीचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर पुरुषोत्तम नेहरकर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आता लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर आजच्या भागामध्ये आम्हाला सांगा की तरुणांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण जे वाढलं आहे त्यामागची नेमकी काय कारण आहेत.
2: बेसिकली जो तरुण वर्ग आहे त्याच्यामध्ये आपण बघितलंय की आता 20 ते 40 वर्षांमध्ये पण हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचे कारण मी असं म्हणेल की जीवनशैली जी मॉडर्नायझेशन झालेलं आहे ते जीवनशैली एक महत्वाचा भाग घटक आहे. त्याच्यामध्ये काय होतं आपण जे जैन जे लोक जे म्हणतो ते बेसिकली व्यवस्थित एक्झरसाइज न करणे बाहेरचं खाणं किंवा खूप सारे असे शौक असतात जसं स्मोकिंग करणे एक्सेसिव्ह दारू पिणे त्याच्यामुळे काय बॉडीमध्ये स्थूलपणा येतो त्याला आपण इंग्लिशमध्ये ओबेसिटी पण म्हणतो. हे जे प्रमाण आहे त्याच्यासोबतच तरुण वर्गांमध्ये आपण बघितलं की डायबिटीजचं प्रमाण आणि ब्लड प्रेशरचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळले.
1: बर
2: तर हे दुसरं जे आपले जे नोन रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांचं प्रमाण

0: पण जास्त प्रमाणात आहे, म्हणून पण हार्ट अटॅकचं प्रमाण तरुण वर्गामध्ये जास्त आहे.
1: अच्छा.
0: आता सांगायचं म्हणजे आता हे बदलती जीवनशैली, याच्यात मेन म्हणजे जे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जे कामं करतात नवीन मुलं, त्यांना आता एक प्रकारचं असं ध्येय दिलं जातं की बाबा हे करायलाच पाहिजे. तर एक मेंटल स्ट्रेस आहे, ते स्ट्रेस पण खूप मोठं कारणीभूत आहे. त्याच्यानंतर एका जागी बसून तासन तास कॉम्प्युटरवर बसून कामं करणं,
1: हो
0: दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक प्रकारचं कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर तुमची झोप न होणं, जे स्लीप डिप्राइव्ड आहे त्यांना हे हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आढळत आहे. आणि ज्यांचं रेग्युलर काहीही असे व्यायाम नाहीये, म्हणजे जनरली लोकांनी ऍटलिस्ट 30 मिनिटं तरी दिवसातून व्यायाम करायला पाहिजे. सिम्पल म्हणजे फास्ट वॉक 30 मिनिटं जरी केला तर हा बेस्ट असतो, नाहीतर भरपूर असे व्यायाम आहेत जे करू शकता, पण हा जरी मिनिमम व्यायाम केला तर मला वाटतंय आपल्याला जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल. आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि निश्चितच स्मोकिंग बंद करायला पाहिजे, जे आपले शौक आहेत ते बंद करायला पाहिजे, आणि मेडिटेशन तुमच्या याच्यामध्ये योगा जीवनशैलीमध्ये आपण आणलं पाहिजे.
1: हा, म्हणजे एकूण निरोगी जीवनशैलीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. हा सर, तुम्ही जंक फूड किंवा बाहेरचं खाणं हाही उल्लेख केला होता, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, आता आपण बघितलंय की जंक फूड आणि जे बाहेरचं खाणं आहे त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय, की हे ऑइल जे आहे ते रिफ्राय करतात, आणि जे रिफाईन ऑइल त्यांचे जे प्रकार आहे फ्री रॅडिकलची, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात इंज्युरियस प्रॉडक्ट बनतात. आणि ते तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जो फॅटी ऍसिड्स आहेत, जे व्हाईट फॅट आहे, ते जास्त शरीरामध्ये जमा होत, म्हणजे जसं म्हणतो आपण एलडीएल, ट्रायग्लिसराइड, हे जे प्रमाण या लोकांना रियूज जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये वाढतं, ऑइल जे फ्राईड आयटम असतात त्याच्यामध्ये वाढतात. आणि मॅडम दुसरं म्हणजे ओपन पदार्थ असतात त्याच्यात इन्फेक्शन असतात, हे सगळं कारणीभूत असतं. म्हणून हे जंक फूड जेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी करू शकाल तेवढं चांगलं.
1: अच्छा.
0: अजून मी सांगेल की आपल्या जेवणाच्या प्रकारामध्ये मेन सांगायचं म्हणजे जे एक्सेसिव्ह सॉल्ट म्हणजे मीठ टाळायला पाहिजे, शुगर कमी करायला पाहिजे. हे दोन म्हणजे आपण जे म्हणतो ना पांढऱ्या वस्तू, व्हाईट कलरच्या ज्या वस्तू खातो आपण, जेवढ्या तुम्ही कमी कराल डाएट मध्ये तेवढंच चांगला.
1: बरोबर. श्रोते हो, आज आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती घेतली. उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार.
2: हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये हृदयरोग या विषयाची माहिती आपण ऐकली. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन याकडे नेमकेपणानं पाहायचं म्हटलं तर हा एक अतिशय स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांवरती अवलंबून आहे. धबधबा असलेल्या ठिकाणी चालणारं पर्यटन आणि समुद्र किनाऱ्यावर चालणारं पर्यटन एकसारखं असू शकत नाही. तसेच दुर्गम डोंगरदऱ्यातला निसर्ग आणि मैदानी परिसरातला निसर्ग हाही वेगवेगळा असणार हे लक्षात घेऊनच त्या त्या परिसरातील संधी शोधणं हे हिताचं ठरतं. आपल्या परिसरातील निसर्ग तपासून त्याचा विकास केल्याचे चांगले उदाहरण म्हणजे रत्नागिरीजवळच्या कशेळी गावात विकसित केलेला देवघळी किनारा. किनाऱ्याची जडणघडण लक्षात घेऊन पर्यटकांना तेथील निसर्गाचा अनेक अंगांनी अनुभव घेता यावा म्हणून तेथे पायऱ्या निर्माण केल्या आहेत, बैठका निर्माण केल्या आहेत, विसाव्याच्या जागा केल्या आहेत आणि व्ह्यूइंग प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, अर्थात सज्जा तयार केलेला आहे. आज तेथून लोक देवघळी बघतातच पण फेसाळणाऱ्या लाटांचाही आनंद घेतात आणि सूर्यास्तही अनुभवतात. दुसरं उदाहरण सांगायचं तर चिपळूणजवळच्या खाडीपट्ट्यातली मगर सफारी. मगरींची भीती असतेच पण तरीही वन्यजीवांविषयी

0: विषयीचं कुतूहल लक्षात घेऊन सर्व खबरदारीची सोय करून पर्यटकांसाठी मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी आज उपलब्ध आहे. अलीकडील काळात कांदळवन सफारी या शीर्षकाखाली देखील किनाऱ्यावरील कांदळवनातून नौकाविहार करता येतो हाही आपण पाहतो आहोत. मार्लेश्वरच्या परिसरात साहसी क्रीडा प्रकारातून अधिक लोकप्रिय झालेला लिंगाचा डोंगर ट्रेक हे असंच तिसरं उदाहरण. धारेश्वर धबधब्याचं संपूर्ण नयनरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी अलीकडे लोक मोठ्या संख्येने जात असतात आणि केवळ स्थानिक नव्हे तर अगदी महाराष्ट्रभरातून या ट्रेकसाठी लोक येताना दिसतात. चिपळूण परिसरातील श्री नंदू तांबे यांचं पक्षी अभयारण्य हा देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम. खासगी आवारातील पक्ष्यांची नैसर्गिक विविधता ओळखून त्यांनी ती पर्यटकांसाठी खुली केलेली आहे. आज तिकडेही लोकांची पावले आग्रहानं वळतात. खासगी आवारात संधी शोधलेलं दुसरं उदाहरण चिपळूण तालुक्यातल्याच वीर गावातलं वीरकर कुटुंबियांचं. बारमाही वाहणाऱ्या देवपाट धबधब्याची वाट आवारातून जाते त्यामुळे पर्यटकांसाठी त्यांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाळी रानफुलं हा कोकणातला आकर्षक निसर्ग आविष्कार. अनेक प्रजाती केवळ कोकणातच आढळणाऱ्या फुलणाऱ्या आहेत. त्यांचं महत्व ओळखून भरवले जाणारे दीपकाडी महोत्सवांसारखे सोहळे हा निसर्ग पर्यटनाचा आणखीन एक सुंदर नमुना बनू लागलाय. अशा उपक्रमातून पर्यटनासोबत निसर्ग संवर्धनाविषयी अगदी सहज जनजागृतीही केली जाते किंवा करता येते. याशिवाय कोकणात अलीकडील काळात निवास व्यवस्था निर्माण करतानाही अशा वेगळ्या संधी ओळखून त्या विकसित केल्याची उदाहरणही दिसतात. राई, मामाचं घर, जांभरून ट्रेल्स, आनंदाचं शेत, गारवा अशा अनेक रिसॉर्ट वा होमस्टेच्या माध्यमातून लोकांना किंवा पर्यटकांना निसर्गाशी सहजगत्या जोडण्याचं कसब जोपासलं जातंय. भात लावणी असेल, जंगल भ्रमंती असेल, आकाश निरीक्षण असेल किंवा काजवा महोत्सव असेल अशा वेगवेगळ्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या हंगामामध्ये पर्यटकांना आकर्षित केलं जातंय. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपासच्या परिसरात आपण पाहू शकतो. ती शोधून तेथील संधी विकसित करणं आज गरजेचं आहे. यातून रोजगार कसा निर्माण करता येतो किंवा आर्थिक व्यवस्था कशी सुधारता येते यासंबंधी जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकला. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. श्रोतेहो, सकाळी 7 आपण ऐकू शकाल ऐसी अक्षरे रसिके. त्यापूर्वी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
3: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झा. अथ वार्ताः. मेक इन इंडिया अभियानस्य 12 सम्पूर्णे सति प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना अस्याः योजनायाः अभूतपूर्वाः उपलब्धयः सम्प्रख्यापिताः. सामाजिकान्तर्जालीयपटले एकं सन्देशं यच्छन् प्रधानमन्त्रिणा एतत् प्रोक्तं यत् अभियानेनानेन भारते स्वदेशीनिर्माणं, वैदेशिकनिवेशः, निर्यातः च भूरिशः सम्प्रवर्धितः. तेन प्रोदीरितं यत् एषः परिवर्तनप्रवाहः सर्वेष्वपि क्षेत्रेषु प्रत्यक्षीक्रियते. आधारभूतसंरचना नवोन्मेषयोः बलेन भारतस्य निरन्तरसमृद्धिः एव मेक इन इंडिया इति अभियानस्य मुख्यमुद्देश्यमस्ति. आकाशवाण्याः लोकप्रिये मन की बात इति मासिक प्रसंगे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी श्वः राष्ट्रस्य जनैः सह आत्मीयं विचार विनिमयं विधास्यति. 38th प्रसंगस्य कार्यक्रमस्यास्य समग्र देशे दूरदर्शन आकाशवाणी जालपुटेन सह डिजिटल माध्यमेषु साक्षात् प्रसारणाय सर्वप्रबन्धः

सर्वप्रथम जाणून घेऊयात या सभेतील उर्वरित कार्यक्रमांविषयी. प्रथम सभेत यानंतर लगेचच म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष प्रायोजित मालिका हृदय स्पंदन.

आम्ही प्रसारित करू. या मालिकेचा सातवा भाग आज आम्ही प्रसारित करणार आहोत. 7:50 भावधारा हा भावगीतांवर आधारित कार्यक्रम.

8:40 मेहराब या कार्यक्रमांतर्गत काही हिंदी गझल आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. 9:10 लखलख चंदेरी हा सदाबहार हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. त्यानंतर 9:35 उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 10:15 आपण आनंद घेऊ शकता एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाचा. या अंतर्गत आज गाईड या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. गीतकार आहेत शैलेंद्र आणि संगीतकार आहेत ST Burman. त्यानंतर 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:05 स्वरलहरी हा श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित मराठी गाण्यांचा कार्यक्रम. श्रोत्यांशी फोनवर संवाद साधणार आहेत सुषमा कुलकर्णी. गीतसंकलन आहे वंदना सरपाते यांचं. निर्मिती सहाय्य शिवकुमार स्वामी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. श्रोते हो, दुपारी 12 ते दुपारी 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:00 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम असे असतील 12:00 वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 वर्धा जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा हा कार्यक्रम, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपद आणि 2:10 परिसर या तीनही कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार, 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम आणि 3:00 प्रादेशिक मराठी बातम्या. तर असे होते मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. आता जाणून घेऊयात सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी.

सायंकालीन प्रसारण सभेत 5:02 पुन्हा एकदा रात्री 11:30 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. दरम्यान दिल्ली केंद्रावरून दिली जाणारी नियमित बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम असे असतील: 5:02 नादब्रह्म, 5:30 युववाणी हा कार्यक्रम, 6:30 संस्कृत कार्यक्रम संस्कृतवाणी, 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम, 7:30 किसानवाणी, 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम, 8:30 भावगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 युवा भारती, 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम आणि 11:10 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळाचा दैनंदिन आढावा. तर श्रोते हो, असे होते आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

एफ एम बँड 102 MHz आणि 229 NM अर्थात 1305 KHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:07 झाली आहेत. आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECINET हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता, ढोलताशांच्या गजरात गणरायाला निरोप. गणेशमूर्ती दान संकल्पनेला गणेश भक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. ऐतिहासिक माथाडी कायदा कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी आणखी 4 जणांना अटक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज मराठवाड्यात दुष्काळ पाहणी दौरा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत भारताचा सुवर्णवेध. आता सविस्तर बातम्या. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची काल सांगता झाली. सकाळच्या सत्रात घरगुती गणपतींना निरोप दिल्यानंतर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ झाला. मुंबईत लालबागच्या राजासह अनेक गणपतींच्या मिरवणुका पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन सोहळा अजूनही सुरू आहे. पुण्यातही मानाच्या 5 गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पाठोपाठ इतर मंडळाच्या मिरवणुका झाल्या. भाविकांनी ढोलताशांच्या गजरात गणरायाला निरोप दिला. मराठवाड्यातही विसर्जन सोहळा पारंपरिक वाद्याच्या गजरात उत्साहात पार पडला. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामदैवत संस्थान मिरवणुकीपासून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.

शहरातल्या 5 मोठ्या विसर्जन विहिरींवर सकाळपासूनच ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आबालवृद्धांची गणरायाला निरोप देण्यासाठी गर्दी झाली होती. महानगरपालिकेनं शहरात 47 ठिकाणी गणेश मूर्ती संकलन तसंच निर्माल्य संकलन केंद्र स्थापन केले होते. नागरिकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. लातूर महानगर

0: आणि भैरवनाथ कदम या दोन अन्य आरोपींवर मध्यस्थी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करतील. हा या मासिक रेडिओ कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा ते देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. याच उद्देशानं सरकारकडून जलजीवन मिशन राबवलं जात आहे. याबाबत आज जाणून घेऊयात.
2: ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे सुरक्षित आणि पुरेसं पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून जलजीवन मिशन राबवण्यात येतं. हर घर जल मोहिमेच्या माध्यमातून ग्रामीण कुटुंबांचं जीवनमान सुधारण्यासह शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या अभियानाच्या यशाविषयी सांगताना यातील 4 प्रमुख आधारस्तंभांवर भर दिला. ते म्हणाले,
3: साथियों, जल जीवन मिशन की सफलता की वजह उसके 4 मजबूत स्तंभ है. पहला जन भागीदारी, दूसरा साझेदारी, तीसरा राजनीतिक इच्छा शक्ति और चौथा संसाधनों का पूरा इस्तेमाल.
2: जनसहभागातून राबवण्यात येणाऱ्या या अभियानामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात यश मिळत आहे.
0: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातल्या टंचाईग्रस्त भागात प्रशासनानं 500 जास्त विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यातल्या 67 विहिरीतून 142 गावं आणि 91 वाड्यांना 246 टँकर्समार्फत पाणी पुरवठा सुरू केला आहे. इतर 350 विहिरींमधून नळावाटे पाणी पुरवठा केला जात असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आज नांदेड, परभणी तसंच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या लोहा तालुक्यात टंचाई सदृश परिस्थितीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर त्या परभणी जिल्ह्यातल्या टंचाई सदृश परिस्थितीच्या पाहणीसाठी त्या गंगाखेड तालुक्यातल्या मरडस गावकडे प्रयाण करतील. बीड जिल्ह्यात माजलगाव तसंच गेवराई तालुक्यातल्या गावांना भेट देत शेतकऱ्यांकडून पीक परिस्थिती आणि टंचाई सदृश स्थितीचा त्या आढावा घेणार आहेत. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी काल जिल्ह्यात पाटोदा, आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यात पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. जॉन्सन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेत आवश्यक उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय पोषण पंधरवड्यानिमित्त धाराशिव जिल्ह्यात 2046 अंगणवाड्यांमध्ये सुमारे 13,000 उपक्रम राबवले जात आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
4: यात गावागावात पोषण जनजागृती रॅली, अंगणवाडी स्तरावर पाककृती स्पर्धा, सुदृढ बालक स्पर्धा, गरोदर आणि स्तनदा मातांच्या बैठका, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेची नोंदणी आणि माता ग्रह भेटी असे उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील गरोदर माता, स्तनदा माता, कुपोषित बालके आणि किशोरवयीन मुलींच्या आहाराबाबत जनजागृती होऊन जिल्ह्यातील महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी होण्यास तसंच कुपोषण कमी होण्यास मदत होत आहे. देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
0: लातूर जिल्ह्यातल्या विलास सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर, अग्निदीपर, एअर पिस्तूल, मिश्र सांघिक प्रकारात भारत

0: च्या मिश्र दुहेरीत मानुषहा आणि दिव्या चितळे या जोडीनं कांस्यपदक पटकावलं. महिला कबड्डी संघानं नेपाळवर 48-24 असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. पुरुष संघानंही थायलंडवर 66-28 अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत तनिषा क्रस्टो आणि ध्रुव कपिला या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्यपदकांसह भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. हवामान. विदर्भात अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली तसंच नांदेड जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सांगता. ढोलताशांच्या गजरात गणरायाला निरोप. गणेशमूर्ती दान संकल्पनेला गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. ऐतिहासिक माथाडी कायदा कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी आणखी 4 जणांना अटक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज मराठवाड्यात दुष्काळ पाहणी दौरा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीत भारताचा सुवर्णवेद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz वर हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:21 झाली आहेत.

श्रोते हो, सततची पाठ दुखी आणि कंबर दुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं। तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी तुमच्या मनात असणारे प्रश्न थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थि रोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून। हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून। तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या। हॅलो डॉक्टर, तुमच्या डॉक्टर राहते का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य?

0: योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
1: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.
2: सकारात्मक विचार मनुष्याचे जीवन सुंदर बनवतात, जगण्याची नवीन ऊर्जा देतात. श्रोते हो, अशाच विचारांनी परिपूर्ण असलेला कार्यक्रम विचारशलाका जरूर ऐका दररोज सकाळी 6:05 परभणी आकाशवाणी केंद्रावरून.
3: FM बँड 102 MHz आणि 229 मीटर्स अर्थात 1305 KHz वर आपण आनंद घेत आहात आकाशवाणी परभणी केंद्राच्या प्रसारण सभेचा. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचलनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी श्रीदत्त गायकवाड आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, शासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि नागरिक केंद्री करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे. विशेषतः जमिनीशी संबंधित कागदपत्र आणि नोंदींसाठी नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयात जावं लागू नये यासाठी ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात येत आहेत. ई प्रमाण सारख्या उपक्रमांमुळे नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती नागरिकांना घर बसल्या उपलब्ध होण्याची सुविधा निर्माण होत आहे. या सुविधेचं स्वरूप काय आहे, तिचा लाभ कसा घ्यायचा आणि डिजिटल सेवांमुळे नागरिकांच्या वेळेची आणि खर्चाची बचत कशी होणार आहे, याबाबत आज आपण जमाबंदी आयुक्त माननीय श्री शैलेश नवाल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नवाल सर, मला एक विचारायचं आहे की आपण या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या सगळ्या डिजिटल आहेत, पण एक विशेष गोष्ट अशी आहे की शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागातील नागरिक असतील, त्यांना जर जमिनीच्या नोंदणीच्या संबंधितल्या या सगळ्या सेवा उपलब्ध व्हाव्यात असं वाटतंय, तर यासाठी काहीतरी विशेष उपक्रम काही राबवले जाणं गरजेचं आहे, ते आहेत का?
1: सो यासाठी आपण आता एक सेवा संकल्प अभियान जे आपण सुरू करतोय त्याच्यामध्ये विशेष जनजागृती मोहीम आपण गाव पातळीवरती घेतोय. पण याच्या पलीकडे जाऊन आज तुमचं या रेडिओचे मार्फत आणि या दिलखुलास कार्यक्रमाच्या मार्फत आपण लोकांना

0: आव्हान करतो आहेत की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि कदाचित प्रत्येक गावामध्ये सुद्धा एक कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपले सरकार केंद्र जाळा जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे. आपण आपलं जमिनी संदर्भात आपण जर त्या ठिकाणी जाऊन महाभूमी म्हणून आपण जर वेबसाईट त्यांना सांगून ऍक्सेस केलं तर तुम्हाला तुमच्या जमिनीचे पूर्ण कुंडली तुम्हाला त्या ठिकाणीतून तुम्हाला भेटू शकते. त्यामुळे मी आज लोकांना आव्हान करतोय आणि याच्या मध्ये काय चूक जरी असली तरी तुम्ही आमचे नंबर जे आहेत 2025 712 712 याच्यावरती जर आपण फोन केला तर निश्चितच आमचे कॉल सेंटर मार्फत तुम्हाला तुमचे इश्यूजचं निराकरण आपण करून देऊ.
1: सर, आता जमिनीच्या नोंदींच्या डिजिटायझेशनमुळे आपल्या प्रशासकीय कामकाजात देखील बदल झाले असतील, त्याविषयी काय सांगाल?
0: सो आपण जेव्हा कोणतेही गोष्टीमध्ये तंत्रज्ञान आणतो ते नुसतं एक्झिस्टिंग प्रोसेसला आपण डिजिटाईज करतो असा नव्हे, आपण त्या प्रोसेसला पूर्ण रिइंजिनिअरिंग करतो. आता नुकतंच आम्ही जे आपला पद्धती असते नोटीस पाठवण्याची ते आपण कम्प्लीट ऑनलाईन केलं. आपला जे मोजणीचा अर्ज असतो त्याच्यामध्ये जे आपल्याला एखाद्या माणसाला बसून ते अप्रूव्ह करावं लागते ते आपण एआयचा वापर करून आपण ते पूर्ण ऑनलाईन केलं. म्हणजे की याच्यामध्ये जे आमचे कर्मचारी आहेत त्याचा पण ताण, कामाचा जे व्याप्ती पाहून त्याचा ताण पण सुद्धा कमी होतो, लोकांना सेवा जलद गतीने भेटते आणि देर इज नो ह्युमन इंटरफेरन्स इन बिटवीन. सो आपण हे विचार करतो आहे की आपले लोकांचं जे कौशल्य आहेत ते सुद्धा चांगल्या गोष्टीमध्ये लागावे आणि जे रुटीनचं काम आहेत ते तंत्रज्ञान आणि एआयच्या मार्फत ऑटो व्हावे आणि लोकांनी एक पारदर्शक सुसूट पद्धतीने त्याची सेवा भेटावी.
1: तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण अधिकच प्रगत काम करतो आहोत, पण त्याचबरोबर नागरिकांच्या तक्रारी असतील किंवा अडचणी असतील यांचं जलद निराकरण होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच महसूल विभागातल्या ज्या सेवा आहेत या अधिक सिटीजन फ्रेंडली करण्यासाठी भविष्यात कोणत्या नव्या सुविधा आणण्याचा आपला विचार आहे?
0: सो महसूल विभागामध्ये बरीच ठिकाणी लोकांची तक्रार असते की आमचे कर्मचारी उपलब्ध होत नाही किंवा ते एखाद्या वेळी वेळेवरती काम करत नाही. सो आपण हे जेव्हा पूर्ण गोष्टी पाहिली तर आपल्याला असं वाटतोय की जे लोड आहे कामाचा ते दिवसादिवस एवढं वाढत चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही काही ठिकाणी लोकांचा डिस्क्रिशन असतो, अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी म्हणा. सो हे डिस्क्रिशन जे आहेत ते कधी कधी गैरप्रकारचा एक कारण बनतो. सो भविष्यामध्ये आणि भविष्य म्हणजे पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या ठिकाणी सब्जेक्टिव्हिटीची गरजच नाही गोष्टीचे ऑब्जेक्टिव्ह पाहून आपल्याला ते कम्प्लीट करता येते त्या ठिकाणी आपण पूर्णपणे डिजिटाईज मेकॅनिझमचा वापर करणार आहोत. याच प्रकारचा जे डेटा आहेत, सो सपोज जर मी आज महसूलमध्ये तहसील ऑफिस आहेत आणि तसंच मोजणी खातं आहेत तसंच प्लॅनिंग खाते आहेत, या तिघाला जे आपसा डेटा शेअरिंग करायचे होतं त्यासाठी लोकांना वेगवेगळे डिपार्टमेंटला जावं लागत होतं आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्याचं पण वेळ वाया जायचं आणि लोकांना पण खूप मोठ्या प्रकारचा गैरसोय व्हायचा. आपण हे सगळे डिपार्टमेंटला इंटिग्रेट करतो आहे जेणेकरून एखाद्या गोष्ट इकडे अप्रूव्ह झाली की ती ऑटो मोडमध्ये पुढच्या डिपार्टमेंटला यायला पाहिजे आणि ऑटो मोडमध्ये त्यानंतर लोकांना भेटला पाहिजे. सो असा इंटिग्रेशन जो आपण करतो आहे त्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की लोकांची शासनाबद्दल जे प्रतिमा आहे ते अजून वाढेल आणि विश्वासार्हता जे आहेत ते सुद्धा आमची अजून प्रमाणिक होईल.
1: जमिनीच्या नोंदी अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक असणं महत्वाचं आहे असं आपण म्हटलं, पण यासाठी आपला विभाग कोणते प्रयत्न करतो आहे?
0: सो आज जर आपण बघितलं तुमची नोंद ही सगळे आता ऑनलाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुमच्या 7-12 मध्ये काय उल्लेखित आहेत आणि तुमचे प्रॉपर्टीमध्ये काय लिहिले आहेत ते सगळे तुम्हाला पाहता येऊ शकते. आपण हे प्रयत्न करतो आहे की आपलं एक महाभूमी म्हणून आपलं एक प्लॅटफॉर्म आहे. आपण सर्व लोकांना वारंवार हे आवाहन करतो आहे की तुम्ही तुमचे जमिनीचे सध्याचेच नव्हे तुमचे मागचे 30 ते 40 वर्षाचे जे अभिलेख आहेत ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पाहता येऊ शकते. जसं आता आपण थोडक्यात म्हटलं तर लीगल सर्च रिपोर्ट, आपण जर एखादा कोणतं घर विकून घेतोय किंवा आपल्या घराचा काही नोंदीचा इश्यू असेल आपण प्रत्येक जण लीगल सर्च रिपोर्ट काढतोय. आता हे सर्च रिपोर्ट

0: कोड तुम्हाला ऑनलाइन तुम्हाला घेता येऊ शकते. आम्हाला माहिती आहे की अजूनही काय लोकांचा तंत्रज्ञानाचा सोबत तेवढा कम्फर्टेबल नाही आहे. त्यासाठी आपण जे कॉमन सर्व्हिस सेंटर आहेत, आपले सरकार सेंटर जे आहेत, त्याच्यावरती सुद्धा या सगळ्या गोष्टीची आपण ॲक्सेस देण्यात आलेली आहेत. एकंदर म्हणाल तर आमचा एकच हेतू आहे की तुम्ही जे शासनासोबत तुमचे इंटरफेस आहेत ते फक्त एकदाच व्हावे, ऑनलाईन म्हणू किंवा ऑफलाईन, आणि त्यानंतरची जेवढी प्रक्रिया आहेत हे सगळे तुम्हाला विदाऊट मीटिंग पीपल, विदाऊट गोईंग टू ऑफिसेस, हे सगळे व्हायला पाहिजे.
1: तुमच्या बोलण्यातून असं दिसतंय की महसूल विभागाच्या कामकाजामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावरती वापर वाढलेला आहे. तुम्ही काही महत्त्वाचे फायदे जे नागरिकांना मिळत आहेत ते सांगितलेच, पण ई प्रमाण यासारखी जे डिजिटल उपक्रमाच्या नोंदणी दस्तऐवजांच्या प्रमाणित प्रती घरबसल्या आता आपल्याला उपलब्ध होत आहेत, तर या सुविधेची वैशिष्ट्य काय आहेत आणि त्याचा फायदा नागरिकांना कसा घेता येईल?
0: आता जर आपण एक शासनाचा आदेश पाहिलं की डिजिटल स्वाक्षरीने जे तुम्हाला डॉक्युमेंट भेटते आहेत हे तुमची आता वैध डॉक्युमेंट ठरत आहेत. आता एखादा आमचा ऑफिसर किंवा कर्मचारी इतर कामासाठी कुठे बाहेर गेलं तर तुम्हाला त्याची स्वाक्षरी घ्यायसाठी तुम्हाला किती तुम्हाला हेल्पांडे मारावं लागते. आपण जर लहान असतो तर तेव्हा लहानपणामध्ये आपल्याला गजेटेड ऑफिसची स्वाक्षरी हवी होती. कोणती जॉब घ्यायची असेल गजेटेड स्वाक्षरी सही शिक्षा मारून तुम्ही घेऊन यावे. आज तुम्ही बघा ते किती त्रासदायक इश्यू आहेत, बिकॉज ऑफिसर कधी कोणत्या कामासाठी जर व्यस्त असलं तर ते सगळ्या गोष्टी घ्यायचं कसं. आता आपण काय केलं, जवळपास 48 करोड प्लस डॉक्युमेंट्स, ई प्रमाण, तुमचं जुना रिकॉर्ड, 7-12, 8-अ नमुना तुमचं 8, सर्वच गोष्टी ही आता आपण डिजिटल स्वाक्षरी करून जतन करून ठेवलेले आहेत. आज तुम्हाला ते घ्यायचे असेल, तुम्ही जर महाभूमीवरती गेलं तर त्या ठिकाणीतून तुम्हाला ते एक नॉमिनल रक्कम देऊन तुम्हाला डाउनलोड करता येतील, दॅट टू विथ डिजिटल सिग्नेचर. तर त्यासाठी तुम्हाला परत कोणतेही ऑफिसला, जे आम्ही तुम्हाला सांगतो आहे की जे फ्रिक्शन आहेत ते आपलं संपवायचं आहेत आणि त्याचा एक्सपिरियन्स ते सीमलेस करायचं आहेत. आणि यासाठी आपण आवाहन करतो आहेत की सर्वच गोष्टी आपण महाभूमी, जे आम्ही एक इंटरफेस बनवलं महसूल विभागाचा, तिकडे जाऊन जुने डॉक्युमेंट, आजचे डॉक्युमेंट हे सगळे तुम्ही डाउनलोड करा, ते सुद्धा डिजिटल साइन सोबत, आणि त्यांना आता शासनाने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे.
1: खरंच आपण जे विभागांचं इंटिग्रेशन करतात ते तर खरंच चांगली एक गोष्ट आहे, पण त्याचबरोबर आपण असं पाहतो की आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा डेटा मॅनेजमेंट याचा सगळ्याचा वापर जमिनीच्या नोंदी अधिक अचूक करण्यासाठी आणि प्रभावी करण्यासाठी करता येऊ शकेल, तो कशा पद्धतीनं?
0: सो आज जर आपण एखादा रजिस्ट्री करायला गेलं प्रॉपर्टीचं, सर ते प्रॉपर्टीचं एकंदर रेकॉर्डमध्ये किती एरिया आहेत, तो आपण त्याला मग सांगतो आहे की तुम्ही सांगण्यापेक्षा ते तुम्हाला डेटा बेसमधूनच यायला पाहिजे की या प्रॉपर्टीचा एवढा एरिया आहेत, या प्रॉपर्टीवरती काही लिटेशन चालू आहेत का, या प्रॉपर्टीची मोजणी केव्हा झालेली आहे. सो जसं आपण आता म्हणाले की जे एक्झिस्टिंग डेटा बेस आहेत त्या डेटा बेसचा वापर करून आपण काय गोष्टी ऑटो मोडमध्ये आणणार आहेत. जसं आपण आता जे प्लॅन करतो आहे की 30% अशी नोंदणी आहेत ज्यासाठी तुम्हाला म्युटेशनमध्ये थांबावं लागणारच नाही, बिकॉज ते सगळे ऑनलाईनच सर्टिफाय होऊन जातील. सो अशा प्रकारचा आपण ज्या ज्या ठिकाणी हे पॉसिबिलिटी आहेत त्या त्या ठिकाणी आपण डेटा बेसचा वापर करून त्या डेटा बेसला इंटर ऑपरेबल, म्हणजे की आमचं 7-12 डेटा आहेत त्यांनी प्लॅनिंग डिपार्टमेंटसोबत बोलला पाहिजे आणि त्यांनी तोच डेटा आमच्याकडून घ्यायला पाहिजे. मोजणी झाल्या डेटा आहेत त्याचा ऑटोमॅटिक 7-12 व्हॅलिडेशन व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा डेटा बेसचा आपण इंटर ऑपरेबल बनवून आपण ते लोकांना सुलभ गतीने देणार आहेत आणि त्यांना पण त्या डेटाचा विश्वासार्हता तेव्हा वाढेल जेव्हा 3-4 ठिकाणी जे डेटा वापर होतो आहे तो त्यांना सारखा दिसणार. सो तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारचा डोअर टू डोअर जाण्याची गरज भासणारच नाही आणि सिंगल विंडोमध्ये खरंच त्याचं काम होणार आहे.
1: वा श्रोते हो, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शासकीय सेवा नागरिकांच्या अधिक जवळ आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. घरबसल्या कागदपत्र आणि नोंदी उपलब्ध झाल्यानं नागरिकांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचण्यास निश्चितच मदत होणार आहे. आजच्या भागातून मिळालेल्या उपयुक्त माहितीसाठी माननीय श्री शैलेश नवाल यांचे मनपूर्वक आभार. दिलखुलासच्या पुढील भागात आपण जमिनीच्या

नोंदीतील चुका, तक्रारी आणि शेतकरी तसंच ग्रामीण नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांबाबत चर्चा करणार आहोत. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी श्रीदत्त गायकवाड आपला निरोप घेतो. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी
3: 229.9 MHz अर्थात 1305 kHz आणि FM band 102 MHz वर हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत जागतिक दिनानिमित्त, जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष प्रायोजित मालिका हृदय स्पंदन. या मालिकेचा 7वा भाग आज आम्ही प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी ऐकूया.
4: अरे वा, खूप दिवसांनी.
5: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
4: अहो तेच, 60 रुपये.
5: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
4: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
5: आणि दुसरी?
4: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
5: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
4: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
7: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
3: ऐकूयात हृदय स्पंदन या मालिकेतला हा कार्यक्रम.
8: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. नमस्कार श्रोते हो, हृदय आपल्या जीवनाचा अविरत ठोका, प्रत्येक क्षणी आपल्यासाठी धडधडणारं, आपल्या संपूर्ण शरीराला जीवन देणारं. मात्र या हृदयाची आपण पुरेशी काळजी घेतोय का? हृदयविकाराची लक्षणं आपण वेळीच ओळखतोय का? आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये आवश्यक असणारे बदल करतोय का? याच महत्त्वाच्या प्रश्नांची शास्त्रीय आणि सोप्या भाषेत माहिती देणारी विशेष आरोग्य मालिका प्रसारित करत आहोत हृदय स्पंदन. जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची ही विशेष मालिका. या मालिकेच्या 10 भागांमध्ये आपण जाणून घेणार आहोत हृदयाचं आरोग्य, हृदयविकाराची कारणं, लक्षणं, प्रतिबंध, उपचार आणि हृदयाचा आपल्या संपूर्ण आरोग्याशी असलेला संबंध. चला तर मग हृदयाचे ठोके समजून घेऊया, आरोग्याचं स्पंदन जपूया. ऐका हृदय स्पंदन. मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णुनगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504.

0: नमस्कार श्रोते हो, जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष प्रायोजित मालिका सुरू केली आहे हृदय स्पंदन। या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। आणि श्रोते हो, हृदयाबद्दल अधिक माहिती करून घेत असताना आपल्या या निरोगी हृदयाबद्दल काय काय करायला हवं याबद्दल तर आपण जाणून घेतलंच, परंतु हृदयाचा परिणाम कोणकोणत्या अवयवांवर होऊ शकतो आणि त्याची काय काळजी घ्यावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। आणि यासाठी आपल्या स्टुडिओत आज आमंत्रित केलेला आहे परभणीतील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रमेश राठोड यांना। डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे।
1: नमस्कार मॅडम।
0: तर आजचा विषय हृदयाचा जो परिणाम आहे तो आपल्या शरीराच्या इतर अवयवांवर कसा होतो हे आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवणार आहोत। तर काय सांगाल डॉक्टर, याचा परिणाम कोणकोणत्या अवयवांवर होतो आणि तो कसा होतो?
1: निश्चितच हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। जसं बघा, आपल्याला साधं एखादी मोटर किंवा इंजिन गाडी जरी चालवायची असेल तर फक्त इंजिन चालून नाही होत, म्हणजे इंजिन चालण्यासाठी त्याचा पंप पण व्यवस्थित चालला पाहिजे, टायर व्यवस्थित पाहिजे, तर गाडी व्यवस्थित चालते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहिजे। आणि आपलं शरीर जे आहे हे अतिशय एक कॉम्प्लेक्स बायोलॉजिकल मटेरियल वापरून आणि ते इंटरडिपेंडंट आहे। म्हणजे काय, शरीराचा प्रत्येक अवयव हा दुसऱ्या अवयवांशी रिलेटेड आहे किंवा डिपेंडंट आहे। त्यामुळे जेव्हा एका अवयवावर परिणाम होतो त्यावेळेला साहजिकच दुसऱ्या ऑर्गनला पण त्याचा परिणाम होत असतो। त्यामुळेच आपण म्हणतो की मल्टी ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट जे आहे ती बऱ्याचदा असते। त्यामुळं शरीरात असं होऊच नाही शकत की फक्त हृदय कमजोर आहे आणि बाकी सगळं व्यवस्थित आहे। त्यामुळे हृदयरोग किंवा हृदयाचे जे आजार आहेत त्याचं शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम होत असतो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हृदय रोग आणि मेंदू याच्या रिलेशन विषयी बोलूया। हृदयरोग जे आहे त्यामध्ये आपण जसं पाहिलं, मी आधी सांगितलं की हृदयरोगामध्ये वेगवेगळे प्रकारचे आजार असू शकतात। या तीनही आजारांमध्ये हृदयाचा परिणाम हा ब्रेनवर होत असतो। जसं मी सांगितलं की समजा पेशंटला अॅक्यूट हार्ट अटॅक झाला असेल आणि त्यामुळे जर हार्टचं पंपिंग अचानक कमी झालं आणि तर ब्रेनला अचानकपणे ब्लड सर्क्युलेशन कमी होऊ शकतं आणि पेशंटला सडनली सिंकोप किंवा चक्कर येऊन पेशंट पडू शकतो। दुसरं, जर हृदयाची पंपिंग कमी झाली असेल हार्ट अटॅकमुळे आणि एखादा पार्ट हृदयाचा जो कमी मूव्ह करत असेल त्या जागेवर जर रक्ताचे गाठी तयार झाल्या हृदयामध्ये, लेफ्ट व्हेंट्रिकल म्हणतो त्याच्यामध्ये जर तसे क्लॉट्स काही तयार झाले तर ते क्लॉट्स बऱ्याचदा सर्क्युलेशनमधून ब्रेनमध्ये जाऊन ब्रेन स्ट्रोक किंवा आपण पक्षाघात जो म्हणतो त्या टाईपमध्ये होऊ शकतं। दुसरं, जर हृदयाचे ठोके कमी किंवा जास्त पडत असतील आणि त्यातही जर हृदयाचे ठोके अतिशय जास्त पडत असतील आणि ते इरेग्युलर पडत असतील त्याला आपण ॲट्रियल फिब्रिलेशन म्हणतो। यामध्ये काय होतं, हृदयाचा जो डावा वरचा भाग आहे ॲट्रियम म्हणतो आपण लेफ्ट साईडचं, त्या भागामध्ये क्लॉट होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि तिथे जर क्लॉट तयार झाला तर तो लेफ्ट ॲट्रियम मधून खालच्या भागात येतो आणि खालच्या भागातून पूर्ण बॉडीमध्ये जाऊन त्यामध्ये ब्रेन स्ट्रोक होण्याची रिस्क असते। त्यामुळं जे ॲट्रियल फिब्रिलेशनवाले पेशंट आहेत त्यांना हृदयाच्या आजाराबरोबरच आपण रक्त पातळ व्हायची जी गोळी आहे ते पण आपण त्यांना रेग्युलरली देत असतो। त्याचं कारणच ते आहे की त्यांना ब्रेनचा स्ट्रोक होऊ नये। तिसरी गोष्ट, हार्टचं पंपिंग जर कमी खूप जास्त असेल तर पेशंटचं ब्लड प्रेशर पण लो होत असतं आणि ते जर ब्लड प्रेशर लो झालं तर मग मेंदूला व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होत नाही, त्यामुळे चक्कर येणे किंवा मळमळ होणे यासारखे आजार होऊ शकतात। त्यामुळे हृदयरोग जर असेल त्यासोबत ब्रेन स्ट्रोक होण्याची रिस्क असते ती अतिशय जास्त असते। तर यानंतर आपण बोलूया हृदय आणि किडनीबद्दल। तर किडनीचे आजार जर असतील त्याचा पण हृदयावर परिणाम होतो, त्याचबरोबर जो हृदयाचा आजार आहे त्याचा पण किडनीवर परिणाम होतो। म्हणजे हृदयाची पंपिंग जर कमी झाली असेल तर किडनीला व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होत नाही आणि त्यामुळे किडनीचे आजार सुद्धा वाढू शकतात। त्याचबरोबर किडनीचा जर आजार असेल त्यामुळे ब्लड प्रेशर खूप जास्त वाढलेलं असतं आणि ते ब्लड प्रेशर खूप वाढल्यामुळे हृदयावर त्याचा असा परिणाम होतो की हृदयाच्या मसल ज्या असतात त्या थिक होऊ शकतात, त्याला लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी म्हणतो। आणि मग हृदयाचं जे पंपिंग आहे ते लॉंग टर्म मध्ये कमी होतं किंवा पंपिंग व्यवस्थित असेल तरी त्याचा कॉम्प्लायन्स आहे तो स्टिफनेस वाढतो आणि त्यामुळे पेशंटला दम लागण्याचा जो त्रास आहे तो वाढू शकतो। आता त्यासोबत हृदय आणि फुफ्फुस जे आहे यामध्ये हार्टचं जर पंपिंग कमी असेल तर साहजिकच आहे हृदयाचं जे पंपिंग कमी झाल्यामुळे हृदय पुढे पंपिंग व्यवस्थित नाही करत, त्यामुळे मग मागे प्रेशर जास्त पडतं आणि अल्टिमेटली डाव्या बाजूला जे ऑक्सिजनेटेड होऊन ब्लड येत असतं ते फुफ्फुसात

0: त्यातून येत असतं,
1: बर
0: म्हणजे ज्याला पल्मोनरी वेन्स म्हणतो, तिथून ते ब्लड डाव्या बाजूला येतं, मग डाव्या बाजून खालच्या चेंबरमध्ये येऊन पूर्ण हृदयाला ते सर्क्युलेट होत असतं.
1: बर बर
0: तर हे हृदयाचं पंपिंग कमी झाल्यानंतर त्या पल्मोनरी व्हेन्समध्ये प्रेशर वाढतं आणि अल्टिमेटली आपल्या जे म्हणतो आपण छातीमध्ये पाणी झालं
1: हो,
0: किंवा पल्मोनरी इडिमा म्हणतो आमच्या मेडिकल टर्ममध्ये, ते टाईपमध्ये होत असतं. आणि असं जर झालं तर पेशंटला बऱ्याचदा दम लागतो, छातीमध्ये खोकला जास्त येतो, झोपल्यानंतर दम जास्त लागतो आणि उठून बसल्यानंतर बऱ्याचदा बरं वाटतं, किंवा पायाला सूज येते, याला हार्ट फेल्युअरचे सिम्प्टम म्हणतो आपण, किंवा कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर म्हणतो. तर ह्या टाईपचे सगळे जे लक्षण आहेत ते आढळायला लागतात आणि सहसा हार्ट अटॅक झाल्यानंतर काही दिवसानंतर हे लक्षणं चालू होतात, कारण मग हार्टचं पंपिंग त्यावेळेला कमी झालेलं असतं. म्हणजे हार्ट अटॅक झाला आणि आपण वेळेत जर त्याचा इलाज नाही केला तर मग एकदा हृदयाला परमनंट डॅमेज झाला तर हार्टचं पंपिंग कमी राहतं आणि ते हार्टचं पंपिंग कमी राहिल्यामुळे हे सगळे सिम्पटम्स आहेत ते येतात आणि त्याचे सगळ्याच अवयवावर परिणाम होतात, पण मुख्यत्वे ब्रेन म्हणजे आपला मेंदू, किडनी आणि फुफ्फुस या तीन अवयवावर त्याचे जास्तीचे परिणाम होतात. त्यासोबत जे लिव्हर आहे त्याच्यामध्ये जर राईट साईडचं हार्ट फेल्युअर झालं असेल तर त्यामुळे लिव्हरवर सुद्धा कंजेशन येत असतं. म्हणजे लिव्हरच्या ज्या म्हणजे खालून ज्या जाणाऱ्या नसा आहेत राईट साईडला ब्लड घेऊन जाणाऱ्या, त्या कंजेस्ट होत असतात आणि त्या कंजेस्ट झाल्यामुळे लिव्हरवर पण सूज वाढते, त्याला कंजेस्टिव्ह हेपॅटोमेगॅली म्हणतो आपण, आणि त्यामुळे लिव्हरचा सुद्धा आजार वाढू शकतो. तर ओव्हरऑल हृदयाच्या आजारामुळे सगळेच जे अवयव आहेत त्याच्यावर परिणाम होत असतो.
1: बापरे, म्हणजे डॉक्टर, हृदय हे जे अवयव आहे हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते निरोगी ठेवणं आपल्या हातात आहे. अर्थात हृदय जर निरोगी असेल तर संपूर्ण शरीर निरोगी राहू शकतं. शरीरातील अनेक अवयव किती त्याचा परिणाम, हृदयाचा परिणाम या अवयवांवर होतो याबद्दल खरोखर खूप उपयुक्त माहिती सांगितली. तर मला वाटतं की अनेक श्रोते आज ही मुलाखत ऐकत आहेत आणि नक्कीच प्रत्येकजण आपल्या हृदयाच्या निरोगी असण्याची नक्कीच काळजी घेत राहतील अशी आशा करूयात. आजच्या मुलाखतीमधून खूप उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद डॉक्टर.
0: थँक्यू मॅडम.
1: तर श्रोते हो, आजच्या हृदय स्पंदन या मालिकेमधून हृदयाच्या आरोग्याविषयीची महत्वाची माहिती आपण जाणून घेतलीत. लक्षात ठेवा, हृदयाची काळजी हे केवळ हृदयासाठी नाही तर निरोगी आणि आनंदी जीवनासाठी आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणतणावावर नियंत्रण, योग्य झोप, नियमित आरोग्य तपासणी आणि शरीरानं दिलेल्या संकेतांकडे वेळीच लक्ष, या छोट्या छोट्या गोष्टी हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावतात. श्रोते हो, जागतिक हृदय दिनानिमित्त आकाशवाणी परभणी केंद्राची हृदय स्पंदन ही विशेष आरोग्य मालिका. मेंदू असो किंवा हृदय, आरोग्याच्या गंभीर समस्यांवर आता मिळणार तज्ज्ञ उपचार एकाच छताखाली. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ आणि विश्वासार्ह उपचारांसाठी रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णू नगर, वसमत रोड, परभणी. कॉन्टॅक्ट 7666253504. हृदय जपा, आरोग्य जपा, जीवन जपा. पुन्हा भेटूया हृदय स्पंदन सारख्या अशाच आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्या हृदयाची काळजी घ्या, कारण प्रत्येक स्पंदन अनमोल आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रिम्स मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, वसंतराव नाईक पुतळ्यासमोर, शंकरनगर रोड, विष्णू नगर, वसमत रोड, परभणी.
2: जागतिक हृदय दिनानिमित्त विशेष प्रायोजित मालिका हृदय स्पंदन आत्ताच आपण ऐकलेत. या मालिकेतला सातवा भाग आज आम्ही प्रसारित केला. सकाळचे 7:52 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत भावधारा हा भावगीतांवर आधारित कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात मंगेश पाडगावकर यांची ही भावरचना. सुधीर फडके यांच्या आवाजात, संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: से गीत गाया।
1: सुधीर फडके यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. कार्यक्रमात आता ऐकूयात मंगेश पाडगावकर यांचंच आणखीन एक भावगीत. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

मंगेश पाडगावकर यांचं हे भावगीत आपण ऐकलं सुधीर फडके यांच्या स्वरात. संगीत होतं यशवंत देव यांचं. FM बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz वर आपण आनंद घेत आहात आकाशवाणी परभणी केंद्राच्या प्रसारण सभेचा. सकाळचे 8 वाजत आहेत. आता लगेचच समाचार प्रभात आणि 6:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, त्यानंतर ठीक 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30:25 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. आता सविस्तर बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतच्या चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक आहे. लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळकाढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे, असं जयशंकर यावेळी म्हणाले. आखाती देश लाल समुद्र आणि काळ्या समुद्रात व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्याचा परिणाम अनेक देशांवर झाला आहे. हे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करावी, असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं आहे. जहाज आणि खलाशी सुरक्षा मैत्री गटाच्या पहिल्या बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. जहाज आणि खलाशांच्या सुरक्षेकडे लक्ष वेधण्यासाठी भारत आणि लायबेरिया यांनी एकत्रितरित्या एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाची घोषणा जयशंकर यांनी या बैठकीत केली. नेपाळ, भारत आणि चीन यांच्या नेतृत्वात हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभी केली जावी, असं

नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. नेपाळमध्ये नुकत्याच झालेल्या विध्वंसक पुराच्या घटनेचा संदर्भ देऊन त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत हे आवाहन केलं. तिन्ही देशांनी उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती, तांत्रिक कौशल्य आणि इशारा देणारी यंत्रणा सामायिक करावी असा प्रस्ताव त्यांनी मांडला. जागतिक तापमान बदलाचा हिमालयातील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकारनं मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशातील अशांत क्षेत्रांमध्ये सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा 1958 अर्थात अफस्पाची मुदत 1 ऑक्टोबरपासून 6 महिन्यांसाठी वाढवली आहे. मणिपूरमध्ये गृहमंत्रालयानं 13 पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात येणारे भाग वगळता संपूर्ण राज्यात अफस्पाची मुदत वाढवली आहे, तर नागालँडमध्ये 9 जिल्ह्यांमध्ये याची मुदत वाढवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या सकाळी 11 वाजता देशपरदेशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनची सर्व प्रसारण केंद्र, न्यूज ऑन AIR वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर प्रसारित केला जाईल. याशिवाय AIR न्यूज, DD न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. हिंदीतील प्रक्षेपणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही हा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. जलसुरक्षा ही नागरिक, सरकार आणि उद्योग यासारख्या सर्व संबंधित घटकांची सामायिक जबाबदारी असल्याचं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं 9व्या भारत आंतरराष्ट्रीय जल सप्ताहाच्या समारोप सत्रात बोलत होते. जलसुरक्षा क्षेत्रातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे फायदे तळागाळापर्यंत पोहोचतील अशा पद्धतीनं त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे असं पाटील म्हणाले. हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम जलव्यवस्थापन अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी व्यापार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि परराष्ट्र धोरणाबाबत चर्चा केली. मात्र या दौऱ्यात दोन्ही देशांनी कुठलाही नवीन करार केला नाही. ही भेट सगळ्यांसाठी चांगली ठरल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. तर या वर्षात ट्रम्प यांना आणखी 2 वेळा भेटणार असल्याचं जिनपिंग म्हणाले. तंत्रज्ञानाबाबत एकत्रितपणे काम करून ते मानवी नियंत्रणात असेल याची दक्षता घेण्याची जबाबदारी दोन्ही देशांची आहे असं जिनपिंग म्हणाले. तर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवू शकणाऱ्या AI संदर्भातल्या धोक्यांबाबत एकमेकांना सतर्क करता येईल अशी यंत्रणा तयार करण्याचा प्रस्ताव अमेरिकेनं सादर केला. अमेरिकेनं इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी उठवली, इराणी तेलाच्या विक्रीवरील निर्बंध रद्द केले आणि लेबनॉनचाही समावेश असलेली युद्धबंदी पाळली, तर होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली करण्याची आणि आपल्या अणुकार्यक्रमाबाबतची चर्चा 7 दिवसात पुन्हा सुरू करण्याची तयारी इराणनं दर्शवली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी न्यूयॉर्क इथं पत्रकारांना काल ही माहिती दिली. इराण युद्धाबाबत अमेरिकेचे अधिकारी मध्यस्थांशी सकारात्मक चर्चा करत आहेत असं व्हाईट हाऊसनं सांगितलं आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त महाराष्ट्रासह सर्वत्र काल घरगुती तसंच सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. भाविकांनी पर्यावरणाचा विचार करून कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय स्वीकारला होता. पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुका पारंपरिक थाटात पार पडल्या. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथकं आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषानं मध्यवर्ती पुण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. मुंबईतही गिरगाव चौपाटीवर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख व्यवस्था करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू आहे. राज्यात सर्वच ठिकाणी काल पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल दमदार कामगिरी केली.
कमलजीत आणि सुरुचिसिंग या जोडीनं 10 मीटर एअर

0: पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं, तर गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. तसंच बार्निका एलंगोवन हिनं महिलांच्या पोल व्हॉल्ट प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत कांस्य पदक पटकावलं. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मनप्रीत कौर हिनं महिलांच्या गोळाफेक प्रकारात कांस्य पदक जिंकलं. पुरुषांच्या मॅरेथॉन स्पर्धेत भारताच्या सावन बरवालनं रौप्य पदक जिंकलं. टेबल टेनिसमध्ये दिया चितळे आणि मानुष शाह या मिश्र दुहेरी जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. तसंच भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. खेळाडूंच्या या अभिमानास्पद कामगिरीमुळे अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना म्हटलं आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 24 पदकं पटकावली आहेत. 2 सुवर्ण, 10 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत 12व्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यामुळे राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील काही भाग, दिल्ली, हरियाणा, चंदीगड, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी चर्चेतील मुद्दे लिखित स्वरूपात असणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं प्रतिपादन. व्यापारी जहाजांवरचे हल्ले रोखण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन उपाययोजना करण्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचं आवाहन. हिमालयातील हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम असणारी यंत्रणा उभारण्याचं नेपाळच्या पंतप्रधानांचं आवाहन. मुंबई पुण्यासह महाराष्ट्रात लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताला 24 पदकं. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102 MHz आणि 229 नॉमीटर्स अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 8:41 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मेहराब. यांतर्गत ऐकूयात काही हिंदी गझल. सुरुवातीची ही गझल ऐकूयात अल्ताफ राजा यांच्या आवाजात. गझल आहे अरुण भैरव यांची.
2: मोहब्बत के किस्से प्यार मोहब्बत के किस्से बेकार हुए जब देखा तो दिल के टुकड़े हजार हुए.

अल्ताफ राजा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेली ही गझल होती अरुण भैरव यांची. आता ऐकूयात रियाजुर रहमान सागर यांची गझल अदनन सामी आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: अदनन सामी आणि आशा भोसले यांनी गायलेली रियाज उर रहमान सागर यांची ही गझल आपण ऐकली. संगीत होतं अदनन सामी यांचं. मेहराब या कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत अल्ताफ राजा यांनी गायलेली अरुण भैरव यांची गझल.
1: एक बेवफा के जख्मों पर मरहम लगाने हम गए, एक बेवफा के जख्मों पर मरहम लगाने हम गए, मरहम की

अरुण भैरव यांची ही गझल आपण ऐकलीत. गायली आणि संगीतबद्ध केली होती अल्ताफ राजा यांनी. कार्यक्रमात आता शेवटी ऐकवत आहोत अदनान सामी आणि आशा भोसले यांनी गायलेली रियाजुर रहमान सागर यांची आणखीन एक गझल. संगीत आहे अदनान सामी यांचं.

अदनान सामी आणि आशा भोसले यांनी गायलेल्या या गझलबरोबरच आजचा मेहराब हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून FM बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 9 वाजत आहेत. आता उर्दू बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

किशोर कुमार आणि उषा खन्ना यांनी गायलेलं इंदिवर यांचं जॉनी मेरा नाम या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात आता ऐकूयात नीरज यांचं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गॅम्बलर या चित्रपटातलं गीत.

गॅम्बलर या चित्रपटातून लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. एस टी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना होती नीरज यांची.

तेरे घर के सामने या चित्रपटातून मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा युगलस्वर आपण ऐकलात. रचना होती हसरत जयपुरी यांची आणि संगीत एस डी बर्मन यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात प्रेम पुजारी या चित्रपटातून किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. रचना आहे नीरज यांची आणि संगीत आहे एस डी बर्मन यांचं.

0: देवानंद यांची सगळी गीतं आपण ऐकलीत. श्रोते हो, आज देवानंद यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना एक उजाळा. आपल्या सर्वांच्या मनात तर त्यांचा अभिनय कायम घर करून आहे. आणि याचबरोबर श्रोते हो, लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, सततची पाठदुखी आणि कंबरदुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी तुमच्या मनात असणारे प्रश्न थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर. आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या.
2: आणि शाळा आनंदाने खळाळणारे निर्झर म्हणजे बालक, समाजात बागडणारे स्वच्छंदी म्हणजे बालक, गोड हास्यातून हसू देणारे प्रेमाचे ताटवे म्हणजे बालक, खट्याळ खोडकर निरागस मिश्किल अशा सगळ्या भावनांचे गोड मिश्रण म्हणजे बालक. श्रोते हो, कुटुंब आणि शाळा यांच्यासह बालकांवर संस्कार घडवणारं आणखी एक प्रभावी माध्यम म्हणजे परभणी आकाशवाणी केंद्रावरील कार्यक्रम बालमंडळ. ऐकायला विसरू नका.

प्रेम पुजारी या चित्रपटातून किशोर कुमार यांनी गायलेलं नीरज यांचं गीत आपण ऐकलं. संगीत एस डी बर्मन यांचं. श्रोते, आपल्याला लक्षात आलं, आज लखलख चंदेरी या कार्यक्रमामध्ये

हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.

0: शेतकरी बंधूंनो, अवघ्या 5 मिनिटांमध्ये भरपूर अशी माहिती देऊन जाणारा आमचा कृषीवाणी कार्यक्रम
1: ऐकू शकाल दररोज सकाळी 6:40 आणि पुनःप्रसारण सकाळी 11:05.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका माहितीपूर्ण असा कृषीवाणी कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: आपला परभणी शहराचं भूषण अर्थातच आकाशवाणी परभणी. आता आकाशवाणी परभणी केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. अनंत घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी मनोरंजक अशा कार्यक्रमांचा.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. कार्यक्रमात आता ऐकवत आहोत भारूड.

0: तांदळाचे बाहुले केले, पाट मांडुनी वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले.
1: महाराज हे बाकी खराय बर का? अहो आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला, दगड उचलला त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला, त्याला चांगला अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापड बिपड चांगली नवी कोरी गुंडाळली, शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बर का? काय नाव ठेवलं असं बर का महाराज? काळ्या झोंडीराम.
2: आता मला सांग, असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार?
0: म्हणूनच म्हणतोय, येड लागले

0: धूपकरोनी दीप उधळले अन्न ठेवूनी पालविले जी।
1: बघा बघा बघा महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावरन पाणी आणायला लागतंय।

0: आणि यो बाबा देवावर बदा बदा बदा बदा अभिषेक करतोय. आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असत्यात आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय. आता याला काय भक्ती म्हणावी वय.
1: म्हणून म्हणतो अरे येड लागले आजनासी वेड लागले.

0: बघितलं का याला काय झालं काय
1: याच्या अंगात आले बाबा
0: काय सांगताय काय याची पॉवर बाज बघतीये अहो पाच मिनिटं झालं फक्त देव यानं बसवला आणि लगेच याच्या अंगात पण आलं आणि महाराज महाराज ती मंडळी बघितली का अहो झीटी रस्त्यावर फेऱ्या मारतात आणि फेफरे रस्त्यावर दंडवत घालतात
2: अरे श्रद्धा असावी पर ती आंधळी नसावी भक्ती करावी पर त्याचा देखावा करू नये अरे देव देवळात मंदिरात शोभतो असा रस्तो रस्तीच्या दगडाला देव बनवला तर त्याची किंमत काय राहिली
1: म्हणून म्हणतोय अरे

शाहीर साबळे यांनी गायलेलं हे भारुड आपण ऐकलं. संगीत होतं देवदत्त साबळे यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीतामध्ये भावगीत आणि भारुड आपण ऐकलं. आता ऐकूयात नाट्यगीत.

बालगंधर्व यांनी गायलेलं हे नाटकातलं पद आपण ऐकलं. रचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची. आणि श्रोते हो, याचबरोबर मिश्र संगीताचा हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 10:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत. या कार्यक्रमांतर्गत आज ऐकूयात गाईड या चित्रपटातली गीतं. गीतकार आहेत शैलेंद्र, संगीतकार एस टी बर्मन. ऐकूयात सुरुवातीचं हे गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

गत गाईड या चित्रपटातली गीतं. गीतकार आहेत शैलेंद्र आणि संगीतकार आहेत एस डी बर्मन. आता ऐकूयात मोहम्मद रफी यांच्याच आवाजात आणखीन एक गीत.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो याचबरोबर एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या कार्यक्रमांतर्गत आज आपण ऐकत होतात गाईड या चित्रपटातली गीतं. गीतकार होते शैलेंद्र आणि संगीत होतं एस टी बर्मन यांचं. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 10:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. जिंदगी यादों का कारवा है, जिंदगी यादों का कारवा है, खट्टी मीठी भूली बिसरी यादें, क्यों ना उन्हें जिंदा करे अपने गीतों में. तो चलिए आज का ये प्रोग्राम किशोर कुमार के नाम. हो श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम किशोर कुमार यांच्या आगळ्या वेगळ्या अशा आठवणींवर. किशोर कुमार एक अवलिया कलाकार. श्रोतेहो, किशोर कुमार हे नाव ऐकताच आपल्यासमोर एक नटखट अवखळ हसरं असं व्यक्तिमत्व येतं. श्रोतेहो, तुम्हाला माहिती आहे का, किशोर कुमार यांच्यातनं कुठे ना कुठेतरी एक खोडकर अवखळ मुलगा लपलेला होता. त्यांच्या डोक्यात अनेक नटखट कुरापती जन्म घ्यायच्या आणि त्याचे शिकार व्हायचे त्यांच्याच जवळचे त्यांचे लोक. त्यांच्या अशाच काही नटखट गमती जमती आपण आजच्या या कार्यक्रमात ऐकणार आहोत. त्याआधी हे एक छानसं गीत खास आपल्यासाठी.

तर शोधेहो, एकदा काय झालं, किशोर कुमार यांच्या घरी एक इंटिरियर डेकोरेटर आले. हे महाशय भर उन्हाळ्यात इतक्या गर्मीमध्ये 3-पीस सूटमध्ये आले होते. आल्या आल्याच त्यांनी अगदी अमेरिके स्टाईलमध्ये किशोर कुमार यांना अनेक सूचना द्यायला सुरुवात केली की तुम्ही घराची आंतरिक सजावट अशी करा, इथे असं पाहिजे, तिथे ते हवं वगैरे वगैरे वगैरे. किशोर कुमार यांनी त्यांना कसं बसं अर्धा तास सहन केलं आणि त्यानंतर आपल्याला कसं घर हवं आहे ते सांगितलं. आता किशोर कुमार यांनी काय आणि कसं सांगितलं ते ऐका हा श्रोते हो. ते म्हणाले, मुझे अपने कमरे में ज़्यादा कुछ नहीं चाहिए, बस चारों तरफ कुछ फीट गहरा पानी हो और सोफे की जगह छोटी छोटी संतुलित नाव जिसमें हम चप्पू चलाकर इधर उधर ले जा सके. चाय रखने के लिए ऊपर से एक टेबल को धीरे धीरे नीचे लाया जा सके ताकि हम मज़े में वहाँ से कप उठाकर चाय की चुस्कियाँ ले सके. श्रोते हो, हे इतकंच ऐकून इंटिरियर डेकोरेटर महाशयांना अक्षरशः घाम फुटला होता. त्यांचा घाबरलेला चेहरा स्पष्ट दिसत होता. पण श्रोते हो, आपले किशोरदा इतक्यावर थांबतील तर ते किशोरदा कसले? पुढे ते म्हणाले, आप तो जानते ही है मैं एक प्रकृतिप्रेमी हूँ, इसलिए अपने कमरे की दीवार की सजावट के लिए मैं चाहता हूँ कि उन पर पेंटिंग्स की बजाय लटकते हुए जीवित कौवे हो और पंखे की जगह हवा छोड़ते बंदर हो. श्रोते हो, किशोर कुमार यांचं इतकं बोलणं ऐकल्यानंतर त्या इंटेरियर डेकोरेटर महाशयांची काय अवस्था झाली असेल हे मी वेगळं सांगायला हवं आहे का? श्रोते हो, तो व्यक्ती इतका भयभीत झाला आणि वेगानं त्या रूमच्या बाहेर निघाला. तो थेट बाहेरच्या गेटकडे त्याने धाव घेतली.

श्रोते हो, किशोर कुमार हे प्रकृती प्रेमी होते। झाड, पान, फूल हे सर्व त्यांना खूप आवडायचं, यांच्यात ते खूप रमायचे। पण श्रोते हो, एकदा काय झालं, एक युवा पत्रकार किशोर कुमार यांच्याकडे आला किशोर कुमार यांना भेटण्यासाठी। त्यावेळी किशोर कुमार घरी एकटेच राहत होते। पत्रकारानं त्यांना विचारलं, तुमच्या जीवनात तुम्हाला खूप एकटे पण वाटत असेल। तेव्हा त्याचं उत्तर देण्यासाठी किशोर कुमार त्यांना बाहेर घेऊन आले आणि त्या पत्रकाराशी त्यांनी आपल्या सर्व मित्रांची ओळख करून दिली। त्यांचे ते मित्र म्हणजे जनार्दन, रघुनंदन, गंगाधर, बुद्धूराम या सर्वांशी त्यांनी ओळख करून दिली आणि ते म्हणाले, इस दुष्ट संसार में मेरे असली मित्र यही है। श्रोते हो, तुम्हाला वाटेल यात खास असं काय आहे? तर श्रोते हो, खास गोष्ट अशी आहे की ही जी आत्ताच आपण त्यांच्या मित्रांची जी नावं ऐकली ना, ती मित्र म्हणजे त्यांच्या बागेतली झाडं होती, ज्यांच्याशी ते मोठ्या आत्मीयतेने गुजगोष्टी करत होते।

श्रोत्यो, किशोर कुमार यांच्या गमती जमतीमधून एका गाण्याचा जन्म कसा झाला आता हाच किस्सा मी आपल्याला सांगते. तर त्याचं असं झालं की किशोर कुमार इंदोर इथं कॉलेजला होते आणि त्यांची एक सवय होती की कॉलेजच्या कॅन्टीनमधून उधारमध्ये स्वतः खायचं आणि मित्रांनाही खाऊ घालायचं. श्रोत्यो, तो काळ कसा होता माहिती आहे? तेव्हा 10-20 पैशांची उधारी ही खूप वाटायची. आणि मग जेव्हा किशोर कुमार यांची उधारी 5 रुपये 12 आणे एवढी झाली, तेव्हा मात्र एक दिवशी तो कॅन्टीनवाला त्यांना उधारी मागत होता. 5 रुपये 12 आणे नाही तर नाही, कमीत कमी 1 रुपया 12 आणे तरी द्या, असं तो कॅन्टीनवाला किशोर कुमार यांना म्हणाला. पण त्यानंतर किशोर कुमार यांनी काय केलं माहिती? त्याच कॅन्टीनमधील एका टेबलावर बसले आणि एक ग्लास आणि चमचा घेऊन वाजवत होते आणि गाऊ लागले 5 रुपया 12 आणा. आणि कॅन्टीनवाला काय म्हणतो याकडे पूर्ण दुर्लक्ष करत होते. पण नंतर न श्रोते हो, याच गोष्टीवरून त्यांना चलती का नाम गाडी या चित्रपटातलं ते 5 रुपया 12 आणा हे गाणं सुचलं. काय श्रोते हो, माहिती आहे ना हे गाणं? ज्यांना माहिती आहे त्यांना ठीक आहे, पण ज्यांनी हे ऐकलेलं नाही आहे ना त्यांच्यासाठी आता ऐकूयात ना.

श्रोत्यो, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या हिट जोडीला आपण सर्वजण कधीही विसरू शकत नाही. आजही यांची गाणी आपल्या ओठांवर असतात. या दोघांनी जेव्हाही एकत्र गीत गायलं ते गीत हिट झालं. फिल्मी दुनियेला या दोघांनी अनेक बहारदार अशी गीतं दिलेली आहेत. पण श्रोत्यो, तुम्हाला कदाचित माहिती नसेल यांची पहिली भेट कशी झाली ते. त्या भेटीत लता मंगेशकर किशोर कुमार यांना पाहून चक्क घाबरल्या होत्या. अहो, इतकंच नाही, त्या तर त्यांना मवाली समजून बसल्या होत्या. का आणि कसं ते आता मी तुम्हाला सांगते. हां, तर श्रोत्यो, झालं काय की एक गाणं गाण्यासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांना निवडलं गेलं होतं. आणि ना श्रोत्यो, हे गीत गाण्याच्या आधी ही दोघंही एकमेकांना कधीही भेटली नव्हती. गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी दोघांनाही स्टुडिओत पोहोचायचं होतं आणि त्यावेळी किशोर कुमारकडेही स्वतःची गाडी नव्हती, ना लता दीदींकडे. मग अशावेळी दोघंही वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईच्या मालाड स्टेशनवर पोहोचले. किशोर कुमार यांनी कुर्ता पायजमा घातला होता आणि त्याचबरोबर गळ्यात स्कार्फ किंवा मफलरसारखं असं काहीतरी घातलं होतं. आणि न श्रोते हो, त्यावेळी मुंबईमध्ये एरवी असंच कधीही असं मफलर कोणी गळ्यात घालत नव्हतं. जेव्हा लता दीदींनी किशोर कुमार यांच्याकडे पाहिलं ना, तेव्हा त्यांना ते इतकं विचित्र वाटलं आणि इथूनच हा किस्सा सुरू झाला. तर स्टेशनवर ट्रेन आली, दोघंही डब्यात चढले. आता दोघांनाही जायचं एकाच ठिकाणी होतं, मग काय, दोघंही एकाच स्टेशनवर उतरले. ट्रेनमध्येही बऱ्याचदा दोघं एकमेकांकडे बघत होते. स्टेशनमधून बाहेर पडून लता मंगेशकर यांनी एक टांगा पकडला आणि त्या त्यात बसल्या. किशोर कुमार यांनी एक टांगा पकडला आणि तेही निघाले. लता दीदींचा टांगा पुढे पुढे, किशोरदादांचा टांगा त्याच्या मागे मागे, असं चालू होतं. आता मात्र लता दीदींना वाटलं, हा माणूस माझा पिच्छा करतोय की काय. आणि त्या थोड्या घाबरल्या. त्यांना वाटलं की हा मुलींची छेड काढणारा कोणीतरी मवाली असावा. आणि मग जसा टांगा स्टुडिओसमोर थांबला, तशा लता दीदी पळत मध्ये गेल्या. पाहतात तर काय, किशोर कुमारही आत आले. आता तर हद्द झाली असं लता दीदींना वाटलं. आणि आत जाऊन त्यांनी मग खेमचंद प्रकाशजी यांना सांगितलं की हा माणूस केव्हापासून माझा पाठलाग करतो आहे. तेव्हा खेमचंद प्रकाशजी हसले आणि ते म्हणाले, अरे बेटी, ये किशोर है, अशोक का छोटा भाई, जिनके साथ आपको गाना गाना है.

आणि याचबरोबर श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामधून मी आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर आपल्या सर्वांचा निरोप घेते. परत भेटूया अशाच एका कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: श्रोते हो, सततची पाठदुखी आणि कंबरदुखी, हाताची पकड कमकुवत होणे, नखे ठिसूळ होणे, तसेच हिरड्या आकसणे किंवा कमकुवत होणे अशा प्रकारची लक्षणं दिसत आहेत तर नक्कीच तुमची हाडे ठिसूळ होत आहेत, ज्याला वैद्यकीय भाषेत ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. तेव्हा हाडांचा वाढता ठिसूळपणा अर्थातच ऑस्टिओपोरोसिस या आजाराविषयी तुमच्या मनात असणारे प्रश्न थेट दूरध्वनीवरून संवाद साधून तुमच्या मनातील या आजाराविषयी असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ शकता सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून. तेव्हा दिनांक 29 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये जरूर कॉल करा 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकांवर. आणि हाडाचा वाढता ठिसूळपणा याविषयी तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं थेट तज्ज्ञांशी दूरध्वनीवरून संवाद साधून जाणून घ्या.
0: FM 100

आपल्या स्वर लहरी या कार्यक्रमासाठी श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. हा कार्यक्रम श्रोत्यांना आवडतो आहे या गोष्टीचा खरंच आम्हालाही खूप आनंद वाटतो. तर सुरू करूयात आपल्या स्वर लहरी या कार्यक्रमाला. आजच्या कार्यक्रमात दूरध्वनीच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधला आहे सुषमा कुलकर्णी यांनी, आणि आजच्या कार्यक्रमातली ही गीतं जी आहेत ती आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत वंदना आठवले यांनी. चला तर मग श्रोते हो, कार्यक्रमातला सुरुवातीचा फोन कोणत्या श्रोत्याचा आहे ते पाहूयात. ऐकूयात सर्व श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम स्वर लहरी.

0: पूर्वेस.
1: बर बर.
0: आमचं गाव ओरडा आहे, ओरडा आमच्या गावाला म्हणजे पानं हे खायचे पानं आहे ना, याचं कंसा म्हणजे नाव पडलेलं आहे, म्हणजे इथं पानाची बाग आहे.
1: अच्छा, म्हणजे खायची जी पानं असतात, विड्याची पानं.
0: हा विड्याची पानं असतात ना, त्याचा म्हणजे आमच्या इथं बाग आहे.
1: अरे वा.
0: आणि म्हणजे आमच्या इथून उत्पादन चांगलं व्हायचं, पण जरा आता कारण जे समजा बुजुर्ग लोक होते त्यांना जेवढी माहिती होती ते सगळे आता निघून गेले. आता नवीन मुलांना काही कळत नाही त्यातलं, पण तरी जमतेम 5% आहे आमच्या इथं आता सध्या.
1: अच्छा, म्हणजे या भागामध्ये विड्याच्या पानाची शेती पूर्वापार केली जात होती.
0: म्हणजे उत्पादन होत होतं आमच्या इथं.
1: बर बर बर. तर त्याची बाजारपेठ तुम्ही कशी मिळवता बरं?
0: इथून आमच्या बघा ना, आम्ही जळगावला भुसावळला लांब लांब ते म्हणजे त्यांची पेटारे पॅक करून असे आपलं कसं मद्रासचं कसं पान येतो तसं तसे म्हणजे पेटारे बांधून ते बाहेर गाव पाठवत होतो.
1: वा छान. बरं दादा, मग आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार?
0: आजच्या कार्यक्रमामध्ये बघा, गीतकार आहे नहादो महानोर, संगीतकार आहे हृदयनाथ मंगेशकर, गायिका लता मंगेशकर, आणि गाण्याचे बोल आहे किती जीवाला राखायच राखलं राया तुम्ही जाड्यात पाकरू टाकलं.
1: ओके, ऐकूयात मग कार्यक्रमात हे गाणं आज आपण.
0: काही माझे मित्र आहेत, दोन तीन सांगू का?
1: हो सांगा ना.
0: माझे मित्र आहे अनंत भुते, संतोष भाऊ सोनार, पी एस नावकर, जानकीराम काटोके, संतोष काटे, आणि सर्व माझे सोरदैवी ऐकणारे माझे सर्व श्रोता मित्र.
1: नक्कीच, आज तुमचे सगळे मित्र, तुमचा परिवार आणि सगळे श्रोते जे स्वरलहरी ऐकतात ते सगळे मिळून या गीताचा आनंद आज आपण घेऊयात कार्यक्रमामध्ये. धन्यवाद आपण फोन केलात.
0: धन्यवाद. किती

0: वेच असतात आणि समजून उमजून लावतात खूप दिवसांनी, म्हणजे त्याचाही खूप आनंद आहे, सगळ्यांना संधी मिळते, चांगली गोष्ट आहे.
1: मॅडम, मी 2000 पासून आपला आकाशवाणी ऐकतोय मॅडम. बरेच काय आपल्या आकाशवाणीवरती कार्यक्रमात पण भाग घेतलेला आहे, जसं शेती शाळा आपल्या कार्यक्रम राबवला होता आकाशवाणीनं. जसं की आपलं 2003 ला मॅडम जे जॉईंट केंद्र होतं आपलं पहिलं आकाशवाणी आणि संभाजीनगर,
0: अच्छा.
1: तर त्यावेळेस आपलं विभक्त झालं तर बघा मॅडम, त्यावेळेस आपले प्रसारण मंत्री
0: स्वराज.
1: स्वराज हे मॅडम होत्या. त्यावेळेस पण मी हजर होतो मॅडम कार्यक्रमाला.
0: वा,
1: पाऊस
0: काय म्हणते
1: उठला
0: शेती?
1: मॅडम, हे शेतकऱ्यावर खूप मोठं संकट आहे, कारण की
0: अगदीच.
1: ह्या वर्षी पाऊस नसल्यातच हे आहे, कारण की आता ज्यावेळेस छोटे छोटे पिकं होते त्यावेळेस समजा थोडेफार पावसानं चांगले दिसत होते, पण ज्यावेळेस आता त्यांना शेंगा लागल्या, जसं की कापसाला बोंड लागले, ज्यावेळेस आवश्यक आहे पाण्याचं, त्यावेळेस आता कमी पडतोय, तर काही बरेच काही वाळून गेले पीक आमच्या इकडे
0: बरोबर
1: ती मॅडम.
0: बरोबर. करूयात आपण गणपती बाप्पाकडे प्रार्थना की बाबा येऊ दे पाऊस, आला तर चांगलीच गोष्ट आहे.
1: नाही,
0: कारे
1: येणाऱ्याचा पाऊस कसा आहे की आता पिकं तर जे जायची ते गेलेत,
0: गेलीच
1: पण
0: आहेत.
1: पुढचं जे संकट येणार आहे तर
0: हो,
1: ते नक्कीच गणपती
0: टाळता
1: बाप्पा
0: येईल.
1: नक्कीच आपल्याला ते दूर करणार आहे, कारण की
0: खरंच
1: जनावराचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा
0: खरंच
1: प्रश्न आहे,
0: पाणी,
1: चाऱ्याचा प्रश्न आहे.
0: पिण्यासाठी पाणी इतकं आवश्यक आहे. जर पाऊस नाही पडला तर निश्चित उन्हाळा फार कठीण जाणार आपल्या सगळ्यांसाठी. तर प्रार्थना करूयात बाबा की यावा पाऊस छानपैकी. तर
1: हो,
0: कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार तुम्ही?
1: गाणं तर मला ते बघा हे ऐकायचंय, प्रल्हाद शिंदेचं पड रे पाण्या पड,
0: हो निश्चित, हे गाणं आपण
1: शेत
0: ऐकूयात
1: माझल
0: कार्यक्रमात.
1: पानाल चातकावानी.
0: अजून
1: काही माझे मित्र आहेत मॅडम, नांदेडचे राजे दुडके आहेत आणि आमचे मोहोळ सोलापूरचे सैपन शेख.
0: बर, ठीक आहे. तुमचे मित्र आणि तुम्ही कार्यक्रमात आनंद घ्या. या गीताचा फोन केलात,
1: धन्यवाद
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां, स्वरलहरी कार्यक्रम चालू आहे, बोला.
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार.
1: शेख नशीर बोलतोय, गाव सारोळा खुर्द तालुका पाथरी जिल्हा परभणीतून.
0: नसीरजी, बोला, काय चालू आहे सध्या तुमचं?
1: काय मॅडम, शेती करतोय, खूप दिवसानं फोन लागलाय.
0: हो, छान आहे, चांगली गोष्ट आहे. तुमच्यासारखे नियमित फोन लावणारे श्रोते पण आम्हाला हवे.

0: हॅलो, स्वरलहरी कार्यक्रम आहे ना मॅडम? परभणी का आकाशवाणी?
1: हो, स्वरलहरी कार्यक्रम चालू आहे. आपण कुठून बोलताय? कोण बोलताय?
0: मी पी जी देशमुख बोलतो, उंचगाव बुजरुक, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड.
1: अच्छा,
0: हो,
1: तुम्ही पण आपल्या श्रोता संघाशी जोडलेले आहात.
0: हो हो
1: अच्छा,
0: हो मेरे भाव.
1: म्हणजे तुम्ही नांदेडवरून बोलताय म्हणून म्हणाले.
0: हो,
1: काय करते बरे आपण?
0: शेती करतो मॅडम. 12वी झालं शिक्षण माझं.
1: बर, मग
0: सध्या शेतीत काम चालू आहे. पाणी नसल्यामुळे थोडं सोयाबीन चिंताजनक आहे.
1: अगदीच अगदीच. मग शेतामध्ये पाणी तुमच्या विहीर वगैरे?

0: नाही मॅडम, सध्या तर कोरडवाहू आहे आमच्या जमीन, विहिरी
1: अरे
0: काही नाही.
1: बापरे, सध्या फार.
0: धरणापूर धरणाचं पाणी सध्या तर काही येऊ शकत नाही आता, कारण धरण भरलेलं नाही. 60% आहे फक्त, 60.
1: अच्छा, सध्या कठीण
0: फक्त
1: परिस्थिती आहे
0: जनावरांसाठी
1: सगळ्यांसाठीच. तर
0: 2014 सारखी कंडिशन होण्याची शक्यता आहे मॅडम या वर्षी.
1: तेव्हा निश्चित आपण त्या निसर्गालाच आता प्रार्थना करूयात, बाबा येऊ दे पाऊस.
0: हो
1: तर शेतीशिवाय आणखी काय छंद आहेत बरं आपले?
0: बस मॅडम, आपले फंड फरमायचे, आपलं गाणे ऐकायचं, ऐकायचे, काम करत करत.
1: बर
0: हो,
1: बर. तर आज कार्यक्रमात कुठल्या गीताची फरमाइश करताय बरं आपण?
0: मराठी चित्रपट आहे बोट लावून तिथं गुदबिल्या,
1: दादा कोंडकेंचा चित्रपट.
0: पहिली 100 नोट माझ्या हातामध्ये दे.
1: नक्की हे गीत आपण ऐकूयात कार्यक्रमामध्ये.
0: चित्रपट म्हणून एकदम जुना आहे आणि गाणं एकदम नवाजलेलं आहे.
1: निश्चित निश्चित, चित्रपट जुना आहे आणि दादा कोंडके सारखे दिग्गज कलाकार ज्यांनी विनोदाला खऱ्या अर्थानं चित्रपटामध्ये आणलं असं म्हणूयात. खूप सुंदर त्यांचा अभिनय होता. ग्रामीण भागामध्ये मला वाटतं जवळपास दादा कोंडकेंच्या चित्रपटांना खूप गर्दी व्हायची, लोक खूप बघायचे दादा कोंडकेंचे सिनेमा जे होते ते. तर
0: त्यावेळेस चित्रपट दादा कोंडकेच्या चित्रपटाला तिकीट पण मिळत नसे इतकी गर्दी.
1: अगदीच अगदीच.
0: आमचे काही दोस्तात मित्र आकाशवाणी आपली ऐकत आहेत.
1: हो सांगा की नावं सांगा त्यांची पण.
0: पांघरा शिंदे येथून आमचे कुंडलिक प्रकाशराव शिंदे आणि कोळी येथून संतोष रंगराव चौतमाल, त्यांचे बंधू राजेश्वर रंगराव चौतमाल.
1: ओके
0: आणि बस ओके
1: चालेल. सगळेजण मिळून कार्यक्रमामध्ये या गीताचा आनंद घ्या तुम्ही.
0: ओके मॅडम.
1: ओके.
2: पहिली 100 नोट माझ्या हातामध्ये दे. पहिली 100 नोट माझ्या हातामध्ये दे.

0: का मत दे दे पहले शंभर राजनो
1: हेलो
2: हेलो
1: हाँ हेलो कौन बोलता है बरं
2: मिराणी सारगाम प्रभु स्वामी बोलतो मी
1: प्रभु स्वामी जी कधी फोन केला होता आपण याआधी
2: 2 महिने झाले
1: अच्छा काय चालू आहे सध्या तुमचं
2: काय नाही रेडिओ ऐकण्याचा छंद आहे
1: अच्छा
2: मला एक गीत ऐकायचं होतं
1: सांगा ना
2: ते गीत होतं बघा सांगू कशी प्रिया मी माझे मला प्रेरणा सतीश चव्हाण म्हटलं आहे आणि ते गायलंय बघा अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर
1: अच्छा ऐकूयात मग कार्यक्रमामध्ये आपण हे गीत
2: धन्यवाद मॅडम
1: धन्यवाद
3: सांगू कशी

0: हेलो,
1: हेलो, नमस्कार भाई।
0: नमस्कार, कोण बोलता है?
1: अनंत भुते, वडोदा पानाजी।
0: ठीक आहे, स्वागत आहे तुमचं स्वरलहरी कार्यक्रमामध्ये। काय करते आपण?
1: शेती व्यवसाय आहे माझा।
0: तुमचा पण शेती व्यवसाय? अच्छा, कुठले कुठले केंद्र ऐकतं बरं आपण?
1: आता मी आपल्या महाराष्ट्रातलं आमचं जळगाव, मी जळगाव जिल्ह्यातला आहे, मी म्हणजे जळगाव ऐकतो।
0: अच्छा,
1: हे परभणी केंद्रात आहे, मी जुना श्रोताच होतो, परंतु काही कालांतराने थोडंसं जरा दुर्लक्ष झालं, परंतु आता आमचे जे मोबाईलवर ऍप असल्यामुळे परभणी ऐकायला मिळते आता।
0: अगदीच, म्हणजे कुठेही आपण असो तर आपल्या आवडीचं केंद्र आपल्याला ऍपच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय छानपैकी
1: आणि चांगल्या प्रकारे ऐकू येते। रेडिओ होता त्यावेळेस थोडंसं कसे लांबचे केंद्र ऐकायला मिळत नव्हते,
0: बरोबर, तेवढी रेंज नसायची त्याची, फ्रिक्वेन्सी कमी राहत होती। म्हणजे तरी परभणी केंद्राची फ्रिक्वेन्सी मला वाटतं 200 किलोमीटर पर्यंत आहे।
1: रेडिओ थोडासा दिशा वगैरे बदलून आम्ही ते ऍडजस्ट करून घेत होतो।
0: बरोबर, आता ऍपमुळे काय आपण परदेशात असलो तरी ऐकू शकतोय, काहीच प्रॉब्लेम नाही।
1: मोबाईलमुळे एकदम स्पष्ट उच्चार सर्व, जसं एकदम जसं आपलं प्रादेशिक केंद्र आपल्या जवळपास आहे असं ऐकायला येते।
0: हो हो हो, अगदीच अगदीच। त्यामुळे शेतीशिवाय आणखी काय?
1: शेतीच्या व्यतिरिक्त माझ्या तर दुसरा तर जोडधंदा नाही, परंतु मुलगा सर्व्हिस आहे रेल्वे खात्यात।
0: वा वा, छानच की मग, तुम्ही शेती करताय आणि मुलगा रेल्वे खात्यात काम करतोय, म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे।
1: एक तो त्याची किस्मत चांगली की तो रेल्वे खात्यात आहे।
0: वा वा, कुठे? जळगावलाच?
1: नाही, सीएसटी मुंबईला।
0: सीएसटी मुंबई, वा छानच, मग मुंबईला जाता की नाही?
1: हो हो, मुंबईला जात असतो। विशेष म्हणजे काही सांगायची अशी गोष्ट आहे की माझे मुलं काही जास्त न शिकता, म्हणजे केवळ फक्त आयटीआय बेसवर, म्हणजे 2 वर्षाचं आयटीआय करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ड्युटीत आहे, एक आनंदाची गोष्ट।
0: वा वा, खरंच म्हणजे कृपा आहे तुमच्यावर भगवंताची म्हणावं लागेल।
1: हो हो, म्हणजे त्याच्या काही ट्युशन नाही काही नाही, साध्या याच्यातच तो मॅट्रिक बी पास झाला, आयटीआय जॉईन झाला, पण चांगला ट्रेड भेटला त्याला इलेक्ट्रिशियन सारखा।
0: वा वा, छानच झालं की मग। आज कार्यक्रमात गाणं कोणतं तुम्ही ऐकणार?
1: आज कार्यक्रमात ते गाणं मराठी लागेल ना आपलं? आज
0: हो, आज मराठी गाण्यांचा कार्यक्रम
1: असल्यामुळे। थापाडा चित्रपट आहे जुना निळू फुलेचा, आता गीताचे बोल आहे, सांग सज्जना सांग मला रे, काय झालं आज तुला रे, अशा भोसलेचा आवाज।
0: छानच, अतिशय।

0: दिग्गज अभिनेते, ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, म्हणजे
1: हो
0: खऱ्या आयुष्यामध्ये ते खूप वेगळे होते स्वभावाने असं सांगितलं जातं, पण पडद्यावरचा खलनायक मात्र त्यांनी खूप छान पद्धतीने रंगवला, नाही का?
1: एकदम जोरदार. ते यांनी
0: आज थापाड्या चित्रपटातलं आपण हे गाणं मग ऐकूयात कार्यक्रमामध्ये.
1: काही मित्राचे नाव घेऊ इच्छितो नाही.
0: हो सांगा ना.
1: आमच्या वडोदा गावातले 4-5 श्रोते आहे. मुरलीधर ढोले त्यातलेच आहे. शरद वानखडे, अशोक देशमुख,
0: बर.
1: संतोष भाऊ काटे आहे. आणि आपण सुद्धा या जुन्या गीताचा आस्वाद घ्यावा.
0: निश्चित तुमच्यासोबत आम्ही घेणारच आहोत या गीतांचा आनंद. आणि खरं सांगू का, तुम्ही सगळेजण फरमाईश करता, तुम्हाला गीतं ऐकवत ऐकवत आम्ही सुद्धा खूप गीतांचा आनंद घेत असतो. ऐकूयात मग आज कार्यक्रमामध्ये आपण हे गीत.
1: नमस्कार.
0: धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो।
0: हाँ नमस्कार, बोला, कोण बोलता है?
1: हाँ, मी सुनीता साबणे बोलते।
0: बर, कुठून बोलता है ते?
1: मी परभणीमधूनच बोलते।
0: बर, काय करता आपण?
1: काही नाही मॅडम, मी घरीच असते।
0: बर, गृहिणी आहात? काही नाही नाही
1: हो
0: गृहिणी, 24 तासांची ड्युटी करता तुम्ही.
1: हो ते आहे।
0: बर, काय छंद आहेत तुमचं ताई?
1: छंद मला वाचनाचे आवड आहे।
0: मग आध्यात्मिक वाचता की कादंबऱ्या, कथा वगैरे?
1: कादंबऱ्या कथा वाचायला आवडतात मला।
0: छानच, चांगला छंद आहे. वाचणं हे विचार समृद्ध करण्याचं लक्षण आहे खरं बघायला गेलं तर.
1: की जुन्या लेखकांच्या जे पुस्तक आहेत त्याच्यामधले लेखनशैली वगैरे फार आवडते वाचताना।
0: अच्छा, अगदी
1: सध्या अण्णा भाऊ साठेंची फकिरा पुस्तक वाचत आहे मी सध्या।
0: वा. मग आज कार्यक्रमात गाणं तुम्ही कोणतं ऐकणार?
1: मॅडम, मला ते अधीर मन झाले गाणं आहे ना,
0: हो,
1: नेल्सनच्या मास्टर पिक्चर मधला, ते गाणं ऐकायचं।
0: नक्की आज कार्यक्रमात आपण ऐकू हे गाणं.
1: हो हो
0: ओके, आपण फोन केला, धन्यवाद.
1: हो हो थँक्यू मॅडम।

0: हॅलो.
1: हा नमस्कार ताई.
0: बोला.
1: विजय कुमार शहाणे.
0: बोला, काय म्हणताय, काय चालू आहे सध्या तुमचं?
1: काही नाही, एकदम मजे.
0: बरं, मला एक सांगा, गावामध्ये आता गणपती बसला असेल तुमच्या,
1: हो ना ताई?
0: तर मग गणपती विसर्जन कशा पद्धतीने केलं जातं? बरं,
1: गणपती विसर्जन असं की एकदम मस्त मजेत होते ताई, मिरवणूक मस्त मजा आनंदाने निघते ताई.
0: बरं बर, मला एक सांगा, या उत्सवामध्ये पूजेची जी सामग्री आहे, जे निर्माल्य आहे, ते पण खूप जमा होतं, त्याची विल्हेवाट कशी लावली?
1: पूर्ण जे असतो ना आम्ही नदीमध्ये टाकतो ताई.
0: नदीमध्ये? म्हणजे तुम्ही नदी घाण करताय?
1: हो, करपरा आहे ना आपल्याला, जवळ आहे, पण आता गंगालाच द्यावं लागतं, आता पाणी नाही या वर्षी.
0: हो, ते आहे, पण नदी स्वच्छ करण्याचा मोठमोठ्या मोहीम चालतात की आपलं नदी ही नेहमी स्वच्छ राहावी, त्याचा वापर चांगल्या पद्धतीने व्हावा पाण्याचा. मग हे निर्माल्य नदीमध्ये टाकणं तुम्हाला काय वाटतं, योग्य आहे?
1: नाही, योग्य म्हणजे कसं, आता फुलं कुठे फेकून द्यायला जमत नाही ताई, उखंड.
0: अहो, मग आपण एक करू शकतो ना, एखादा मोठा खड्डा तिथेच बाजूला करून त्याच्यामध्ये ते आपण टाकू शकतो.
1: नाही टाकू, कारण कसे घाण मध्ये कसं, कोणी काही टाकते काही टाकते, त्याच्यामुळे देवाच्या हार आहेत ना, 10 दिवस गणपती पूजा करतो.
0: हो, तो श्रद्धेचा भाग आहे, हरकत नाही, पण नदीचा वापर सुद्धा, त्या पाण्याचा वापर सुद्धा आपण खूप कामांसाठी, पिण्यासाठी, सगळ्या कामांसाठी तो होतो, आणि आपली नदी स्वच्छ राहावी हा आपला पहिला प्रयत्न असायला हवा. आणि देवाची श्रद्धा आहे मान्य, सगळ्यांची आपल्या भगवंतावरती खूप श्रद्धा असतेच. मग हे निर्माल्य एखाद्या खड्ड्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये माती, इतरही भाज्या वगैरे असं टाकून त्याचं एक छानपैकी खत सुद्धा तयार करता येऊ शकतं.
1: आपली घंटा गाडी घ्यावं असते, हे असं चालूच आहे ताई.
0: मला वाटतं असा थोडासा प्रयत्न करू या वेळेच्या निर्माल्यासाठी, तुम्ही गावामध्ये करून पहा, एक चांगला पायंडा तुमच्या गावामध्ये पडेल निश्चित. ठीक आहे, कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार?
1: आज गणपतीचं गाणं ऐकायचं, परवा शिंदे.
0: ठीक आहे,
1: सर्व श्रोत्यांना ऐकायची परभणी.

0: केंद्राच्या सोलहरीत आहे.
1: येस येस, तुमच्यासाठीच हा कार्यक्रम आहे. स्वरलहरी ऐका.
0: नावं घ्यात आहे आता.
1: हो, दोन मित्रांची नावं सांगा.
0: सिद्धबाग लोखंडे गोविंदपूर,
1: भगवान
0: खोटकर, आनंदराव नगर साळवे, अशोक शहाणे, वैभव शहाणे.
1: तुमच्या मित्रांसोबत गीताचा आनंद घ्या तुम्ही आज कार्यक्रमात.

0: हॅलो.
1: हा, स्वरलहरी कार्यक्रम चालू आहे.
0: हो, स्वरलहरी कार्यक्रम चालू आहे. बोला, कोण बोलत आहे?
1: मानवतून बोलतो मी, शिवाजी कोथळकर.
0: मानवत,
1: हा,
0: काय करते बरं आपण?
1: मी दिव्यांग गाठवले.
0: बरं, आजच्या कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार मग?
1: अश्विनी ना.
0: हो, चालेल. हे गाणं मी ऐकवते आज कार्यक्रमात आपल्याला.
1: चालतं मॅडम, धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो,
1: हेलो नमस्कार।
0: नमस्कार। कोण बोलता है?
1: मी साहेबराव पाटील शिराळा तालुका जाफराबाद इथून बोलत आहे।
0: बर, काय करता बरं आपण?
1: शेती काम करतो मॅडम।
0: अच्छा, शिराळा। बर, काय खास आहे बरं तुमच्या गावातलं? काहीतरी वैशिष्ट्य सांगा बरं मला।
1: आमच्या गावातला तुम्हाला आता सध्या गणपती बसलेले त्याच्याविषयी सांगतो बघा।
0: हो, सांगा ना।
1: आमच्या इथं गणपती असं रोज आरती आणि महापूजा होती बघा,
0: बर,
1: आणि आरती आणि तसेच शेवटच्या रोजी महापावसाचा कार्यक्रम होतो
0: बर
1: आणि अधून मधून भजन कीर्तन होतात।
0: बर मग गावामध्ये एकच गणपती का वेगवेगळे बसतात? बरं,
1: गावामध्ये एक गाव एकच गणपती।
0: तर मला हे सांगा की आज कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार?
1: मला एक भावगीत ऐकायचं आहे दूरच्या रानाचं।
0: आज ऐकूयात मग कार्यक्रमात आपण हे गीत।
1: हो
0: हो, नक्की। धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: हॅलो.
1: हॅलो, स्वर लहरी कार्यक्रम.
0: हो, स्वरलहरी कार्यक्रम चालू आहे. बोला
1: गोपाळ नाथकर बोलेलो,
0: बोला, काय म्हणता नाहात? कर,
1: खाडेगाव.
0: कसे आहात?
1: चांगले, मस्त.
0: बर, काय चालू आहे सध्या?
1: सध्या काय नाही, आता
0: शेती करता ना आपण?
1: हो, शेती.
0: अच्छा, सध्या तर पाऊस नाही आहे मग शेतात.
1: पाऊस नाही आता, काल पडा होता थोडासा.
0: हो का? बर, तुमची
1: हो
0: स्वतःची शेती आहे का?
1: हो
0: अच्छा, आणि कोण असतं बरं आणखी तुमच्या घरामध्ये?
1: हो घरामध्ये बायको है
0: बर,
1: आणि दोन लेकरं, आई है.
0: अरे वा, छान कुटुंब आहे. बरं,
1: हो
0: आपले कुठले कार्यक्रम ऐकता आपण?
1: कार्यक्रम सगळं गाता रे मेरा दिल.
0: अच्छा,
1: आणि ते काल कार्यक्रम केलता तुम्ही, ते लय मस्त झालता.
0: कुठला म्हणताय? गीत झंकार.
1: गीत जनकार ती हिंदी मध्ये.
0: हो,
1: हा, ते लय मस्त कार्यक्रम.

0: झाला.
1: वा थँक्यू. ऐकलं आपण.
0: हो हो ऐकलं, विरोधक सर्व कार्यक्रम ऐकितो
1: बर बर
0: सकाळपासून 12 वाजेपर्यंत, पुन्हा विविध भारतीचे कार्यक्रम.
1: वा छानच.
0: हो
1: शो म्हणजे रेडिओचे खूप मोठे चाहते आहात आपण.
0: हो सकाळपासून ते संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत चालू राहते.
1: माझं गीत कुठलं ऐकायचं आपल्याला कार्यक्रमामध्ये?
0: गीत फटाकडी मधलं,
1: बर
0: घरनी आईची माया कशी जाईल वाया,
1: नक्की. हे छान
0: महेंद्र
1: गाणं
0: कपूर आणि आशा भोसले आवाजात गाणं
1: खरंच
0: आहे.
1: खरंच अतिशय उत्तम असा महेंद्र कपूर यांचा आवाज, म्हणजे त्या आवाजाला एक बेस आहे छान.
0: हो,
1: आणि हिंदीचे गायक असून सुद्धा, हिंदी भाषिक असून सुद्धा चांगलं.
0: बरेच गाणे आहेत मराठीमध्ये.
1: हो खूप गाणे, मला वाटतं त्यांचं अंजनीच्या सुताते सुद्धा गाणं खूप छान आहे.
0: हो त्यांचे दादा गोंडक्याचे जेवढे गाणे तेवढे महेंद्र
1: महेंद्र
0: कपूरने
1: कपूर
0: गायलेले.
1: अगदी अतिशय सुंदर मराठी अस्खलित मराठी शब्द त्यांचे गाण्याचे उच्चारले जायचे, अगदी खूप
0: हो
1: छान गात होते. आणि बाकी तर मग काय, आशा भोसलेंना तर काय बोलणार आपण, शब्दच नाही आहेत
0: हो
1: त्यांच्यासाठी बोलण्यासारखे. अतिशय उत्कृष्ट स्वर लाभलेले आशाताई, खरंच दैवी देणगी होती त्यांना आवाजाची.
0: हो
1: चालेल मग आज कार्यक्रमात आपण ऐकूयात हे गीत. ओके
0: धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार साहेब.
0: नमस्कार. कोण बोलताय?
1: मी गोवर्धन तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथून रवींद्र पवार बोलतो साहेब.
0: काय म्हणताय, काय चालू आहे सध्या आपलं?
1: काय नाही साहेब, मी सध्या सलूनच्या दुकानमध्ये आहे हो, आणि आपलं नुकताच तुम्हाला फोन लावत होतो, तर आता लागला फोन ताई.
0: हो, लकी आहात. आता कार्यक्रम
1: हो
0: फोन घेण्याची वेळ संपत आली होती.
1: ताई, शेवटचा फोन असेल माझा, है ना.
0: नक्की नक्की. आता बऱ्याच श्रोते कंटिन्यू फोन करतात.
1: छंद हा असा आहे की हा छंद जीवाला लावी पिसे.
0: खरंच आहे. आणि हे श्रोते, मला वाटतं ह्याच तुम्ही म्हणताय तसा हा छंद जीवाला लावी फिरसे म्हटल्यासारखं. कंटिन्यू त्यांचे कॉल येतात, पण आपल्याला वेळेचं बंधन असतं.
1: होणार आहे, होणार आहे. आणि
0: हां,
1: कसं आहे की प्रत्येकाला, प्रत्येक श्रोत्याला संधी देणं हे आपलं कामच असते, कारण प्रत्येक
0: हो.
1: जण लावतात.
0: अगदीच. आज मग कार्यक्रमात गाणं कोणतं ऐकणार?
1: ताई आज मग हेच मोहम्मद रफीचं गीत लावत आहे, हा छंद जीवाला लावी पिसे.
0: निश्चित हे गीत आपण लावूयात. आणि बाकी जे श्रोते प्रयत्न करत आहेत फोन लावण्याचा, त्यांना सांगूयात की बाबा पुढच्या कार्यक्रमासाठी आपण निश्चित प्रयत्न करावा.

0: आणि त्यांचा मी फोन लागू अशी मी शिवजयंती प्रार्थना करतो, सगळ्यांना संधी मिळाव.
1: नक्कीच नक्कीच सगळ्यांना संधी मिळावी. आणि खूप छान वाटतंय की या कार्यक्रमासाठी आपण सगळे श्रोते किती दुरून दुरून फोन लावता.
0: आम्हाला एक म्हणजे सवय झालेली आणि आम्हाला आकाशवाणी ऐकल्याशिवाय परभणी केंद्र ऐकल्याशिवाय करमतच नाही.
1: धन्यवाद. आपण परभणी केंद्र
0: कारण कसं तर की आमच्या घरात लहानपणापासून रेडिओ आई वडील ऐकायचे आणि आई वडिलांमुळे मला सुद्धा छंद लागलेला आहे आणि मी जवळपास 90 पासून पत्र पाठवतोच आहे, म्हणजे नियमित कार्यक्रम ऐकतो 1990 पासून.
1: बरोबर.
0: आता आज या गाण्यासाठी काही माझे मित्र दोन तीन त्याचे नाव घेऊ का? ते
1: हो सांगा.
0: आमचे गुणवंत कडू गौतम रायबोले येतं, लोकेंद्र वर्मा येतं आणि एकनाथ काळे आणि आमचा पवार परिवार.
1: नक्की तुमचा पूर्ण परिवार आणि तुमचे सगळे मित्र आप्तेष्ट आणि सोबत सगळे श्रोते जे स्वरलहरी कार्यक्रम ऐकतात
0: या आकाशवाणीमुळे इतके काही श्रोते म्हणजे जोडलेले आहेत मला म्हणजे खूपच.
1: नक्की नक्की. सगळे मिळून मग या गीताचा आनंद आज आपण कार्यक्रमात घेऊयात. आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: श्रोते हो, आताच आपण स्वरलहरी हा फोन फरमाईश्वर आधारित गीतांचा कार्यक्रम ऐकलात. आपल्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता सुषमा कुलकर्णी यांनी, तर आजच्या कार्यक्रमातली ही गीतं आपल्यापर्यंत पोहोचवली होती वंदना आठवले यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी. तेव्हा श्रोते हो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला, या कार्यक्रमाबद्दलचे अभिप्राय मात्र आपण आमच्या केंद्राकडे पाठवायचे आहेत. आम्हाला आपल्या अभिप्रायांची प्रतीक्षा असते आणि या कार्यक्रमासंबंधित आपल्या काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा आपण फेसबुक पेजच्या माध्यमातून आमच्याकडे पाठवू शकता. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंटद्वारे कळवू शकता. आता मात्र श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या अशाच फोन फरमाईश्वर आधारित गीतांच्या कार्यक्रमामध्ये. आता मात्र मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.
1: स्वरलहरी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत

आहेत. आता 12 वाजल्यापासून ते दुपारी 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्याचबरोबर FM बँड 102 MHz विविध भारतीच्या प्रसारणाचा आनंद आपण घेऊ शकता. तेव्हा आता सुरुवातीला वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.

0: आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात चारुता ग्रुपने सादर केलेली काव्य मैफिल आणि त्यानंतर बोल कायद्याचे या मालिकेचा भाग तिसरा. ही सांगली आकाशवाणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मधुराचा
2: आणि वरदाचा
1: नमस्कार.

कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मीन कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी, कुंभरसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गवळणी, नजरे पुढती ठुमकते

0: तयेति रूपवती कामिनी। हसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी, स्वप्न सख्या त्या निजाकृतींचा वेध लाविती उरी। त्याच्या नादे करू पाहाते पदन्यास मी कशी, मी न कुणाला सांगायाची कविता स्फुरते कशी।
1: वा मधुरा, संजीवनी मराठे यांच्या कवितेतल्या या काही पंक्ती आहेत ना?
0: अगदी बरोबर वरदा। कविता म्हणजे कमी शब्दात जास्त आशय व्यक्त करण्याची एक साहित्य कृती।
1: हो, आणि जे न देखे रवी ते देखे कवी असंही म्हणतात ना?
0: अगदी बरोबर। म्हणजे बघ ना, आपल्याला आजूबाजूला अनेक गोष्टी दिसत असतात, पण त्या संवेदनाक्षम मनानं टिपणं हे मात्र हे कवी लोकच करू जाणेत बर का?
1: बरोबर, त्या टिपणं, त्या व्यक्त होणं हे सुद्धा खूप एक मोठी हातोटी आहे, नाही का?
0: अगदी।
1: आपल्याही काही मैत्रिणींनी वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होण्यासाठी कवितेचं माध्यम निवडलंय।
0: अरे वा।
1: आणि आज आपण ऐकणार आहोत काव्य मैफिल,
0: म्हणजे एकदम छान कविता ऐकायला मिळणार आहेत आज आपल्याला। सांगलीचा चारुता हा ग्रुप आहे आणि त्यातल्या या मैत्रिणी आहेत, तर त्यांनीच सादर केलेली ही काव्य मैफिल आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया। यामध्ये सहभागी आहेत
1: शुभदा पाटणकर,
0: अमिता शहा,
1: अस्मिता इनामदार,
0: संजीवनी कुलकर्णी
1: आणि स्नेहा पावसकर।
2: रसिक श्रोते हो, नमस्कार। सुंदरतेचे अमृत पिऊनी सजते जशी रमणी, स्वरगंगेच्या काठावरती उभी मनमोहिनी। सौंदर्याची परिभाषा ही शब्दांसवे सजता, लकेर होऊन शब्दांची मग बनते ही चारुता। श्रोते हो, आम्ही चारुता सादर करीत आहोत काव्य मैफिल। अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं, रुपयाचा वाळा तान्या बाळा तीटलऊ, ही आपण जन्माला आल्यावर ऐकलेली पहिली कविता आई आजी मावशीच्या आवाजातली। तिथून आपल्या आयुष्याबरोबरच या कवितेचाही प्रवास होतच असतो, कधी कळत तर कधी न कळत वेगवेगळ्या वळणावर आपल्याला कविता वेगवेगळ्या रूपात भेटत जाते आणि जगण्याचाच एक सहज भाग म्हणून जाते म्हणा ना। पहिली कवितेची ओळख होते ती मातृभाषेतूनच। आपल्या मराठी भाषेत तर हे काव्यदालन एखाद्या हिरव्या गर्द वनराईसारखं सर्वार्थानं समृद्ध आणि बहरलेलं आहे। साक्षात संतश्रेष्ठ ज्ञानदेवानी अमृतापेक्षाही जिचा गोडवा श्रेष्ठ मानला तीही मराठी भाषा। याच मराठी भाषेचा गोडवा अस्मिता वेगळ्या शब्दात मांडताना म्हणतात,
3: किती सांगावे कौतुक माझ्या माय मराठीचे, किती सांगावे कौतुक माझ्या माय मराठीचे, ज्ञानेश्वरीतून झरत आतो शब्दकण अमृताचे। मराठीची शब्दकळा जशी फुलं वावी फुलते, मराठीची शब्दकळा जशी फुलं वावी फुलते, शब्दा शब्दांची उकल अर्थातून व्यक्त होते। नाही आड येतं कधी नियमांचे आडसर, नाही आड येतं कधी नियमांचे आडसर, बोलताना समजते नाद मधुर सुस्वर। जरी म्हणतात सारे भाषा बदले कोसावरी, आत्मापरी एकतीचा बाज वेगळा आहे जरी। ओवी अभंग भारुड लावणीही बहरते, ओवी अभंग भारुड लावणीही बहरते, नानाविध प्रकाराने भाषा रंग रूप घेते। प्राचीन स्वयंभू श्रेष्ठता सलगता निकषचार, माय मराठी ही भाषा चौगुणाने शोभे फार। अशी माझी गोड भाषा व्यथा सांगते मनीची, अशी माझी गोड भाषा व्यथा सांगते मनीची, ज्योत पेटती राहावी मराठीच्या अस्मितेची, ज्योत पेटती राहावी मराठीच्या अस्मितेची।
2: किती सुंदर ना? खरंय, कविता खऱ्या अर्थानं फुलते बहरते ती निसर्गाच्या सान्निध्यात। हा निसर्ग कधी कवी अनिलांच्या शब्दात अश्विनात धुकं पांघरून दवाचे साज लिहून येतो, केशरी उन्हं पिऊन येतो, तर कधी नाधो महानोरांच्या कवितेतून झिम्माड पाऊस बनून येतो। कवी यशवंतांच्या पाणपोईत जीवाची तलखली करतो, तर कधी कविवर्य पाडगावकरांच्या कवितेत घननीय होऊन बरसत राहतो। पण खऱ्या अर्थाने प्रेमात पडायला होतं ते त्याच्या रिमझिम बरसणाऱ्या सरी पाहूनच, आणि मग तोच आनंद शब्दात व्यक्त करताना अमिता म्हणतात, आला आला पाऊस आला।

पिवळ्या पिवळ्या आकाशिया ढोल वाजवी मेघ सावळे, पिवळ्या पिवळ्या आकाशिया ढोल वाजवी मेघ सावळे, चमचमणाऱ्या वीज प्रपाती उजळून येते रूप आगळे, टप टप ठेक्यावरती चाले ओलसरींचे नृत्य सोहळे, आला आला पाऊस आला कानी मंजुळ सूर कोवळे, वारे गाती झुलती पाती, वारे गाती झुलती पाती, झेलित जाती थेंब पसारे, तुडुंब भरल्या ओंजळ काठी क्षण मोहाचे ओघळणारे, गंधमातीचे मिरवत ओले श्वासामधुनी भिनती वारे, गंधमातीचे मिरवत ओले श्वासामधुनी भिनती वारे, इंद्रधनुचे पंख लेऊनी नाच नाच ती मोर पिसारे, हिरवटलेल्या तरुलताही गोफ हिऱ्यांचे गच्च माळती, हिरवटलेल्या तरुलताही गोफ हिऱ्यांचे गच्च माळती, हिरमुसलेल्या फुलांभोवती अत्तर ओले हळूच शिंपती, सरसरगारा चिंबट पोऱ्या, सरसरगारा चिंबट पोऱ्या, अंगणी सांडत आले कोणी मन माझे ही बालिश होऊन, गाऊ लागते श्रावण गाणी ओल्या पाणी निजती पक्षी, ओल्या पाणी निजती पक्षी, ओली माती फुलते राणी, धारांसंगे हिरव्या राणी,

0: तसे शिळ सांगे धरणीस, आला आलाग तुझा प्रिय साजण पाऊस। साऱ्या सृष्टीचा संसार करतो हा निसर्ग, तुझ्यामुळेच जाहला साऱ्या पृथ्वीचा हा स्वर्ग, तुझ्यामुळेच जाहला साऱ्या पृथ्वीचा हा स्वर्ग।
1: पाऊस कधी रिमझिमतो तर कधी कोसळतो, तोही अगदी वेड्यासारखा। कधी हलकीशी सर येते आणि माती गंधित होते, तर कधी कड्यावरून कोसळताना हीच जलधारा प्रपात होऊन येते। अशा या रिमझिमणाऱ्या धारांमधला एक अंश होऊन अलिप्तपणे त्या पावसाकडे बघताना वाटत राहतं, तुझ्या रिमझिमणाऱ्या धारांमधली लकेर मी शोधिते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। विठ्ठल होऊन नभांतरीचा टाळघोषी मृदंग नादत, वळचणीला थरथरणाऱ्या स्वतः भोवती पंख लपेटित, त्यांच्यासाठी तुझे बरसणे मी दारातून पाहते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। भूक घेऊनी उरात मोठी कासा विसती धरणी माता, तप्त अग्नीच्या गिळुनी ज्वाळा थकूनी जाई ती मम माता। तुझ्या अमृतधारा पिऊनी जेव्हा ती मनापासूनी हसते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। इंद्रधनुच्या तव रूपा बघुनी मोद होतसे मना मनातुनी, लाल पिवळ्या निळा जांभळ्या अबोल गुलाबी शुभ्र कळ्यातुनी। कातळ नक्षी हिरवी होता गवत फुलांचे नृत्य चालते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। टपटप टपटप पत्र्यावरती वाक्ताडन तुझे चालते, टपटप टपटप पत्र्यावरती वाक्ताडन तुझे चालते, इतकी कसली धुंदी तुझला भान तुझे रे कसे हरपते। थाळी मधली भूक ही जेव्हा पाणी होऊन जाते, थाळी मधली भूक ही जेव्हा पाणी होऊन जाते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। तुझ्या रिमझिमणाऱ्या धारांमधली लकेर मी शोधते, घन विरघळणाऱ्या जलबिंदूंचा मी अंश होऊन जाते। श्रोते हो, कविता म्हणजे अंतर्मनातल्या निर्माण झालेल्या विचारांना नेमकं शब्दरूप देणं, तेही लय ताल आणि यमक साधून। अगदी वृत्तबद्ध रचनांपासून मुक्त छंदांपर्यंतचा कवितेचा हा प्रवास थक्क करून सोडणार आहे। विरह, आर्तता, तगमग, अतृप्तता या भावनांना नेमकेपणा देण्यासाठी कवितेसारखं दुसरं माध्यम नाही। अशीच एक न जुळलेल्या रेशीम गाठींची खंत व्यक्त करताना स्नेहा म्हणते, किती किनारे सोडून गेले,
2: किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, अबोल राहिले धुंद वारे न जुळल्या रेशीम गाठी। साथ सोडूनी स्वप्न तोडूनी, साथ सोडूनी स्वप्न तोडूनी, बंध मुक्याने सैल सोडूनी, अधीर मिठी ही सुटून गेली न घडली गोड कहाणी, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी। रुसवे फुगवे झाले असते, रुसवे फुगवे झाले असते, अमृत ओठीचे प्यायले असते, कशास केलास हट्ट सख्या तू परतून जाण्यामागे, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी। नियतीलाही नमवले असते, अर्धे डावही सरले असते, नियतीलाही नमवले असते, अर्धे डावही सरले असते, खेळ कुणाना कळला परिहा अन नयनीचे मी अश्रू पुसते, किती किनारे सोडून गेले आठव आपल्या भेटी, अबोल राहिले धुंद वारे न जुळल्या रेशीम काठी, न जुळल्या रेशीम काठी।
1: खरंय, प्रत्येक व्यक्तीच्या मनात कधी ना कधीतरी खंत येतच असते ने। कसं आहे पहा ना, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सोबतचे सहकारी बदलतात, आजूबाजूची माणसंही बदलतात, पण आपल्याबरोबर सातत्यानं राहतं ना ते म्हणजे आपलं मन। अशा अपेक्षांचं ओझं घेऊन वावरताना बरेचदा थकायलाच होतं। अशावेळी सोबतीला येतं ते आपलं मनच, पण ते शब्द म्हणून, कविता बनून।

जीवनातला देण्याघेण्याचा हिशोब मांडताना तोलून सावरून मोजून मापून प्रत्येक गोष्ट करायचा आपला आग्रह असतोच की, पण आयुष्याच्या शेवटी मात्र

0: वाटतं. षंड असलेल्या वाईट प्रवृत्तीला निक्षून सांगावंसं वाटतं. खिशात पैसा नसला तरी श्रीमंत आहे असं वाटतं. खिशात पैसा नसला तरी श्रीमंत आहे असं वाटतं, कारण दान मिळालेलं सुख निस्वार्थी मनानं उधळावंसं वाटतं. प्रवास करता करता एक तरी झाड लावावंसं वाटतं. प्रवासात भेटलेल्या निरागस पक्ष्यांना छोटंसं घरटं द्यावंसं वाटतं. कधीतरी वृद्धाश्रमाकडं वळताना पिकल्या पानाचं दव जपून ठेवावंसं वाटतं. कधीतरी वृद्धाश्रमाकडं वळताना पिकल्या पानाचं दव जपून ठेवावंसं वाटतं. पिकल्या पानावर सुद्धा हिरव्या अंकुराचा कशिदा विणावा असं वाटतं. दूर गेलेली नाती जोडताना घरट्यात परतावंसं वाटतं. दूर गेलेली नाती जोडताना घरट्यात परतावंसं वाटतं. आयुष्याच्या सायंकाळी जरा विसावू या वळणावर म्हणावंसं वाटतं. आयुष्याच्या सायंकाळी जरा विसावू या वळणावर म्हणावंसं वाटतं.
1: किती छान कवितेला ना विषयाचं बंधन नाही असं म्हणतात ना, ते संजीवनीची कविता ऐकताना जाणवतो. पहा, रानावनात, शेतात, झाडांच्या छायेत, डोंगरदऱ्यांच्या सहवासात कवी मन खऱ्या अर्थानं बोलकं होतं. पण पोटासाठी माणसांच्या पायाला चाकं लागतात आणि माणसं शहराकडे वळतात. आणि मग घड्याळांच्या काट्यामागे धावताना मिनटामिनटांचा हिशोब मांडताना चक्रात पूर्ती कधी अडकून गेली त्यांचं त्यांनाच कळत नाही. पण कधीतरी शांतपणाने एकटे असताना आठवांचा पूर येतो आणि मनातील खंत सलत राहते. सगळ्या आठवणी असतात त्या गावाकडच्या. आणि मग तो सल आणखीन गडद होत जातो. हाच सल मांडतीये स्नेहा, गाव माझा दूर गेला.
2: गाव माझा दूर गेला, वाट फुटली पाय वाट, नदी भरली काठोकाठ, स्वप्नांमागे धावताना गाव माझा दूर गेला. झगमगाट मैफिलींचा ओळखीतील अनोळखींचा, झगमगाट मैफिलींचा ओळखीतील अनोळखींचा, पावसाच्या सरीसंगे गंध ओल्या त्या मृदेचा, थोडा थोडा स्मृतिगंध झाला अन गाव माझा दूर गेला. गुळमुळीत सगळे बहाणे, तोंड देखले हसत राहणे, गुळमुळीत सगळे बहाणे, तोंड देखले हसत राहणे, कधी न सीमा स्वैराचारा, अनमुक्याने स्फुंदताना गाव माझा दूर गेला. नागवी का बंधने अन नागवी लज्जा इथे, नागवी का बंधने अन नागवी लज्जा इथे, आज माझ्या आसवांचा हा असा कडेलोट झाला अन गाव माझा दूर गेला. बेरकी नाती आता बेरकी मैत्री अशी, बेरकी नाती आता बेरकी मैत्री अशी, त्या निरागस बालपणाला माणूस बघ पारखाच झाला अन गाव माझा दूर गेला. थांबवाया व्यर्थ सारे बोलायाला बोल प्यारे, थांबवाया व्यर्थ सारे बोलायाला बोल प्यारे, अंगणी जमती रे सारे अनुभवांचा रंग न्यारा, पांघरुनी मऊशेला गाव माझा दूर गेला, गाव माझा दूर गेला.
1: श्रोते हो, गाव म्हटलं की आठवण येते आपल्या आईची. आता बहुतांशी तरुण पिढी गावाकडून शहराकडे आणि परदेशाकडे निघाली. अशावी आपल्या लेकरांची वाट बघत दारात तिष्ठत उभी असलेली माय दिसते. दुधाची साय, गोठ्यातली गाय अशी होणारी ही माऊली आपल्या मुलांसाठी हवं ते अग्निदिव्य करायला तयार होते. अशीच ग्रामीण भागातील असंख्य यातना सोसलेल्या माऊलीचे वर्णन संजीवनी आपल्या शब्दात मांडताना मराठी लोकभाषेचाच आधार घेऊन व्यक्त होते.
0: सूर्य तळपत होता, पायाला चटकं बसत होतं, डोसक्यावर मोळी घेऊन अन्वानी पायानं ती चालत होती. हाताला वोरखडं बसलं होतं, हात रक्ताळत होतं, डोसक्याला मोळीतलं काट टोचत होतं. काट्यासनी कसं सांगायचं दुःख मनातलं? घरला एक तानूल रडत होतं, मोळी ऐकून पैसे मिळणार म्हणून पोटासाठी काट्यासनी आपलं म्हटलं होतं. टोचू नका म्हणून काट्यासनी कसं सांगायचं, टोचू नका म्हणून काट्यासनी कसं सांगायचं, आवो त्या येड्या बाबळीचं काट होतं. वासनेची भूक भागवण्यासाठी एका नराधमानं तिला लुटलं होतं. बाबळीची झाक फुलं गळून वाट्याला फकस्त बाबळीचं काटं आलं होतं. बाबळीची झाक फुलं गळून वाट्याला फकस्त

0: एका नराधमानं तिला लुटलं होतं. बाभळीची झाक फुलं गळून वाटाला फकस्त बाभळीचं काटं आलं होतं. बाभळीची झाक फुलं गळून वाटाला फकस्त बाभळीचं काटं आलं होतं. बेवडाधनी दारू पिऊन त्या नराधमाच्या वाड्यापुढं पडला होता. बेवडाधनी दारू पिऊन त्या नराधमाच्या वाड्यापुढं पडला होता. आपला जन्माच्या सोबतीनीला तो कवाच मुकला होता. त्या काट्यातनं नराधमाचं पाप वाढून त्याच्या जहरी सुगंधानं त्या नराधमाचा बळी घ्यायचा होता. धिक्कारलेल्या समाजाला तिला जाब इचारायचा होता. बेवडा जिता असून तिनं विधवचा साज कवाच चढिवला होता. फकस्त घरच्या तानुल्यासाठी त्या आईनं समद सोसलं होतं. आदर्श स्त्री म्हणून मनातनं मी तिला कवाच हात जोडलं होतं. आदर्श स्त्री म्हणून मनातनं मी तिला कवाच हात जोडलं होतं. कवाच हात जोडलं होतं.
1: आईचं श्रेष्ठत्व हे अलौकिक आहे. तिची माया, तिचं प्रेम हे शब्दात व्यक्त करता येणं शक्यच नाही आहे. मैफिलीत पुढं जाताना कवितेच्या वेगवेगळ्या सुंदर रूपांपैकी एक रूप म्हणजे ओवी. काळानुसार याच्या रचनेत आणि विषयात बदल होत गेलेत खरे. आजच्या काव्य मैफिलीत मुक्त छंदाप्रमाणेच ओवीचाही आनंद घेऊया की. सध्या सगळीकडे ना निसर्ग भरून आलाय आणि मग या निसर्गाची बलस्थानं असणारे म्हणजे सूर्य, चंद्र, धरणी, समुद्र, झाडं, आकाश. अमिता आपल्या या ओवीबद्ध रचनेतून निसर्गाचं हे वेगळं रूप उलगडून दाखवताना म्हणतायत.

0: आम्हाला.
1: किती सुंदर होवी. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर मृत्यूनंतरही याच पंचतत्वात विलीन होणार आहे. त्यांच्याविषयी मनात कृतज्ञता तर आहेच, पण या निसर्गाधिष्ठित शक्तीकडून काही मागणं पण आहे माझं. हे कसं घडलंय हे मला ठाऊक नाही आहे, म्हणून तर ही विनवणी. दे असेच मज तू काही जे मजला ठाऊक नाही. दे असेच मज तू काही जे मजला ठाऊक नाही. दे सूर्याचा प्रकाश मजला देई त्याची किरणे. दे चंद्राची मज शीतलता अन चांदण्यांचे फिरणे. शिकव मला तू दगड बनणे राही एक ठिकाणी. तमान त्याला कधी कोणाची ऊन पाऊस पाणी. दे मला तू रंग फुलांचा आणि त्यांचे हसणे. दे मला तू रंग फुलांचा आणि त्यांचे हसणे. संध्यासमयी दिसते त्यांच्या हळूच गाली रुसणे. दे मला तू चव पाण्याची देई सागर लाटा. झाडांची दे उंची मजला वळण वेगळ्या वाटा. दे वाऱ्याची शीघ्र गती मज दे झुळूक माझ्या हाता. देई मजला सूर नव्याने कंठ कोकिळा गाता. विशालता दे आभाळाची देई मजला इंद्रधनु. वाऱ्यासंगे फिरणारे ते देई मजला गडधनु. नकोच देवा देयू मजला ती लोभ.

0: मोहमाया। नको च देवा देव मजला ती लोभ मोहमाया, नको असक्ति देवा मजला ही क्षण भंगुर रेकाया। पंचतत्व ही जगात मोठे निर्मिक तुरे त्यांचा, कोण करता कधी न कळला हा खेळ रे जगाचा। पुन्हा एकदा जगण्याची दे नवीन मजला दृष्टी, पुन्हा एकदा जगण्याची दे नवीन मजला दृष्टी, मला कळू दे पुन्हा नव्याने तुझीच ही रे सृष्टी, तुझीच ही रे सृष्टी। श्रोते हो, कवितेच्या अंतरंगात डोकवताना विषयांची व्याप्ती पाहिली ना की थक्क व्हायला होतं। काव्यनिर्मितीच्या प्रेरणा इतक्या भिन्न भिन्न स्वभावाच्या असतात, त्या साऱ्यांना शब्दात पकडून रसिकांसमोर मांडणं सोपं नाही आहे। दिक्कालातून आरपार बघण्याची कविमनाची ताकद केशवसूत प्रचंड आत्मविश्वासानं मांडतात। प्रत्येक कवीचं स्वतःचं भावविश्व वेगळं, त्याचं जगणं वेगळं आणि त्याचं व्यक्त होणंही वेगळं। कमी शब्दात व्यापक अर्थ निर्माण करण्याची ताकद कवितेत आहे। अशाच आयुष्याच्या एका वळणावर काय वाटतं ते ऐकूया अमिता यांच्या कवितेतून, आणि पुन्हा अशाच पद्धतीची कविता नंतर लगेच सादर करतायत अस्मिता। असंही व्हावं कधीतरी।
1: कवितेचं शीर्षक आहे आयुष्याच्या वळणावरती। आयुष्याच्या वळणावरती उभी एकली मध्यावरती, आयुष्याच्या वळणावरती उभी एकली मध्यावरती, काय गवसलं काय निसटलं सार उमटलं चेहऱ्यावरती। दिवस सुखाचे बालपणीचे, दिवस सुखाचे बालपणीचे, ओझे नव्हते कर्तव्याचे, कावे दावे वागण्यातले हिशोब नव्हते व्यवहाराचे, तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकले दुखले जराच फसले, तारुण्याच्या उंबरठ्यावर चुकले दुखले जराच फसले, स्वप्नमनीचे भरारण्याचे पुन्हा नव्याने गिरवत बसले। युग आले हो संसाराचे, युग आले हो संसाराचे, स्थैर्य जराचे तिथे गवसले, कसे जगावे कुठे झुकावे आयुष्याने धडे शिकवले। काही वेचले काही निसटले, काही वेचले काही निसटले, गणित क्षणांचे कधी न सुटले, उरले सुरले तृप्त मनाने ओंजळीत मी तसेच भरले। दुसऱ्यांसाठी जगणे होते, दुसऱ्यांसाठी जगणे होते, जगीन म्हणते त्या आशेवर, समाधान ते शोधित शोधित विसावीन मग त्या वळणावर, समाधान ते शोधित शोधित विसावीन मग त्या वळणावर।
2: असं व्हावं कधीतरी, असं व्हावं कधीतरी मुलातलं मूल व्हावं, असं व्हावं कधीतरी मुलातलं मूल व्हावं, दंगामस्ती खोड्यासारं परतून संगे यावं, असंही व्हावं कधीतरी। असं व्हावं कधीतरी रानातलं झाड व्हावं, असं व्हावं कधीतरी रानातलं झाड व्हावं, येणाऱ्याला जाणाऱ्याला सावलीचं ते दान द्यावं, असंही व्हावं कधीतरी। असं व्हावं कधीतरी यौवनाच्या बहरात त्याची लागावी चाहूल आणि प्रेम जागावं मनात, असंही व्हावं कधीतरी। असं व्हावं कधीतरी जन्मपुरुषाचा यावा, असं व्हावं कधीतरी जन्मपुरुषाचा यावा, बाईवरच्या वर्चस्वाचा जोर झुगारून द्यावा, असंही व्हावं कधीतरी। कधीतरी केव्हा तरी तुटलेली नाती सारी, कधीतरी केव्हा तरी तुटलेली नाती सारी एका क्षणात जुळावी, असंही व्हावं कधीतरी, असंही व्हावं कधीतरी, नाही असंच व्हावं कधीतरी।
0: खरंय, असंही व्हावं कधीतरी वाटत असतं, पण सगळ्याच संकल्पना रुजतील असं नाही ना। पण स्त्री म्हणणं हे न कळणारं गूढ आहे पहा। अगदी भरत मुनींनी सांगितलेल्या अष्टनायिका असोत किंवा कवयित्री इंदिरा संत, शांता शेळके, संजीवनी मराठे, पद्मा गोळे यांनी चितारलेल्या स्त्रीचं भावविश्व असो, स्त्री प्रत्येक वेळी वास्तवाचं भान जपतेच। प्रेमात चिंब गुरफटून सुद्धा एका क्षणात ती सगळं बाजूला सारते आणि तिच्या स्त्रीत्वाच्या भूमिकेत येते, आणि हीच तर खरी जगारहाटी आहे। हीच जगारहाटी मांडून व्यक्त होत आहे स्नेहा अबोल प्राजक्त।
3: प्राजक्त फुलांनी आज माझी वाट ही सुखावली, रात्रीच्या आठवा सवे पहाट ही विसावली, बघ कसा ओघळे दवबिंदू ही नभातुनी, ललनेच्या अधरातील मधुरस तो होऊनी।

0: प्रभात ही लाजली जणू लज्जित कामिनी, प्रभात ही लाजली जणू लज्जित कामिनी, रतिक्रीडा करी कांता अबोल शब्द सांधुनी। गगनातुन भानू ही मग डाव आज साधतो, गगनातुनी भानू ही मग डाव आज साधतो, पहाट प्रिय तो सखा भूलोकी का सांग जागतो। पुरे आता सजणाही प्रीत तुमची बावरी, पुरे आता सजणाही प्रीत तुमची बावरी, जरी मी मोहिनी कामिनी जगरहाटी कांता खरी, जरी मी मोहिनी कामिनी जगरहाटी कांता खरी।
1: श्रोते हो, मैफिलीच्या शेवटाकडे येतोय। कवितेचा हा प्रवाह विशाल नदीसारखा आहे। कवी मनमोहन म्हणजेच गोपाळ नरहर नातू म्हणतात, मी नव्हे शिल्पज्ञ मोठा तंत्र नव्हते माहिती, चार धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती, फक्त तिचा चिखल वाया अंतरी मी वोळलो, या नदीला घाट छोटा बांधूनी मी चाललो। ज्याच्यामुळे भावना व्यक्त होण्याचं सामर्थ्य मिळतं ते साधन म्हणजे शब्द। काव्य मैफिल संपवताना श्रोते हो तुमच्यासाठी शब्दातून हे व्यक्त होणं आवश्यकच आहे, नाही का? शब्दानाही शब्द मिळावे, शब्दानाही शब्द मिळावे, शब्दांमधूनही शब्द जुळावे, शब्द शब्द शब्दांचे होऊन शब्दासंगे शब्दच व्हावे, शब्दांनी आनंद लुटावा, शब्दांनी हुंकार भरावा, शब्दांनीच भिजावे अंगण, शब्दांना पाझर फुटावा, शब्दांनी गाठावी उंची बालपणाची ल्यावी कुंची, शब्दांनी जोजवावे हलके स्वप्ने लेऊन शब्द पिसांची, शब्दांनीच वादळ व्हावे, शब्दांनीच वादळ व्हावे, शब्दांनी ते शांत करावे, शब्द मनात रिचवताना शब्दांनाच कवटाळावे, शब्दांनाही पंख फुटावे, शब्दांनी उंच उंच उडावे, सूर बनुनी शब्दांनीही वाऱ्यामध्ये विरुनी जावे, शब्दांना कधी बांध नसावा, शब्दांना कधी बांध नसावा, आणि कोणता बंध नसावा, प्रत्येकाच्या हृदयामधूनही शब्दांनी हुंकार भरावा, शब्दांनी फुले उमलावी, शब्दांची फुले उमलावी, शब्दांनी लेणी घडवावी, वाऱ्यावरती डोलत हासत शब्द बाग शब्दांनी बहरावी, शब्दांनीही करावी दंगा मस्ती, शब्दांनीही करावी दंगा मस्ती, शब्दांना पण यावी सुस्ती, शब्द खेळणी बनुनी करावी शब्दांनी शब्दांशी दोस्ती, शब्दांचे सामर्थ्य फळावे, शब्दांचे सामर्थ्य फळावे, शब्दांचे अस्तित्व झळावे, शब्द

0: चारुता या ग्रुपनं सादर केलेली ही काव्य मैफिल आपण ऐकली. यात सहभागी होत्या शुभदा पाटणकर,
1: अस्मिता इनामदार,
0: संजीवनी कुलकर्णी,
1: अमिता शहा
0: आणि स्नेहा पावसकर. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात.

0: मैत्रिणींनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत बोल कायद्याचे या मालिकेचा तिसरा भाग. यामध्ये मार्गदर्शन केलं आहे ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी.
1: वरदा, कायदा माहीत असणं, न्याय हक्कासाठी लढा देणं हे समाज म्हणून आपलं नेहमी कर्तव्य आहे.
0: आणि कायद्याचं ज्ञान असणं ही केवळ वकिलांची गरज नाही आहे, तर सगळ्यांसाठी हे ज्ञान म्हणजे आपापल्या सुरक्षेचं कवच आहे असं म्हणायला हवं.
1: आणि म्हणूनच आपल्या या मालिकेत काही प्रसंगातून आपण ही जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
0: तेव्हा ऐकूया मालिका बोल कायद्याचे.

मैत्रिणीनो, हक्क सोडपत्र हे नोंदणीकृत असणं आवश्यक आहे. अनोंदणीकृत हक्क सोडपत्राला कायदा ग्राह्य मानत नाही. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती अशाच एका हक्क सोडपत्राची कथा आहे. कथेतून कायदा समजून घेऊया. चला मोहितेंच्या घरात जाऊया.

मोहितेंच्या घरात टेबलावरचा मोबाईल वाजतो. सुशीला हातचे पीठ झटकत फोन उचलते. कोण? सुशीला, अगं मी बंड्या काका. काका, आज कसा काय फोन केलाय? आईचे शेजारी बंड्या काका राहायचे, त्यांचा फोन तिला अपेक्षित नव्हता. अगं जावई बापू आहेत का घरी? आहेत की, सुशीला म्हणाली. त्यांना फोन देतेस? दे त्यांच्याकडं. बर, देते. बंड्या काकांचा फोन आहे तुमच्यासाठी. बोला. बंड्या काका? सुशीलाला तिच्या नवऱ्याने प्रश्न करीतच फोन तिच्या हातून घेतला. सुशीला नवऱ्याला फोन देऊन स्वयंपाकखोलीत भाकऱ्या करायला निघून गेली. उन्हाळ्याचे कडक ऊन, चारच भाकऱ्या करायच्या होत्या. भराभर गुडकायचं असं म्हणत तिने शेवटची भाकरी थापायला घेतली. तेवढ्यात तिच्या नवऱ्याने हाक मारली. सुशे, इकडे ये. अहो, भाकऱ्या झाल्याच आलेच. बंद करते सर्व आणि ये बाहेर. सुशीलाने तवा खाली उतरवला. फुगलेली भाकरी बुट्टीत उभी केली आणि झटकन बाहेरच्या खोलीत आली. नवऱ्याचा गंभीर चेहरा बघून दारातच थांबली. सुशीला, तुझे अण्णा. काय झालं? सुशीला खुर्चीत बसत म्हणाली. तुझे अण्णा गेले. मी पशाला सांगितलंय, गाडी घेऊन येईल तो. संगी येते, तुझी बॅग भरेल. सुषमा आणि साडूभाऊ आले की निघू आपण. सुशीलाने खुर्चीतच हंबरडा फोडला. तिचा नवरा पटकन तिच्याजवळ येऊन पाठीवरनं हात फिरवत म्हणाला. देवापुढं कोणाचं चाललंय ग? शांत हो, तुला बीपी आहे, गोळी आहे. सुषमा आली की आपण लगेच निघूया. तेवढ्यात संगी आली, सुशीलाच्या नंदेची मुलगी. इथे गावातच दिलेली. कपाटातील चार साड्या काढून मामींची बॅग भरू लागली. एक साडी सुशीलाला दिली बदलायला. सुशीलाने तसेच हाताने नको म्हणीत दरवाजाकडे पाहिलं तर दारात सुषमा उभी. दोन्ही बहिणींना दुःख अनावर झालं. एकमेकींच्या गळ्यात पडून त्या रडू लागल्या. माहेरी दारात 10-15 भाऊकी जमलेली. सर्वच अगदी दुःखात होते. त्यांची आई मुलींना पाहून रडू लागली. भाऊ, वहिनी सर्वांवर शोककळा पसरली होती. त्यात दिवस सरता सरेनात. मातीच्या दुसऱ्या दिवशी दादा सुशीला सुषमापाशी आला. तुमचं माहेर आहे, मी आहे म्हणाला. आईला चांगलं बघतो असे समजूत काढू लागला. ट्रॅक्टरसाठी कागदावर सह्या करता का? म्हणजे बँकेच्या कर्जाचे हप्ते मी भरेन, दादा म्हणाला. सुशीला आणि सुषमानी सही अंगठा करून आपल्या गावी जड अंतकरणाने परतल्या. दोघी पुन्हा वर्षश्राद्धाला परत माहेरी आल्या. आता आई सावरली होती पण दुःखी होती. यंदा ऊसाचं बिल माझ्याकडे नाही ग दिलं दादानी, आई म्हणाली. आता यांच्या माघारी घराच्या चाव्या सुनबाईकडे गेल्या. सुशीला सुषमानी आईची समजूत काढली पण दादाशी चर्चा करायचं ठरवलं. दादा बाहेरून आला तसा त्या त्याच्याशी बोलायला गेल्या. दादा, आईला हात खर्चाला काही देत नाहीस, सुषमा म्हणाली. तिला कशाला काही लागतंय? औषध पाणी सर्व करतोच की मी, बघतोच की. बर, तुम्ही किती दिवस राहणार आहात? तुम्हाला कधी वेळ मिळतो म्हणा तुमच्या संसारातून? आईला 4 दिवस घेऊन जावा, जरा बदल होईल तिला. हा, तेही विचारणारच होतो, सुषमा म्हणाली. पण वहिनी काही नीट बघत नाही आईकडे. साडी बघ किती मळकी घालते ती. उसाच्या बिलाचं काय करतोस? तुम्हाला कशाला पाहिजेत पंचायती? वहिनी खोलीत येत म्हणाली. आमचे आम्ही बघून घेऊ. अगं वहिनी, असे कसे बोललीस? सुशीलाने तिला प्रश्न केला. मग कसं बोलू? वहिनीने उलट प्रश्न केला. तुम्हाला आमचं पटत नाही ना, तर न्या आत्या ना तुमच्या घरी 4 रोज तरी. सुशीला सुषमाने दादाकडे पाहिलं. तो खाली मान घालून गप्पच होता. सुषमा आणि सुशीलाला आईने खुणावले आणि विषय बंद केला. त्या दोघी आपल्या गावी परतल्या. 4 दिवसांनी सुशीला सुषमाकडे गेली तेव्हा सुषमाने धक्कादायक बातमी दिली. ताई, दादानी फसवून आपल्याकडून हक्क सोडवून घेतलाय. अगं सुषमा, आपण तर काही हक्क सोडलाच नाही, तर असे का म्हणतेस? ताई, नाही, आता जमिनीच्या कागदावर आपली नावं नाहीत, सुषमा म्हणाले. मग आपण आता काय करायचं ग? सुशीला बोलली. आईना बघित असतं, सांगून मागितलं असतं तर गोष्ट निराळी होती. हे कधी काय केले कोणास ठोक दादानं, सुषमा म्हणाले. आपण तर दोघींनी काही लिहून दिलेलं नाही. सुशीला कोड्यात पडली. माझे मालक म्हणत आहेत आपण ॲडव्होकेट वर्षा जाधव बाईंची गाठ घेऊया सांगलीला जाऊन, त्यांचा सल्ला घेऊया. कधी जाऊया म्हणाले दाजी? सुशीलाने विचारलं. उद्याचं ठरवलंय, सुषमा म्हणाली. आपण 4 जण जाऊया.

ॲडव्होकेट वर्षा जाधव वकिलांचं ऑफिस. केबिनचे दार उघडून चौघे आत जातात. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सदा मोहिते, ही माझी बायको सुशीला, हे माझे साडूभाऊ सुरेशराव जाधव आणि ही माझी मेहुणी सुषमा. या बसा. काय काम आहे? ॲडव्होकेट वर्षाने खुर्च्यांकडे बोट करीत बसायला सांगितले. सुशीला म्हणाली, मॅडम, आमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जमिनीला माझे आणि माझ्या बहिणीचे म्हणजे सुषमाचे नाव लागलंच नाही, फक्त भावाचे आणि आईचे लागले. असे का बरं? तिच्याकडे पाहत मॅडम म्हणाल्या, मॅडम, हक्कसोडपत्राने आमची नावे कमी झालीत असं दादा म्हणाला. सुषमा म्हणाली, म्हणजे? असं आमचा दादा म्हणतोय म्हणून आमची नावे दिसत नाहीत, सुशीलाने स्पष्ट केले. तुम्ही करून दिले होते का हक्कसोडपत्र? मॅडम दोघींकडे पाहत म्हणाल्या, नाही मॅडम, आम्ही काहीच करून दिलेलं नाही. ट्रॅक्टरच्या कागदावर बँकेच्या हप्त्यासाठी आमच्या सह्या घरातच घेतल्या होत्या दादानी, वडील गेलेल्या चौथ्या दिवशी, सुशीला उत्तरले. तुमच्या भावानी हक्कसोडपत्राने नावे कमी केली असे सांगितले का? अहो, असे अनोंदणीकृत हक्कसोडपत्राने नावे कमी होत नसतात, कारण अनोंदणीकृत हक्कसोडपत्राला काहीच किंमत नाही कायद्यानं. खोटं बोलतोय तो. तुमची नावे कमी नाही केली, लावलीच नसतील. फोन करा त्याला आणि बोलावून घ्या इथं. सांगा त्याला, सांगा, कोर्टात केस घालतोय बनावट कागदांची गुंडाळी करून नावे कमी केली म्हणून. सदा मोहितेनी लगेच सुशीलाच्या भावाला फोन लावला आणि वर्षा मॅडमनी सांगितलेली कानपिचकी त्याला दिली. तर दादा पप करू लागला. वर्षा मॅडमकडे चहा घेत असताना सुशीलाच्या फोनवर तिच्या आईचा फोन आला. आईने सुशीलाला दोघींची नावे लावून घ्या जमिनीला असं सांगितलं आणि भावावर केस करू नका अशी विनंती केली. आईचं बोलणं ऐकून जाधव मॅडम म्हणाल्या, जोर का झटका धीरे से लगा. आणि ऑफिसमध्ये एकच हाशा पिकला. मैत्रिणीनो, आता ह्या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती घेतली आहे ते समजून घेऊया. भगिनीनो, कायद्याने तेच हक्कसोडपत्र ग्राह्य आहे जे बिना दबावाने स्वखुशीने केलेले असते आणि मुख्य म्हणजे जे नोंदणीकृत असते. असे नुसते कागदांवर सह्या घेऊन हक्क संपत नाही. फसवणूक करून घेतलेल्या सहीने नाव कमी होणारे हक्कसोडपत्र सरकार दरबारी रद्द करता येते. भगिनीनो, अगदी रजिस्टर्ड हक्कसोडपत्रसुद्धा केल्यापासून 3 वर्षात करून देणार आणि करून घेणार यांच्या संमतीने म्हणजेच कन्सेंटने रजिस्टर्ड रद्दबादल लेख म्हणजेच कॅन्सलेशन डीड करून रद्द करता येते.

फुलराणी या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. गीत गुरु ठाकूर यांचं, संगीतबद्ध केलं होतं निलेश मोहरीर यांनी. आता ऐकूया शर्यत या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांचं युगुलगीत. गीत विजू माने यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे चिनार महेश यांनी.

ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं सतीश राजवाडे यांचं गीत ऐकूया. संगीतबद्ध केलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

गीतबहार कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातला अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीतकार निलेश मोहरीर.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 1:40 वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आह. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील सुधारणांबाबतच्या मंत्रीस्तरीय बैठकीत ते काल न्यूयॉर्क इथं बोलत होते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेदरम्यान ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा झाली पाहिजे आणि त्यात आजच्या जगाचं वास्तव दिसलं पाहिजे असं जयशंकर यावेळी म्हणाले. डॉक्टर एस जयशंकर आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या उच्चस्तरीय सत्राला संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्यांविषयी.
1: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले. ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले, मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं. 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला. 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले. यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
0: महाराष्ट्र दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 358 तालुक्यांपैकी 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ही घोषणा केली. राज्यातले सुमारे 75% तालुके या निर्णयाच्या कक्षेत आले असून त्यांच्याकरता राज्य सरकारनं विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन आणि शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीत स्थगिती आदी उपाययोजनांसहित कृषी पंपांच्या वीज बिलातही सवलत दिली जाणार आहे. दरम्यान दुष्काळामुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. गणेशोत्सवाचा

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी। संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठी याबाबतले चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक आहे। लिखित स्वरूपात वाटाघाटी न झाल्यास तो केवळ वेळ काढूपणा ठरेल आणि कामकाजाला विलंब होत राहील, असं स्पष्ट प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं।

0: चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम एस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं. पुरुष कबड्डीत आज सुवर्णपदकासाठी भारतीय संघाचा सामना इराण बरोबर होणार आहे. बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत पीव्ही सिंधू तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांचे सामने आज होणार आहेत. पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंग अंतिम फेरीसाठीच्या पात्रता फेरीत धावेल. पारुल चौधरी आणि तिची सहकारी पूजा महिलांच्या 1500 मीटर प्रकारात अंतिम फेरीत सहभागी होतील.
1: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असं प्रतिपादन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी केलंय. न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रांच्या उच्चस्तरीय बैठकीत त्या बोलत होत्या. आरोग्य क्षेत्रातल्या आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असावी याकरता प्रयोगशाळांचं जाळं, आपत्कालीन समन्वय, कुशल आरोग्य कर्मचारी वर्ग, औषधांचा साठा तसंच वैद्यकीय उपचार क्षमता आदी क्षेत्रांचा विस्तार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत डॉ मनमोहन सिंग यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सार्वजनिक जीवनात पूर्ण निष्ठेनं देशाची सेवा केली असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. छत्तीसगड इथं गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना पूर आलाय. इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. ओदिशामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू असून सुरक्षेच्या कारणासाठी अनेक जिल्ह्यात शाळा बंद ठेवल्या आहेत. उत्तर बंगालमध्ये येलो अलर्ट जारी केला असून 6 जिल्ह्यांमध्ये ताशी 30-40 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असा अंदाज आहे. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 2 दिवसात हवामान ढगाळ राहील आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्याचबरोबर मध्य प्रदेशातल्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा असल्यानं राज्यातल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. इराणमधल्या मरकाझी प्रांतात आज बस उलटून झालेल्या अपघातात 11 जण ठार तर 24 प्रवासी जखमी झाले. प्रवासादरम्यान चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत अर्थपूर्ण सुधारणांसाठीच्या चर्चेतले मुद्दे लिखित स्वरूपात टिपले जाणं आवश्यक असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातल्या 265 टंचाईग्रस्त तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर. गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी नम्रता फलके. वर्ध्यात प्रभाग क्रमांक 7 गोंडप्लॉट बॅचलर रोड परिसरातील दिवंगत दत्ताजी मेघे चौकाच्या नामकरण सोहळ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले उपस्थित होते. वर्धा जिल्ह्याच्या विकासात तसंच आरोग्य सेवा क्षेत्रात दत्ताजी मेघे यांनी दिलेलं योगदान अविस्मरणीय आहे. विशेषतः कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजासाठी मोठं कार्य केलं. त्यांच्या कार्याची खरी ओळख आरोग्य सेवेतील योगदानातून होते असं प्रतिपादन मंत्री भोसले यांनी यावेळी केलं. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते, इमारती, पूल आणि विविध विकासात्मक बांधकामे केली जातात. ही कामं दर्जेदार झाली पाहिजेत. विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः वेळोवेळी कामांना भेटी देऊन त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले यांनी दिले. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सेवाग्राम ही संस्था केवळ वर्धा जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता

0: दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचं महत्वपूर्ण कार्य करत आहे. 2020 MBBS बॅचच्या नवोदित डॉक्टरांनी संस्थेनं दिलेलं शिक्षण, संस्कार आणि सेवाभावाची परंपरा पुढे नेऊन समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करावी असं आवाहन पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं. सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आयोजित फाउंडेशन डे आणि ग्रॅज्युएशन सेरेमनी कार्यक्रमात ते बोलत होते. शहीद भगतसिंग व्यायामशाळा आणि रामनगर बैलपोळा उत्सव समितीतर्फे बैलपोळा आणि कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंग भोसले, पालकमंत्री डॉ पंकज भोयर, कृषी राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, बैलपोळा समितीचे अध्यक्ष नरेश गुजर आदी उपस्थित होते. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील आतापर्यंत 43,799 शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीतील 32,535 आणि प्राप्त झालेल्या तिसऱ्या यादीतील 11,264 शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि EKYC पूर्ण करावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 23,330 शेतकऱ्यांच्या खात्यात 230,82,00,000 रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. गवळाऊ शासकीय पशुपैदास प्रक्षेत्र हेटीकुंडी आणि गवळाऊ सेंद्रिय निविष्ठा महिला बचत गट हेटीकुंडी यांच्या संयुक्त उपक्रमातून गवळाऊ या गायीच्या गोमयापासून पर्यावरणपूरक इको फ्रेंडली गणपती मूर्ती तयार करण्यात आल्या. मूर्ती विक्रीचा प्रारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांच्या हस्ते करण्यात आला. एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी पर्जन्यमान तुलनेनं बरंच कमी झालं आहे. सिंचन प्रकल्पांमध्येही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. परिस्थिती अशीच राहिल्यास दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या परिस्थितीची पाहणी केली आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. मराठी भाषा आणि तिच्या विविध बोलीभाषांचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत विविध महत्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता जागतिक स्तरावर नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याला राज्यातील पहिलं पुस्तकांचं शहर म्हणून घोषित करण्यात आलं असून शहरातील ग्रंथालयांसाठी 35,000 पुस्तकं उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांनी केली. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी MIDC उपलब्ध भूखंडांचा प्रभावी वापर करावा अशा सूचना उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी दिल्या. भूखंड घेऊनही उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योजकांचा सविस्तर आढावा घेऊन भूखंड धारकांची A, B आणि C अशा त्रिस्तरीय श्रेणीत वर्गवारी करावी. MIDC खुले भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत असंही त्यांनी सांगितलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी नम्रता फलके.
1: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मनीषा मंडपे यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांचं गीत.

अरुण इंगळे यांच्या स्वरातील या भावगीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया लेखिका वासंती घाडगे यांच्या देवाचीये द्वारी या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा.
1: देवांचीये द्वारी सौ वासंती घाडगे यांनी लिहिलेलं स्वप्रकाशित असं पुस्तक लोकमंगल मुद्रणालयातर्फे प्रकाशित झालं आहे. मुखपृष्ठावर केदारनाथ मंदिराचा फोटो खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. मुख्य म्हणजे हे मुखपृष्ठ फोटो नसून पेंटिंग काढून बनवलेलं आहे. पुस्तक आपले गुरु कै अरुण गोडबोले यांचे विनम्र स्मरण करून सुरू केलं आहे. मनोगतातच या पुस्तकाला लेखिका निसर्गरूप ओपन एअर गॅलरी अशी ही अनोख्या देवळांची यात्रा आहे असं म्हणतात. या पुस्तकात एका यात्रेचे वर्णन तर आहेच, पण त्यासोबत विविध देवळं, ग्रह, नक्षत्र, तारका, निसर्ग, फुलं, पानं यांचं

देखील वर्णन आहे. आनंद वाढेल, आनंदी वाटेल असं वातावरण संपूर्ण पुस्तकात शेवटपर्यंत टिकवलं आहे. पुस्तकाची सुरुवात म्हणजे या देवदर्शन यात्रेची सुरुवात माणिकनगर येथील श्री दत्तात्रेयांच्या गादीपासून केली आहे. माणिक प्रभूंच्या आशीर्वादाने जणू काही ही यात्रा सफल झाली आहे. देवदर्शनाची इच्छा होते, पण त्यात काही अडचणी कायमच सामान्य माणसाला येतात. त्यामुळे हे पुस्तक वाचून माणसं पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात. काही ठिकाणी असं वाटतं इथे पर्यावरणास हानी पोहोचवणे सुरू आहे. रस्ते बनवण्यासाठी चारही दिशांना झाडं तोडून रस्ते करणं चालू आहे. बांधकामांची गर्दी झाली आहे. सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे. खोदकाम चालू आहे. पण देवळात गेल्यावर मन मात्र शांत होतं. सुदैवाने लेखिकेला हा अनुभव देवाच्या कृपेने आनंददायी ठरला आहे. त्यांचे पर्यटन आनंददायी झाले आहे. ही सहल, हा सफरनामा या वाचनातून भक्तिपूर्ण देवदर्शनाचा मानसिक आनंद मिळतो. देवळाजवळ आवश्यक वस्तूंची, धार्मिक पुस्तकांची, फोटोंची विक्री होते. खाद्यपदार्थांची विक्री होते. फुलवाल्यांची, हॉटेल मालकांची कमाई होते. काही जणांना रोजगार प्राप्ती होते. आणि येणाऱ्या भक्तांना देखील हा बदल आवडतो आणि निर्मळ आनंद मिळतो. नवग्रहांची माहिती अतिशय छान प्रकारे वर्णन केलेले या पुस्तकात वाचायला मिळते. ज्योतिष हे पारंपरिक आणि पुरातन काळापासून चालू असलेलं शास्त्र आहे. देवदर्शनाचे, धार्मिक पर्यटनाचे वर्णन आपल्याला समजेल अशा भाषेत या पुस्तकात वाचता येते. त्या त्या काळाची देवळाच्या सभोवतीची लोकसंस्कृती, खाद्य संस्कृती, इतिहास, आर्थिक परिस्थिती देखील. उदाहरणार्थ काही घरी दरवाज्याच्या सभोवती झाडं लावलेली असतात. अंगणात जुन्या काळची बैलगाडी अथवा पुरातन काळातली एखादी वस्तू ठेवलेले असतं. अगदी जनावर पेंढा भरून ठेवलेली असतात. देवाच्या पताका, झेंडे, मूर्ती असू शकतात. काही ठिकाणी महिला असे त्यांचे त्यांचे पारंपरिक असे त्या ठिकाणची वेशभूषा करत रंगीत कपडे घालून सजलेल्या असतात. काही ठिकाणी घरासमोर रांगोळी काढून बाग खाजगी रचना करून फुलरोपं मांडून सजवलेली असते. ते त्या त्या देवालयाचं वैशिष्ट्य असतं.

0: वर गर्डलिंग केलं तर त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. कोकणातील आंब्याचं उत्पादन लवकर मिळतं कारण तिकडे आंबे लवकर मोहरतात. यातील महत्त्वाची बाब म्हणजे आंब्याच्या शेंड्यातील डोळ्यामध्ये सूक्ष्म अवस्थेत मोहर निर्मिती अगोदरच झालेली असते. ज्या भागात पावसाळा लवकर सुरू होतो त्या भागात नवीन पालवी लवकर येते. ज्या ठिकाणी पावसाळा जून अखेरीस सुरू होतो तिथे पालवी उशिरानं येते आणि उशिरानं निघालेली पालवी उशिरानंच पक्व होते. नवीन पालवी पक्व झाल्याशिवाय शेंड्यातील डोळ्यामध्ये सूक्ष्म मोहर निर्मिती होऊ शकत नाही. गर्डलिंग केल्यामुळे पानामध्ये जे गर्भग्रहण होतं त्याचं वहन खोड मुळाकडे खंडित होतं. परिणामी शेंड्याकडे अधिक प्रमाणात अन्नसाठा वळवला जातो. त्यामुळे डोळ्यामध्ये सूक्ष्म मोहर निर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण होते. अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जुलै महिन्यात पालवी आल्यानंतर गर्डलिंग करणं योग्य ठरतं. मोठ्या झाडांची खोडं जून आणि जाड झालेली असतात तेव्हा अशा झाडांच्या फांद्यांवर गर्डलिंग करणं उचित ठरतं. गर्डलिंग करताना जी साल काढायची असते ती 3 ते 5 मिलीमीटर पेक्षा अधिक रुंदीची नसावी. तसंच गर्डलिंग करताना आंतर सालीस इजा होईल इथपर्यंत खोल जखम होऊ देऊ नये. ज्या फांदीवर उशिरानं पालवी आली आहे त्याच फांदीला गर्डलिंग करावं. गर्डलिंग वर्षातून एकाच वेळी करावं. विशेष करून वर्षाआड येणाऱ्या झाडावर गर्डलिंग करून नियमितपणा आणता येतो. आंब्याला मोहर मागील हंगामातील पालवीच्या शेंड्यावर लागतो त्यामुळे छाटणी करून आंब्याचं उत्पादन वाढवणं संभवनीय नाही. वळण देण्यासाठी झाडांचा विस्तार आटोक्यात ठेवण्यासाठी तसंच फांद्यांची विरळणी करण्यासाठी माफक आणि प्रासंगिक छाटणी करावी. आंब्यामध्ये फक्त पानांची विरळणी काही ठराविक परिस्थितीत करता येते. आंब्याच्या झाडावर जी पालवी येते ती पालवी पक्व होऊन त्याचं शेंड्यावरील डोळ्यामध्ये सूक्ष्म अवस्थेत मोहर निर्मिती होते. मात्र मोहर निर्मितीच्या काळामध्ये जे शेंडे सूर्यप्रकाशात असतात त्यामध्ये मोहर निर्मिती होते. या काळात जे शेंडे सावलीत राहतात त्यावर मोहर निर्मिती होत नाही. तेव्हा असे सावलीतले शेंडे खुडून विरळणी करता येते. तसंच दाटीच्या फांद्या काढूनही विरळणी करता येते. विरळणी कधी करावी हे जसं महत्वाचं आहे तसंच ती किती प्रमाणात करावी हे सुद्धा महत्वाचं आहे.
1: कृषीवाणी या पुनःप्रसारित कार्यक्रमात आपण ऐकत होतात आंबा उत्पादन वाढीच्या महत्वाच्या बाबी याविषयी माहितीचा भाग दुसरा. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर आजच्या भागामध्ये आम्हाला सांगा की तरुणांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण जे वाढलं आहे त्यामागची नेमकी काय कारण आहेत.
2: बेसिकली जो तरुण वर्ग आहे त्याच्यामध्ये आपण बघितलंय की आता 20 ते 40 वर्षांमध्ये पण हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचे कारण मी असं म्हणेल की जीवनशैली जी मॉडर्नायझेशन झालेली आहे ते जीवनशैली एक महत्वाचा भाग घटक आहे. त्याच्यामध्ये काय होतं आपण जे जैन जे लोक जे म्हणतो ते बेसिकली व्यवस्थित एक्झरसाइज न करणे बाहेरचं खाणं किंवा खूप सारे असे शौक असतात जसं स्मोकिंग करणे एक्सेसिव्ह दारू पिणे त्याच्यामुळे काय बॉडीमध्ये स्थूलपणा येतो त्याला आपण इंग्लिशमध्ये ओबेसिटी पण म्हणतो. हे जे प्रमाण आहे त्याच्यासोबतच तरुण वर्गांमध्ये आपण बघितलं की डायबिटीजचं प्रमाण आणि ब्लड प्रेशरचं पण प्रमाण खूप जास्त प्रमाणात आढळले. तर हे दुसरं जे आपले जे नोन रिस्क फॅक्टर्स आहेत त्यांचं प्रमाण पण जास्त प्रमाणात आहे म्हणून पण हार्ट अटॅकचं प्रमाण तरुण वर्गामध्ये जास्त आहे. आता सांगायचं म्हणजे आता हे बदलची जीवनशैली याच्यात मेन म्हणजे जे कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जे काम करतात नवीन

0: त्यांना ते प्रकारचं असं ध्येय दिलं जातं की बाबा हे करायलाच पाहिजे. तर एक मेंटल स्ट्रेस आहे, ते स्ट्रेस पण खूप मोठं कारणीभूत आहे. त्याच्यानंतर एका जागी बसून तासन तास कॉम्प्युटरवर बसून कामं करणं, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक प्रकारचं कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बरोबर तुमची झोप न होणं, जे स्लीप डिप्राइव्ड आहे त्यांना हे हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आढळत आहे. आणि ज्यांचं रेग्युलर काहीही असे व्यायाम नाहीये, म्हणजे जनरली लोकांनी ऍटलीस्ट 30 मिनिटं तरी दिवसातून व्यायाम करायला पाहिजे. सिंपल म्हणजे फास्ट वॉक 30 मिनिटं जरी केला तर हा बेस्ट असतो, नाहीतर भरपूर असे व्यायाम आहेत जे करू शकता, पण हा जरी मिनिमम व्यायाम केला तर मला वाटते आपल्याला जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल. आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि निश्चितच स्मोकिंग बंद करायला पाहिजे, जे आपले शौक आहेत ते बंद करायला पाहिजे. आणि मेडिटेशन तुमच्या याच्यामध्ये योगा जीवनशैलीमध्ये आपण आणलं पाहिजे.
1: हा, म्हणजे एकूण निरोगी जीवनशैलीसाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. हा सर, तुम्ही जंक फूड किंवा बाहेरचं खाणं हाही उल्लेख केला होता, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, आता आपण बघितलंय की जंक फूड आणि जे बाहेरचं खाणं आहे त्याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय, की हे ऑइल जे आहे ते रिफ्राय करतात, आणि जे रिफाईन ऑइल त्यांचे जे प्रकार आहे फ्री रॅडिकलची, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात इंज्युरियस प्रॉडक्ट बनतात. आणि ते तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या जो फॅटी ऍसिड्स आहेत, जे व्हाईट फॅट आहे, ते जास्त शरीरामध्ये जमा होत. म्हणजे जसं म्हणतो आपण एलडीएल, ट्रायग्लिसराइड, हे जे प्रमाण या लोकांना रियूज जे मटेरियल आहे त्याच्यामध्ये वाढतं, ऑइल जे फ्राईड आयटम असतात त्याच्यामध्ये वाढतात. आणि मॅडम दुसरं म्हणजे ओपन पदार्थ असतात, त्याच्यात इन्फेक्शन असतात, हे सगळं कारणीभूत असतं. म्हणून हे जंक फूड जेवढ्या प्रमाणात तुम्ही कमी करू शकाल तेवढं चांगलं.
1: अच्छा,
0: अजून मी सांगेल की आपल्या जेवणाच्या प्रकारामध्ये मेन सांगायचं म्हणजे जे एक्सेसिव्ह सॉल्ट, म्हणजे मीठ टाळायला पाहिजे, शुगर कमी करायला पाहिजे. हे दोन म्हणजे आपण जे म्हणतो ना पांढऱ्या वस्तू, व्हाईट कलरच्या ज्या वस्तू खातो आपण, जेवढ्या तुम्ही कमी कराल डाएट मध्ये तेवढंच चांगला.
1: बरोबर श्रोते हो, आज आपण अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती घेतली. उद्या पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. हृदयरोग याविषयी डॉक्टर चरण लांजेवार यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: निसर्ग पर्यटन याकडे नेमकेपणाने पाहायचं म्हटलं तर हा एक अतिशय स्थळ सापेक्ष म्हणजेच ठिकाणांवरती अवलंबून आहे. धबधबा असलेल्या ठिकाणी चालणारं पर्यटन आणि समुद्र किनाऱ्यावर चालणारं पर्यटन एकसारखं असू शकत नाही. तसेच दुर्गम डोंगरदऱ्यातला निसर्ग आणि मैदानी परिसरातला निसर्ग हाही वेगवेगळा असणार हे लक्षात घेऊनच त्या त्या परिसरातील संधी शोधणं हे हिताचं ठरतं. आपल्या परिसरातील निसर्ग तपासून त्याचा विकास केल्याचे चांगले उदाहरण म्हणजे रत्नागिरीजवळच्या कशेळी गावात विकसित केलेला देवघळी किनारा. किनाऱ्याची जडणघडण लक्षात घेऊन पर्यटकांना तेथील निसर्गाचा अनेक अंगांनी अनुभव घेता यावा म्हणून तेथे पायऱ्या निर्माण केल्या आहेत, बैठका निर्माण केल्या आहेत, विसाव्याच्या जागात केल्या आहेत आणि व्ह्यूईंग प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, अर्थात सज्जा तयार केलेला आहे. आज तेथून लोक देवघळी बघतातच पण फेसाळणाऱ्या लाटांचाही आनंद घेतात आणि सूर्यास्तही अनुभवतात. दुसरं उदाहरण सांगायचं तर चिपळूणजवळच्या खाडीपट्ट्यातली मगर सफारी. मगरींची भीती असतेच पण तरीही वन्यजीवांविषयीचं कुतूहल लक्षात

0: घेऊन सर्व खबरदारीची सोय करून पर्यटकांसाठी मगरींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याची संधी आज उपलब्ध आहे. अलीकडील काळात कांदळवन सफारी या शीर्षकाखाली देखील किनाऱ्यावरील कांदळवनातून नौका विहार करता येतो हाही आपण पाहतो आहोत. मार्लेश्वरच्या परिसरात साहसी क्रीडा प्रकारातून अधिक लोकप्रिय झालेला लिंगाचा डोंगर ट्रेक हे असंच तिसरं उदाहरण. धारेश्वर धबधब्याचं संपूर्ण नयनरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी अलीकडे लोक मोठ्या संख्येने जात असतात आणि केवळ स्थानिक नव्हे तर अगदी महाराष्ट्रभरातून या ट्रेकसाठी लोक येताना दिसतात. चिपळूण परिसरातील श्री नंदू तांबे यांचं पक्षी अभयारण्य हा देखील असाच एक आगळा वेगळा उपक्रम. खासगी आवारातील पक्ष्यांची नैसर्गिक विविधता ओळखून त्यांनी ती पर्यटकांसाठी खुली केलेली आहे. आज तिकडेही लोकांची पावले आग्रहानं वळतात. खासगी आवारात संधी शोधलेलं दुसरं उदाहरण चिपळूण तालुक्यातल्याच वीर गावातलं वीरकर कुटुंबियांचं. बारमाही वाहणाऱ्या देवपाट धबधब्याची वाट आवारातून जाते त्यामुळे पर्यटकांसाठी त्यांनी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाळी रानफुलं हा कोकणातला आकर्षक निसर्ग आविष्कार. अनेक प्रजाती केवळ कोकणातच आढळणाऱ्या फुलणाऱ्या आहेत. त्यांचं महत्त्व ओळखून भरवले जाणारे दीपकाडी महोत्सवांसारखे सोहळे हा निसर्ग पर्यटनाचा आणखीन एक सुंदर नमुना बनू लागलाय. अशा उपक्रमातून पर्यटनासोबत निसर्ग संवर्धनाविषयी अगदी सहज जनजागृतीही केली जाते किंवा करता येते. याशिवाय कोकणात अलीकडील काळात निवास व्यवस्था निर्माण करतानाही अशा वेगळ्या संधी ओळखून त्या विकसित केल्याची उदाहरणही दिसतात. राई, मामाचं घर, जांभरुण ट्रेल्स, आनंदाचं शेत, गारवा अशा अनेक रिसॉर्ट वा होमस्टेच्या माध्यमातून लोकांना किंवा पर्यटकांना निसर्गाशी सहजगत्या जोडण्याचं कसब जोपासलं जातंय. भात लावणी असेल, जंगल भ्रमंती असेल, आकाश निरीक्षण असेल किंवा काजवा महोत्सव असेल अशा वेगवेगळ्या निमित्ताने आणि वेगवेगळ्या हंगामामध्ये पर्यटकांना आकर्षित केलं जातंय. अशी अनेक उदाहरणे आपल्या आसपासच्या परिसरात आपण पाहू शकतो. ती शोधून तेथील संधी विकसित करणं आज गरजेचं आहे. यातून रोजगार कसा निर्माण करता येतो किंवा आर्थिक व्यवस्था कशी सुधारता येते यासंबंधी जाणून घेऊया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: निसर्ग पर्यटन याविषयी श्रीवल्लभ साठे यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

परिसर हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होता जयदेव मेनन यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग रुद्रप्रिय पंतुवराली आणि सिंधू भैरवी. त्यांना व्हायलिन संगत कृष्ण नटराजन आणि मृदंगम साथ एन एस कल्याण रामन. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: श्रोते हो, ठीक 3 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित केल्या जातील.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर। शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर। पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन। राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप। मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्ण पदकाला गवसणी। राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। मराठवाडा, नाशिक वगळता उत्तर महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे। यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांत आधारे हा शासनादेश आज जाहीर झाला। यानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्या आहेत। त्यामध्ये जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती,

0: 7 अश्वशक्तीपेक्षा अधिक क्षमतेच्या कृषीपंपांना चालू वीज बिलात सूट. टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतीच्या पंपांची वीज खंडित न करणं. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी. रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता. आवश्यकतेनुसार पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर. शेतकरी तसंच शेतमजुरांसाठी अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा. जनावरांना चारा उपलब्ध करून देणं यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नांदेड इथं दिली. पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या लोहा तालुक्यात बारुळ फाटा आणि धावरी फाटा इथं प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चाही केली.
1: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाणीनुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरतून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
0: या तालुक्यांमध्ये तात्काळ सर्वेक्षण सुरू होणार असून सर्वेक्षण करताना पिकांची स्थिती दर्शवणारी छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेटद्वारे पीक परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची अपेक्षा होती पण यात त्याचा काही उल्लेख नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर राज्यातल्या शेतकऱ्यांना GR नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नव्या कामगार कायद्याविषयी.
2: बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीनुसार औद्योगिक क्षेत्रातल्या कामगारांच्या परिस्थितीतही मोठे बदल झाले. ब्रिटिशांच्या काळापासून कामगारांच्या संरक्षणासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले मात्र त्यात कालानुरूप बदल करून सुसूत्रता आणण्याचं काम गेल्या काही वर्षात झालं. 2019 वेतन कायदा, 2020 औद्योगिक संबंध कायदा, कामगारांची सामाजिक सुरक्षितता कायदा तसंच कामगारांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणची परिस्थिती याबाबतचा कायदा तयार करण्यात आला. 1930 ते 1950 या काळात बनवल्या गेलेल्या वेगवेगळ्या 29 कायद्यांची जागा घेऊन 21 नोव्हेंबर 2025 पासून हे कायदे लागू झाले. यातून रोजगार विषयक करारांमध्ये अधिक सुसूत्रता आली, किमान वेतनासंदर्भात सुधारणा झाल्या, नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आली, नियोक्त्यांवरची जबाबदारी निश्चित झाली, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना कायद्याचं संरक्षण मिळालं आणि कामगारांचं जीवनमान उंचावायला तसंच उत्पादनात सुधारणा करायला मदत झाली.
0: लातूर जिल्ह्यात सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. चालू वर्ष महिला शेतकरी सशक्तीकरण वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं असून या पार्श्वभूमीवर शेती करणाऱ्या महिला, महिला शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गणेशोत्सवाचा समारोप करत गणपती विसर्जनाचा सोहळा ठिकठिकाणी पार पडला. मुंबईकरांनी 21 तासांपेक्षा जास्त काळ चाललेल्या विसर्जन मिरवणुकीत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देत लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल गिरगाव चौपाटी इथं गणरायावर पुष्पवृष्टी केली. अलोट गर्दीत लालबागचा राजा, चिंच पोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणरायांसह इतर गणपतींचं आज विसर्जन झालं. आज सकाळी 11 सुमाराला भक्तांनी लालबागच्या राजाला निरोप दिला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं सकाळी 10 सुमारास तर लालबागच्या बालगणेश मंडळाच्या गणरायाचं 11

0: आसपास विसर्जन झालं. बहुतेक विसर्जन मिरवणुका संपल्या असल्या तरी काही सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन अद्याप व्हायचं आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 67 नैसर्गिक आणि 383 कृत्रिम जलाशयांवर बंदोबस्त ठेवला होता. तसंच 24,000 जास्त पोलीस कर्मचारी आणि महानगरपालिकेचे 25,000 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. विसर्जन झाल्यानंतर आज जुहू समुद्र किनाऱ्यावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून 34 टन कचरा संकलित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा मासिक कार्यक्रमाचा 138 भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या आजच्या कामगिरीबद्दलची माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला कबड्डी संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारतानं इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय महिला संघानं ही कामगिरी केली. या स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं सुवर्ण पदक ठरलं आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशी चौकसी यांनी 1763 गुणांची कमाई केली. मात्र चीननं 1773 गुण मिळवत आशियाई क्रीडा स्पर्धेत नवा विक्रम नोंदवला. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक पटकावलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. स्क्वॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम एस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र 55 किलो वजनी गटात जदुमनी सिंग याला फिलिपिन्सच्या कार्लो याच्याकडून 0-3 असं पराभूत व्हावं लागलं.
0: दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या सर्व पदक विजेत्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात एका व्यक्तीनं इतर वृद्धांवर हा हल्ला केला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या सुमारे 75% भागात दुष्काळ जाहीर. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळ्या शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाईल असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. राज्यात गणेशोत्सवाचा वाजत गाजत समारोप. मुंबईत आज समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला कबड्डी संघाची सुवर्ण पदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेब्स, OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 3:10 आणि 22 सेकंद होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट संध्याकाळी 4:58 तोपर्यंत AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण अखंडितपणे ऐकू शकाल. तेव्हा नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या आर्यन सेवेवरून आम्ही बोलत आहोत. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी आर्यन संदेश 26 सप्टेंबर करता. आज कोणताही संदेश किंवा कार्यक्रम नाही. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी कोणताही संदेश किंवा कार्यक्रम नाही. आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत. संध्याकाळी 5:02 नादब्रह्म कार्यक्रमात विद्यानंदी गोपाळ अय्यर यांचं वीणावादन. संध्याकाळी 5:30 युवा आणि कार्यक्रमात तरुणाई आणि मानसिक संतुलन याविषयी आजोबा आणि नात यांच्यातील संवाद. संध्याकाळी 6:30 हिंदी कार्यक्रम विविधा. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 किसान वाणी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी विशाल माने यांची मुलाखत आणि शेडनेट तंत्रज्ञान याविषयी माहिती. रात्री 7:15 लोकसंगीत. रात्री 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती. रात्री 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आणि

रात्री 11 वाजता जपान इथं आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 चा दैनंदिन आढावा दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम आणि आता अस्मिता वाहिनीचे उद्याचे कार्यक्रम. सकाळी 6:30 वाजता जगूया आनंदी कार्यक्रम, सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात वडीचा अळू लागवड याविषयी माहिती, सकाळी 6:45 आरोग्य जनसंपदामध्ये हृदयरोग भाग 3, सकाळी 6:50 परिसर, 7 वाजता इसी अक्षर रेसिकेमध्ये पुस्तकांवर बोलू काही या माले तरुण म्हात्रे यांच्या कोसो मैल दूर आहे चांदणी या कविता संग्रहाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला वेध. सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 8:40 जागतिक पर्यटन दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम पर्यटनाची गगनभरारी लेखिका वंदना मुसळे, 9 वाजता अज्ञात मुंबई क्रमशः वाचन लेखक नितीन साळुंखे, सकाळी 9:30 सामुदायिक गायनाचा पाठ, 9:45 नाट्यपरा, सकाळी 10:55 मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेला संवाद आणि त्यानंतर या संवादाचा मराठी अनुवाद स्टुडिओतून लगेच प्रसारित केला जाईल. दुपारी 12 वाजता मरिता मंडळाचा कार्यक्रम, रत्नागिरी केंद्राची निर्मिती, कोकणातील सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा जपणाऱ्या माऊली महिला नमन मंडळाने सादर केलेलं नमन. दुपारी 1:40 आम्ही सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमात आदित्य गणेश

0: नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 5 वाजता आहेत, आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. शासन आदेशानुसार शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी 12 उपाययोजना आणि सवलती सरकारनं जाहीर केल्या आहेत. दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारनं जाहीर केलेला शासन आदेश हा शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर राज्यातल्या शेतकऱ्यांना जीआर नव्हे प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी सुवर्णपदकं मिळवली. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत रौप्य पदक जिंकलं. बँक कर्मचारी संघटनांनी येत्या सोमवारपासून संपाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय ग्रामीण बँका उद्या रविवार असूनही कार्यरत राहतील असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत.

वादन आपल्याला ऐकवत आहोत. त्यांनी वीणेवर वाजवलेला राग बेगडा, मध्यमावती आणि बिलहारी, त्यांना मृदंगमची साथ रोहित प्रसाद यांनी आणि घटमची साथ स्वामीनाथ जयराम मुथुस्वामी यांनी केलेली आहे. ऐकूया विद्यानंदी गोपाळ अय्यर यांनी वीणेवर वाजवलेला राग बेगडा, मध्यमावती आणि बिलहारी.

विद्यानंदी गोपाळ अय्यर यांनी वीणेवर वाजवलेला राग बेगडा मध्यमावती बिलहारी आपण ऐकलेत. त्यांना मृदंगमची साथ रोहित प्रसाद आणि घटमची साथ स्वामीनाथ जयराम यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी.

0: हॅलो फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला हा गोड असा संवाद. त्याआधी ऐकूया थ्री इडियट्स या सिनेमातील हे सुंदर असं गाणं.
1: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो, जीने.

0: युवा बिट्स मध्ये आता ऐकूया मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला गोड असा संवाद. उफ, आय एम सो एक्झॉस्टेड. प्रचंड ताण आलाय मला. मेंटल हेल्थ माझे पार कोलमडून गेले.
1: काय झालं राणी सरकार? हा सकाळीच का चिडचिड करताय? कोणता डोंगर कोसळलाय? आणि काय म्हणाले आता मेंढ्याचं हेल्थ ते काय असतं?
0: आजोबा तुम्ही पण ना, मेंढ्याचं नाही हो, मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य हो. आजकालच्या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे.
1: हा असं होय, मानसिक आरोग्य असं म्हणणं. अगं आम्ही याला आमच्या भाषेत मन शांत असणं असं म्हणतो. बरं ते जाऊ दे, तुझी ही मॉडर्न लाईफस्टाईल नेमकी आहे तरी कशी?
0: अहो म्हणजे रात्री उशिरापर्यंत प्रोजेक्ट्स करावे लागतात, सोशल मीडियावर सगळ्यांचे अपडेट्स पाहावे लागतात आणि त्यांच्याबरोबर आपण पण अपडेट राहावं लागतं. काल रात्री तर मला फोमो झाला होता, त्यामुळे 3 वाजेपर्यंत झोपच लागली नाही.
1: फोमो हे काय कुठल्या नवीन आजाराचं नाव आहे की काय?
0: फोमो म्हणजे फेअर ऑफ मिसिंग आउट हो, म्हणजे माझे मित्रमैत्रिणी कुठे जातात, काय करतात, काय खातात हे जर मी पाहिलं नाही ना, किंवा त्यात मी जॉईन झाले नाही, तर मला मागे पडेल की काय अशी भीती वाटते.
1: अरे वा, म्हणजे लोक स्वतःच्या पैशाने हॉटेलमध्ये जातात, फोटो टाकतात आणि फुकटचा त्रास तुझ्या मनाला होतो? काय गरी या, तुझ्या या आधुनिक जीवनशैलीत स्वतःला त्रास करून घेण्याचे पैसे मिळतात की काय?
0: तसं नाही आजोबा, पण आजकाल स्पर्धा एवढी टफ आहे ना की सतत डोक्यात विचार चालूच असतात. करिअरचं, फ्युचरचं, पियर प्रेशर, डोकं कसं सुन्न होतं. आजोबा तुमच्या काळात नव्हता का हो असा स्ट्रेस?
1: अगं स्ट्रेस नसेल कसा, माणूस म्हणलं की विचार आले आणि विचार केला की ताण असणारच. आमच्या काळात पाऊस पडेल का, शेती कशी होईल, मुलांचं शिक्षण, त्यांचं लग्न, हा ताण असायचा. पण आम्ही त्या ताणाला आमच्या डोक्यावर नाचू द्यायचो नाही.
0: ते कसं काय, तुम्ही काय करायचा मग?
1: पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे हा मोबाईल नावाचा 24 तास चालणारा 240 व्होल्टचा झटका देणारा शत्रू नव्हता. रात्री 9 वाजले की दिवा विजायचा आणि आम्ही निसर्गाच्या कुशीत शांत झोपायचो. तुला माहितीये का?

0: तुझी पहिली चूक काय? तू सकाळी उठल्या उठल्याच किंवा स्वतःच्या आईबाबांचं तोंड बघण्याऐवजी या काळ्या काचेकडे बघतेस.
1: हे मात्र खरं आहे आजोबा, डोळे उघडले की आधी नोटिफिकेशन चेक करावे लागतात.
0: मग विचार कर, सकाळीच जर तू जगाचा पसारा डोक्यात घातलास तर मन शांत कसं राहणार? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही माणसात राहायचो, संध्याकाळी पारावर बसून सुखदुःखाच्या गप्पा मारायचो, एकत्र हसायचो, म्हणजे थोडक्यात काय तर आम्ही सगळं शेअर करायचो. तुमचं कसं आहे, एकाच घरात चार माणसं चार कोपऱ्यात बसून चार वेगवेगळ्या मोबाईलवरून फक्त हसण्या आणि रडण्याचे इमोजी पाठवत असतात.
1: अगदी बरोबर बोललात आजोबा, पटतंय खरं तर मला तुमचं. आम्ही समोरासमोर असूनही चॅटिंगवरच हल्ली जास्त बोलतो.
0: मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कुठल्या मोठ्या डॉक्टरकडे जायची गरज नाही. तुझी ही जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे ना, ती थोडी नॅचरल कर फक्त.
1: म्हणजे नक्की मी काय करू आजोबा?
0: अगं खूप सोपं आहे, रात्री झोपायला गेल्यावर आपल्या बेडपासून किंवा आपल्यापासून 10 फूट लांब ठेवायचा हा मोबाईल. किमान 30 मिनिटं निसर्गाच्या सानिध्यात झाडांकडे बघत किंवा शांत बसून घालवायचे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सोशल मीडियावरील आभासी जगाशी स्वतःची तुलना बंद करायची. तिथे प्रत्येक जण फक्त आपलं सुख दाखवतो आणि दुःख घरात लपवून ठेवतो.
1: वा आजोबा, तुम्ही तर अगदी सायकॅट्रिस्ट सारखं बोललात. सोप आणि एकदम सरळ.
0: हा मग अनुभवाचे बोल आहे ते. बरं चल, आता तुझी मेंटल हेल्थ सुधारायची आहे ना, तर मोबाईल ठेव बाजूला आणि माझ्यासोबत अंगणात चल. आपण दोघं मिळून झाडांना पाणी घालूया आणि मस्तपैकी चहा पिऊया.
1: हो आजोबा नक्कीच, आजपासून नो फोमो. आजोबा तुमच्या कपाला बघा ना, इथे छोटीशी तडा गेली आहे. तुम्ही हा कप कधीपासून वापरत आहात? फेकून द्या तो आता, मी तुम्हाला दुसरा कप आणून देते.
0: अगं असू दे, तडा तर गेलाय. तडा गेला म्हणून काय झालं, चहा बाहेर गळत नाही ना. हा आणि मुख्य म्हणजे चहाची चव बदलली आहे का? नाही, मग कशाला टाकून द्यायचा?
1: अहो पण आजोबा, दिसायला किती जुना आणि खराब दिसतोय तो. आजकालच्या जगात वस्तू जरा जुनी झाली किंवा तिला स्क्रॅच पडला ना की आपण बदलूनच टाकतो.
0: आणि हाच तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे, तुमची मानसिकता आहे ती, आणि हेच तुमच्या मेंटल हेल्थ बिघडण्याचं कारण.
1: कपाचा आणि मेंटल हेल्थचा काय संबंध आहे आजोबा?
0: अगं संबंध कसा नाही, तुमच्या या मॉडर्न लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट परफेक्ट आणि चकाचक दिसायला हवी. वस्तू तर सोडाच, पण तुम्ही रिलेशनशिप आणि माणसांमध्ये सुद्धा परफेक्शन शोधायला जाता. जरा कुठे मतभेद झाले किंवा नात्याला थोडी जरी तडा गेली की ब्रेकअप पॅचअपचे खेळ सुरू होतात. माणसांना आणि नात्यांना कवडी मोल समजून फेकून देण्याची सवय लागली आहे तुम्हाला.
1: विचार केला तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आजोबा, आम्ही खूप लवकर माणसांवरून मन उडवून टाकतो.
0: अगं माणसाचं आयुष्य सुद्धा या कपासारखंच असतं. प्रत्येकाला काही ना काहीतरी चटके बसलेले असतात, मनावर कोणत्या ना कोणत्या जखमांचे घाव रुजलेले असतात. कोणताच माणूस हा 100% परफेक्ट नसतो, पण समोरच्याच्या उणीवांवर किंवा त्यांच्या दोषांवर बोट ठेवण्यापेक्षा त्याच्यात असणारा चांगुलपणा जोखता आला पाहिजे. जर आपण त्या माणसांना त्यांच्या दोषात सकट स्वीकारलं तर तुमच्या मनातला अर्धा राग आणि ताण तिथेच संपून जाईल.
1: बा आजोबा, तुम्ही तर कपाच्या उदाहरणावरून नात्याचं मोठं कोड सोडवलं की आम्ही खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करतो आणि चिडचिड करून स्वतःचं मानसिक संतुलन बिघडवून घेतो.
0: आणि मन शांत ठेवायचा अजून एक नियम सांगतो तुला, चुका करायला कधी घाबरू नका आणि इतरांना माफ करायला उशीर करू नका. आजकालच्या मुलांना असं वाटतं की त्यांच्याकडून कधीच कोणतीच चूक झाली नाही पाहिजे. सोशल मीडियावर स्वतःची परफेक्ट इमेज दाखवण्याच्या नादात तुम्ही स्वतःला आतून पोखरत चाललाय.
1: अगदी खरंय तुमचं आजोबा, सोशल मीडियावर स्वतःला आनंदी दाखवण्याच्या दबावाखाली आम्ही आतून जास्त दुःखी होतोय.
0: आणि म्हणूनच सांगतो, स्वतःला जसे आहात ना तसे स्वीकार करा. थोडे वेडे वाकडे, थोडे अपूर्ण, पण मनातून अगदी शुद्ध. रोज रात्री झोपताना स्वतःला सांगा, आजचा दिवस छान होता. काही चुका झाल्या असतील तर त्या उद्या सुधारू, पण आज मी माझ्या परीने उत्तम जगलो.
1: आजोबा खरंच, तुमची ही चहा पे चर्चा माझ्यासाठी कोणत्याही मोटिवेशनल लेक्चर पेक्षा लाख पटीने भारी आहे. आज मला कळलं की मान

0: मानसिक आरोग्य म्हणजे नुसतं जिम मध्ये जाऊन बॉडी बनवणं नाही, तर मनातल्या विचारांना योग्य दिशा देणं आहे.
1: शाबास रे माझ्या पठ्ठ्या. आता एक काम कर, हा रिकामा कप घे आणि तो आत ठेवून ये. हा आणि तो न्यूज पेपर पण आणून दे मला.
0: आता मी आज जाऊन आधी माझा फोन सायलेंट मोड वर टाकते आणि माझं मन ऍक्टिव्ह मोड वर आणते.
1: हा एक पण एक मिनिट थांब. हे बघ या रोपट्याकडे बघ, या रोपट्याला योग्य तेवढंच पाणी आणि ऊन मिळालं की कसं छान बहरतंय. पण जर मी याला एकाच दिवशी घागरभर पाणी दिलं किंवा 24 तास उन्हात ठेवलं तर ते कोमेजून नाही का जाणार.
0: हो ना आजोबा, जास्त पाणी मिळालं तरी मुळं जळतात आणि जास्त ऊन मिळालं की पानं जळतात.
1: मग हेच गणित तुमच्या मेंदूला का लावत नाही तुम्ही? एकाच दिवसात जगभरातली सगळी माहिती, सगळ्या बातम्या आणि फ्रेंड्सचे अपडेट तुम्ही त्या चिमुकल्या डोक्यात कोंबून ठेवता. मग मेंदू कोमेजणार नाही तर काय होईल?
0: बापरे आजोबा, तुम्ही तर मला एकदम भारी आणि इको फ्रेंडली एक्झाम्पल दिलत की. पण कधी कधी ना इच्छा नसतानाही डोक्यात निगेटिव्ह थॉट्स येतात. कोणीतरी सोशल मीडियावर वाईट कमेंट करतो किंवा परीक्षेत आपल्याला पाहिजे त्यापेक्षा एखाद दुसरा मार्क कमी मिळतो, मग अशा वेळी मन शांत कसं ठेवायचं?
1: समजा रस्त्यावरून जाताना एखाद्या अनोळखी माणसाने तुला उगीच एक वस्तू फेकून मारली, तर ती वस्तू उचलून तू खिशात ठेवशील का?
0: छे छे आजोबा, मुळीच नाही. मी त्या वस्तूला हात सुद्धा लावणार नाही, ती तिथे सोडून पुढे जाईन. खिशात कशाला ठेवू?
1: हा मग सोशल मीडियावर कोणीतरी अनोळखी माणसाने टाकलेली वाईट कमेंट किंवा एखाद्याची खोचक कमेंट तू डोक्यात का ठेवून फिरतेस? ती ही अंगावर टाकलेली एक वस्तूच आहे, ती तिथेच सोडायची आणि पुढे निघून जायचं.
0: वा आजोबा, ही सगळी तुमची वाक्य ना मी आता माझ्या स्टडी टेबलवर लिहून ठेवणार आहे.
1: हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना अपयशाची फार भीती वाटते. आमच्या वेळीस परीक्षेत एखादा नापास झाला तरी तो शेतात राबायचा, नवीन व्यवसाय करायचा आणि पुन्हा उभारायचा. आता एका मार्काने रँक घसरली की तुम्ही आजकालची मुलं जेवणं सोडून देता.
0: खरंय आजोबा, आम्हाला नेहमी परफेक्ट राहायची सवय झाली आहे. सगळं कसं A1 पाहिजे असत.
1: निसर्गात काही परफेक्ट असतं का? हे बघ, हे झाड काय एकदम सरळ आहे का? नाही, थोडं वेड वाकड आहे पण सावली उत्तम देत ना. हा गुलाब बघ, थोडा लहान आहे, त्याला काटे आहे पण सुवास मात्र सुंदर आहे. स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात स्वतःला समृद्ध करायचं विसरू नका. नंबर 1 येण्यापेक्षा उत्तम माणूस बनणं जास्त महत्वाचं आहे.
0: आजोबा, तुमच्यासोबत बोलून माझा अर्ध्यापेक्षा जास्त ताण खरंच पळून गेला. मला वाटायचं माझ्या मेंटल हेल्थसाठी कुठला तरी एक्सपेन्सिव्ह कोर्स करावा लागेल की काय, पण आता त्याची काहीच गरज नाही.
1: जेव्हा जेव्हा डोकं जड होईल ना तेव्हा मोबाईल घरात ठेवायचा आणि आजोबांच्या फ्री कन्सल्टिंग क्लिनिक मध्ये यायचं. इथे फक्त चहाच्या बदल्यात जगातील सगळ्यात बेस्ट थेरपी मिळते.
0: डन आजोबा, डन. उद्यापासून रोज संध्याकाळी आपली चहा पे चर्चा नक्कीच.
2: मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची.

0: गुड मॉर्निंग आजोबा। चहा?
1: अरे वाह, आज स्वतःहून
0: हो, कालपासून ठरलंय ना चहा पे चर्चा।
1: चर्चा तर करू, पण आधी हा चहा पिऊन बघतो. म्हणजे काय, कालचा चहा प्यायल्यानंतर मला ब्लड प्रेशर, शुगर सगळंच आठवलं.
0: एवढा वाईट होता का?
1: वाईट नव्हता, वेगळा होता.
0: म्हणजे
1: चहाची चव कुठे गेली होती आणि साखर कुठून आली होती हे अजूनही शोधतोय मी. आज काय झालं?
0: काही नाही,
1: काय नाही, म्हणजे नक्की काहीतरी झालंय.
0: नाही खरंच काही नाही, आजचा दिवस ठीक गेला
1: बरं, कालचा स्ट्रेस,
0: आहे,
1: एन्झायटी
0: तीही आहे,
1: आणि करिअरचा विचार
0: ती तर कायमच आहे,
1: आणि तुझा फोमो,
0: तो पण आहेच।
1: मग काल आपण एवढं बोललो त्याचा काय फायदा झाला?
0: फायदा झाला आजोबा,
1: कसा काय, तुझे प्रॉब्लेम्स तर कमी झालेच नाहीत.
0: पण त्या प्रॉब्लेम्स कडे बघण्याची माझी पद्धत थोडी बदलली आहे।
1: काय बदलली आहे?
0: पूर्वी काही झालं की लगेच वाटायचं माझंच आयुष्य असं आहे की काय, मग दुसऱ्याचे इंस्टाग्राम बघायचे, कोण कुठे फिरतंय, कोण काय अचीव करतंय, कोणाचं नवीन जॉब आहे, कोणाचं रिलेशनशिप, मग स्वतःचं आयुष्य कमी वाटायचं।
1: आणि आज
0: आजही इंस्टाग्राम बघितलं, पण फरक एवढाच, आज स्वतःला आठवलं की इंस्टाग्रामवर दिसतं ते पूर्ण आयुष्य नसतं।
1: हा म्हणजे माझ्या 2 तासाच्या लेक्चरचा काहीतरी परिणाम झालाय.
0: 2 तास?
1: हा मग काय कमी सांगितलं का मी तुला?
0: आजोबा तुम्ही काल 15 मिनिटात, फक्त 15 मिनिटात सगळं सांगितलं, पण एक गोष्ट खरी आहे, कालपर्यंत प्रॉब्लेम आले की मी ती मनात ठेवायचे, आता वाटतं कुणाशी तरी बोलावं।
1: अगं मग आजची चहा पे चर्चा सुरू करूया का?
0: हो आजोबा,
1: हा चल सुरू कर.
0: नाही आज तुम्ही

0: वाट चालावी चालावी।
1: तर फ्रेंड्स, आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकलं मेंटल हेल्थ वरील आजोबा आणि नातीतला हा गोड असा संवाद। सहभाग मयुरेश बडवे, शांभवी बांदिवडेकर, सादरकर्त्या तेजा दुर्वे, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI नेट हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर, 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय. रायगड आणि गोंदियातला 1 तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
2: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्यांची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या निर्णय घेतलेला आहे.
1: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
3: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्यांनी सरकारने सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
1: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं

0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले,
1: यंदाच्या पावसाळ्यात राज्यातल्या 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचं हवामान विभागाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा 58% कमी, बीड आणि हिंगोलीत 49% कमी, जालन्यात 47% कमी, तर धाराशिव आणि अहमदनगर जिल्ह्यात 45% कमी पावसाची नोंद झाली आहे. 14 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका, तर नाशिकमध्ये सरासरीपेक्षा 36% आणि पालघरमध्ये सरासरीपेक्षा 20% जास्त पाऊस पडला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस बंद पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहतील. ATM व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना ST महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून NCMC कार्ड अनिवार्य आहे. कार्डसाठी नोंदणी केलेल्या प्रवाशांनी QR कोड दाखवल्यानंतर त्यांनाही नोंदणीपासून महिनाभराच्या कालावधीत ही पावती राखून सवलतीचा लाभ घेता येईल. आधार कार्डवरच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे न उमटल्यामुळे नोंदणीमध्ये अडचण येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्डशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTPच्या आधारे NCMC कार्ड नोंदणी करता येईल. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तावेज संकलित करतील असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातल्या कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्र निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत, तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुंबईत आज सकाळपर्यंत अनेक महत्वाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू होती. 36,000 अधिक गणपतींचं या काळात विसर्जन झालं. पुण्यातही गणेश विसर्जन मिरवणूक 30 पेक्षा जास्त तासांनी संपली. गणेश विसर्जन करताना बुडालेल्या परभणी जिल्ह्यातल्या दोघांचे मृतदेह आज बाहेर काढण्यात आले. पालम तालुक्यातले हे दोघं धानोरा काळे इथं बुडाले होते. नाशिकमध्ये विल्होळी शिवारात गणरायाचं विसर्जन करताना एकाचा बुडून मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 2 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. विळद घाटात असलेल्या या आश्रमात झालेल्या या प्रकाराची पोलीस चौकशी करत आहेत. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण, 12 रौप्य आणि 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशित चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिला

0: ज्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
1: छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या अल्लापल्ली भामरागड मार्गावरचा पर्ल कोटा नदीचा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागडसह जिल्ह्यातल्या 100+ गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनानं काल दुपारपासून बचाव मोहीम राबवत सुमारे 225 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह 11 सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत केलेल्या कथित गैरप्रकारांच्या विरोधात प्रदेश काँग्रेस परवा राज्यभर आंदोलन करणार आहे, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे पक्ष येत्या 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा काढणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 75% भागात दुष्काळ जाहीर, 18 जिल्हे पूर्णपणे दुष्काळग्रस्त. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि पशुधनासाठी विविध उपाययोजना जाहीर. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासाच्या सवलतीसाठी 1 ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड बंधनकारक. राज्यात एसआयआर अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन बीएलओ कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास मतदार नोंदणीसाठी आज आणि उद्या बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. ऑनलाईन मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा ECI Net हे मोबाईल ॲप डाऊनलोड करा.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावर विविध क्रीडा प्रकारांतील भारतीय खेळाडूंच्या यशस्वी कामगिरीचा डंका जगभर गाजतोय. त्यामागचं कारण म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली फिट इंडिया चळवळ, खेलो इंडिया उपक्रम आणि ऑलिम्पिक तयारी मोहिमांच्या रुपानं खेळाडूंसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध महत्वाकांक्षी योजना आहेत. याचविषयी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक डॉ मिलिंद ढमढेरे यांच्याशी केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. मिलिंद सर नमस्कार, आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रीडा क्षेत्रात क्रांती घडवणारे कोणकोणत्या ऐतिहासिक निर्णय आणि योजना सुरू करण्यात आल्यात?
1: तुम्हाला माहितीच आहे की गेल्या 25 वर्षामध्ये भारतामध्ये जी काही क्रीडा क्रांती घडली आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा आहे. ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून त्यांनी क्रीडा क्षेत्रात खूप आमूलाग्र बदल घडवला आहे. त्यांचा एक दुसरी एक मुव्हमेंट आहे की फिट इंडिया मुव्हमेंट. आता फिट इंडिया मुव्हमेंट काय आहे की प्रत्येक नागरिकाने तंदुरुस्त राहावं. जेव्हा असं लक्षात आलं की केंद्रीय जे अंदाजपत्रक असतो त्यातला बराचसा खर्च हा वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यात किंवा जे आपण म्हणतो की अल्प उत्पन्न या लोकांच्या वैद्यकीय खर्चासाठी जो बराचसा खर्च होत होता तर असं लक्षात आलं जर आपण जर फिट इंडिया मुव्हमेंट ही तळागाळापर्यंत पोहोचवली की जेणेकरून प्रत्येक नागरिकाने नियमित व्यायाम करा, कुठलाही खेळ, रोज तुम्ही मैदानावर जा, एखादा खेळ खेळा किंवा सूर्यनमस्कार घाला, योगासन करा, चाला. आणि आपण बघतो की क्रीडा अंदाजपत्रकात गेल्या 10-12 वर्षामध्ये प्रचंड मोठी वाढ करण्यात आली. अगदी अलीकडे खेलो इंडिया साठी त्यांनी आगामी 5 वर्षांसाठी साधारणपणे 36,000 कोटी रुपये ही तरतूद केली आहे. म्हणजे आपण बघतो की ही का तरतूद केली की फक्त खेलो इंडिया स्पर्धांपुरती ही तरतूद नाहीये तर आज देशात वेगवेगळ्या ठिकाणी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रे सुरू केले आणि सुरू करण्यात पण येत आहेत. त्यानंतर दुसरं आपण बघतो की प्रतिभावान खेळाडूंना शिष्यवृत्ती. म्हणजे आज आपण बघतो की कुठलाही पालक म्हणा तू खेळात जा, जरूर जा, पण या खेळाद्वारे तुला आर्थिक उत्पन्न काय मिळणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक पालकांपुढे असतो. आज त्यामुळे खेलो इंडिया किंवा हे जे वेगवेगळ्या ज्या केंद्रीय स्तरावर ज्या स्पर्धा घेतल्या जातात तर त्या प्रत्येक सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांना वार्षिक कमीत कमी 5-10 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याची योजनाही त्यांनी सुरू केली आणि ती अंमलात आणण्यात आली आहे.
0: सर, खेळाडूंना आर्थिक बळ देण्यासोबतच तळागाळातील क्रीडा संस्कृती पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या योजनांमध्ये खेलो इंडियाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागणार आहे. या योजनेची पायाभरणी, वैशिष्ट्य आणि महत्व याबाबत काय सांगाल?
1: खेलो इंडिया ही योजना का सुरू केली? आपण जर इतिहासात बघितलं 1982 आपण नवी दिल्ली येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू केल्या होत्या आणि त्यानंतर असं ठरलं होतं की दर 2 वर्षांनी भारतामध्ये जे काही क्रीडा नेतृत्व आहे त्याचा शोध घेण्यासाठी, त्याचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्पर्धा घ्यावी असं ठरलं होतं आणि त्याची जबाबदारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडे सोपवली होती. मात्र वेगवेगळ्या कारणास्तव या स्पर्धांमध्ये नियमितता राहिली नाही. त्यामुळे गेल्या 15-1 वर्षांमध्ये असं लक्षात आलं की भारतामध्ये क्रीडा टॅलेंट भरपूर आहे पण मग या नैपुण्याला विकास का होत नाही, त्याचा शोध का नाही होत? तर मग जेव्हा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला

0: तेव्हा त्यांनी ही खेलो इंडिया मुवमेंट सुरू केली. आणि आपण बघतो की खेलो इंडिया फक्त छोट्या खेळाडू करता मर्यादित नसून, तुम्हाला माहिती ते काही काही खेळाडू जे कॉलेजमध्ये असेल, महाविद्यालयांसारखे आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये देखील चमक दाखवतात, असं लक्षात आलं की या खेळाडूंमध्ये सुद्धा पुष्कळ नैपुण्य आहे. मग त्यांनी काय केलं की खेलो इंडिया ज्युनियर गेम्स आणि खेलो इंडिया आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा ही गेम दोन्ही स्पर्धांमार्फत आपल्याला भारतासाठी जे जागतिक स्तरावर चमक दाखवू शकतात असे क्रीडा नैपुण्य शोधायचे, त्यांचा विकास अतिशय नियोजन पद्धतीने योग्य रीतीने त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या दृष्टीने त्यांनी ही खेलो इंडिया स्पर्धा सुरू केली. ही केवळ उन्हाळी क्रीडा प्रकारांपुरती मर्यादित नसून त्यांनी खेलो इंडिया विंटर गेम्स की आपण तुला बघतो की ऑलिम्पिकच्या हिवाळी ऑलिम्पिक स्वतंत्र क्रीडा स्पर्धा होतात, तर त्याच्याकरता देखील टॅलेंट सर्च करण्याच्या दृष्टीने त्यांनी खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा सुरू केल्या, खेलो इंडिया बीच क्रीडा स्पर्धा सुरू केल्या. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांच्या देखील आता खेलो इंडिया लीग स्पर्धांचे आयोजित केले जातं. मग तुम्हाला माहितीच आहे की महिलांसाठी स्वतंत्र आपण क्रीडा स्पर्धा केंद्रीय स्तरावर घेतल्या जातात.
1: सर, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये भारताची कामगिरी सुधारण्यासाठी 2014 मध्ये टॉप्स योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना काय आहे, त्यामुळे क्रीडा क्षेत्रात काय सकारात्मक बदल झाले, याविषयी काय माहिती द्याल?
0: टार्गेट ऑलिम्पिक पोडियम म्हणजे टॉप्स ही जी योजना केंद्रीय स्तरावर सुरू करण्यात आली आहे ती अतिशय उपयुक्त आहे. त्यामध्ये आपण टार्गेट ऑलिम्पिक पोडियम हे शब्दाचा आपण जर बघितलं की जे आगामी ऑलिम्पिक मध्ये चमक दाखवण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. आणि फक्त आर्थिक मदत असं नाही तर तुम्हाला माहिती आहे की खेळाडूंच्या विकासामध्ये त्याच्या प्रशिक्षकाचाही महत्वाचा वाटा असतो. त्यामुळे खेळाडूंना फक्त परदेशात स्पर्धांमध्ये जाण्यासाठी नव्हे, एखाद्या खेळाडूंना आपण बघितलं की बऱ्याचशा खेळाडूंना विशेषतः नेमबाजांना परदेशात प्रशिक्षणासाठी जायला लागतं किंवा भारतामध्ये जे काही नेमबाजी प्रशिक्षण केले तर तिथं वेगवेगळ्या ते ॲथलेटिक्स असेल किंवा जिमनॅस्टिक्स असेल तर अशा वेगवेगळ्या खेळांकरता जे परदेशी कोच आपल्याला आयात करायला लागतात तर त्यांचा खर्च हा खूप मोठा असतो आणि हा खर्च संबंधित खेळाच्या फेडरेशनला परवडत नाही. आणि म्हणूनच केंद्रीय शासनाने त्यांना केंद्रीय जे क्रीडा खाते आहे त्यांनी असं ठरवलं की परदेशी प्रशिक्षकांचा जो काही खर्च आहे त्यांचा येण्या जाण्याचा त्यांचा निवास वगैरे सर्व खर्च आम्ही स्वीकारू असं. आणि तीच योजना टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम आहे की ज्यामध्ये संभाव्य खेळाडूंना त्याच्यासाठी अर्थातच चांगल्या रीतीने निवड केली जाते, म्हणजे तो खरोखरीच ऑलिम्पिकला जायची त्याच्याकडे पात्रता आहे की नाही हे देखील ओळखलं जातं. व्यवस्थित निवड प्रक्रिया आहे. समजा एखादा खेळाडू जर आजारी असेल आणि असं लक्षात आलं की त्याला ऑलिम्पिक मध्ये जाण्याची शक्यता त्याची कमी आहे तर त्या खेळाडूला त्या योजनेतून वगळलं जातं आणि त्याच्याऐवजी एखाद्या नवीन खेळाडूला, नैपुण्यवान खेळाडूला या योजनेमध्ये घेतलं जातं. आणि खऱ्या अर्थाने संभाव्य ऑलिम्पिक पटू तयार करण्यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरली आहे.
1: सर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025 ला मंजुरी दिली, या धोरणाच्या महत्वाबद्दल काय सांगाल?
0: म्हणजे असं लक्षात येतं की जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा साहित्यासाठी बराचसा खर्च लागत होता. उदाहरणार्थ आता नेमबाजीसाठी परदेशातनं वेगवेगळं अॅम्युनिशन मागवायला लागत होतं. आपण म्हणतो की परदेशातून साहित्य आणण्यासाठी लागणारा खर्च, लागणारा वेळ, हा जर आपण स्थानिक स्तरावर जर क्रीडा साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले तर आपोआप तो खर्च कमी होणार आहे, तो वेळ कमी होणार आहे. आणि आम्ही या गेल्या 4-5 खेलो इंडिया किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बघितलं की अनेक स्थानिक स्तरावरील जे काही क्रीडा साहित्य बनवण्यात येत आहे किंवा आले आहे त्याचा उपयोग करीत अनेक खेळाडूंनी त्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं यश मिळवलं. तर आता तुम्ही बघितलं असेल तर नेमबाजीसाठी जो अॅम्युनिशन लागतो तर त्यांनी आपण तुम्हाला माहितीच आहे की आपल्या संरक्षण खात्याला भरपूर अॅम्युनिशन लागतो तर हाच दारू गोळा त्यांनी जर नेमबाजीसाठी देखील त्यांनी तयार करण्यास सुरू केल्यानंतर जो मी म्हणलं जसं की आयात करण्यासाठी लागणारा खर्च कमी झाला, लागणारा वेळही कमी झाला. शिवाय आपण तुम्ही जर बघितलं असेल की हे जे काही काही जे सुविधा ज्यांना खरंच स्थानिक स्वरूपातील साहित्य देखील उपयोगी, उदाहरणार्थ

0: जी साठी काहीतरी त्यांनी इंडिजिनियस अशा वस्तू तयार केल्या की ज्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगल्या रीतीने होऊ शकतो. किंबहुना आम्ही असं बघितलेलं आहे की अनेक परदेशी खेळाडू देखील आता भारतामधल्या अनेक हे जे क्रीडा साहित्य ते स्वतःहून त्यांच्या देशात म्हणजे आपण त्यांच्या देशात निर्यात करू लागलेलं आहे. अलीकडे जे खेलो इंडियासाठी जे काही तरतूद केली आहे त्यामध्ये 500 कोटीहून अधिक रकमेची तरतूद ही स्थानिक स्तरावर क्रीडा निर्मिती क्रीडा साहित्य निर्मिती करण्यासाठी करण्यात आला आहे. अलीकडे मी चेन्नईला आणि डेहराडून या दोन्ही ठिकाणी मी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि खेलो इंडिया स्पर्धांच्या निमित्ताने गेलो होतो तर तिथं पदक विजेतं जेव्हा पदक दिलं जातं तर चक्क रोबोटचा उपयोग त्यांनी पदक देण्यासाठी म्हणजे त्या रोबोटच्या वर त्यांनी पदकं ठेवली आणि ती खेळाडूंपर्यंत जे प्रमुख पाहुणे होते त्यांच्यापर्यंत तो रोबो आला आणि त्या पाहुण्याने त्या रोबोवर ठेवण्यात आलेलं पदक त्या खेळाडूच्या गळ्यात घातलं. ही रोबो निर्मिती ही देखील स्थानिक कुठल्या जे रोबो जे तयार करतात त्यांनी केली. म्हणजे आपण म्हणतो ना हा एक खूप सकारात्मक बदल झालाय. आणि शिवाय आपण बघितलं असेल की आपले जे पारंपरिक खेळ आहेत खो खो आहे कबड्डी आहे आज आपण बघितलं की खो खो कबड्डीच्या आज जागतिक स्तरावर स्पर्धा होऊन खूप चांगल्या रीतीने लोकप्रिय झालेल्या आहेत. प्रो कबड्डी स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे की ज्याद्वारे खेळाडूंना आर्थिक उत्पन्न आणि फक्त खेळाडू असं नाही या स्पर्धांच्या निमित्ताने प्रशिक्षक असतील किंवा पंच असतील तांत्रिक अधिकारी असतील समालोचक असतील या सर्वांना आर्थिक उत्पन्नाची हमी मिळाली आहे. आणि मी म्हणतो तसं या स्पर्धांना लागणारे जे काही क्रीडा साहित्य आहे आता पूर्वी आपण बघत होतो की कुस्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मॅट लागत होतं हॉकीसाठी पण आंतरराष्ट्रीय दर्जाचं मॅट आयात करायला लागत होतं. आता ही मॅट भारतामध्ये तयार होतात आणि अतिशय चांगल्या रीतीने त्याचा उपयोग आणि सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतील अशी सुविधा चांगल्या रीतीने तयार करण्यात आले. आपण बघतो की आजकाल तर अथलेटिक्सच्या ज्या स्पर्धा होत्या त्या तर कृत्रिम मॅट ट्रॅकवर होतात. हे ट्रॅक तयार करण्यासाठी देखील भारतीय अनेक कंपन्यांनी पुढाकार घेऊन हे ट्रॅक तयार केले आहेत. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने क्रीडा साहित्य निर्मितीबाबत भारत नजीकच्या काळात स्वावलंबी होऊ शकेल.
1: सर, क्रीडा धोरणात क्रीडा साहित्य उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात आलंय त्यामुळे काय फरक पडलाय याविषयी काय माहिती द्याल?
0: म्हणजे असं लक्षात येतं की जे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा साहित्यासाठी बराचसा खर्च लागत होता. उदाहरणार्थ आता नेमबाजीसाठी परदेशातनं वेगवेगळ्या अॅम्युनिशन मागवायला लागत होतं. आपण म्हणतो की परदेशातून साहित्य आणण्यासाठी लागणारा खर्च लागणारा वेळ हा जर आपण स्थानिक स्तरावर जर क्रीडा साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन दिले तर आपोआप तो खर्च कमी होणार आहे तो वेळ कमी होणार आहे. आणि आम्ही या गेल्या 4-5 खेलो इंडिया किंवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये बघितलं की अनेक स्थानिक स्तरावरील जे काही क्रीडा साहित्य बनवण्यात येत आहे किंवा आले आहे त्याचा उपयोग करीत अनेक खेळाडूंनी त्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं यश मिळवलं. तर आता तुम्ही बघितलं असेल तर नेमबाजीसाठी जो अॅम्युनिशन लागतो तर त्यांनी आपण तुम्हाला माहिती आहे की आपल्या संरक्षण खात्याला भरपूर अॅम्युनिशन लागतो तर हाच दारू गोळा त्यांनी जर नेमबाजीसाठी देखील त्यांनी तयार करण्यास सुरू केल्यानंतर जो मी म्हणत असं की आयात करण्यासाठी लागणारा खर्च कमी झाला लागणारा वेळही कमी झाला. शिवाय आपण तुम्ही जर बघितलं असेल की हे जे काही काही जे सुविधा ज्यांना खरंच स्थानिक स्वरूपातील साहित्य देखील उपयोगी उदाहरणार्थ तिरंदाजीसाठी काही काही त्यांनी इंडिजिनियस अशा वस्तू तयार केल्या की ज्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगल्या रीतीने होऊ शकतो. किंबहुना आम्ही असं बघितलेलं आहे की अनेक परदेशी खेळाडू देखील आता भारतामधल्या अनेक हे जे क्रीडा साहित्य ते स्वतःहून त्यांच्या देशात म्हणजे आपण त्यांच्या देशात निर्यात करू लागलेलं आहे. अलीकडे जे खेलो इंडियासाठी जे काही तरतूद केली आहे त्यामध्ये 500 कोटीहून अधिक रकमेची तरतूद ही स्थानिक स्तरावर क्रीडा निर्मिती क्रीडा साहित्य निर्मिती करण्यासाठी करण्यात आला आहे.
1: धमडेरे सर, भारतानं गेल्या 25 वर्षात केलेल्या यशस्वी कामगिरीविषयी आणि त्यासाठी भारत सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल आपण अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्यासाठी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार. श्रोते हो, कोणताही खेळ किंवा क्रीडा प्रकाराकडे पूर्वी केवळ मनोरंजनाचा भाग म्हणून पाहिलं जात होतं. मात्र गेल्या 25 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेले निर्णय आणि राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राला आज नवी दिशा आणि बळ मिळालंय.

सोबतच ग्रामीण भागातल्या शालेय स्तरावरील गुणवंत खेळाडूंना आधुनिक सुविधा, प्रशिक्षण आणि प्रोत्साहन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारचे सुरू असलेल्या प्रयत्नांमुळेच आज भारतानं जागतिक क्रीडा क्षेत्रात आपली स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. यामुळे भारताच्या जागतिक क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या प्रवासाला अधिक गती मिळाली. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि मुलाखत तुषार पवार.

श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं,
3: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
4: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
5: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
6: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी,
5: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
6: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
5: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
7: नमस्कार श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शेडनेट तंत्रज्ञान याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती।
8: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पॉलीहाऊसला पर्याय म्हणजे शेडनेट। पॉलीहाऊस बांधणीचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना न परवडणारा असतो, पण शेडनेटचा खर्च सर्वसाधारण शेतकऱ्यांना सहजपणे पेलवणारा असा आहे। शेडनेटसाठी लागणाऱ्या काही बाबी शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतील तर खर्च आणखी कमी येतो। शेतकऱ्यांनी अगदी 5 गुंठ्यांपासून 40 गुंठ्यांपर्यंत शेडनेटची उभारणी करून अनेकविध पिकं घेऊन लाखो रुपयांची उत्पादनं घेतली आहेत। सुरुवातीला शेडनेटमध्ये फुलं घेतली जात होती, पण अलीकडे भाजीपाला, फळभाज्या, ढोबळी, मिरची इत्यादी उत्पादनं घेतली जात आहेत। शेडनेट हाऊसमधली शेती म्हणजे वातावरणातील उष्णतेचं प्रमाण कमी करून पिकांना अनुकूल असं वातावरण कृत्रिमरित्या तयार करून केलेली शेती। कमी जागेत अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर करून जास्त उत्पादन देणारी हायटेक शेती। कृषी तंत्राचा काटेकोर वापर करून उत्कृष्ट दर्जाची उत्पादनं मिळवून देणारी शेती। त्यामुळे शेडनेटमधील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। पॉलीहाऊसमधले उत्पादन म्हणजे संपूर्णरित्या नियंत्रित वातावरणात घेतलेलं उत्पादन। शेडनेटमधलं वातावरण हे 100% नियंत्रित नसलं तरी 50-75% उष्णतामान कमी करता आल्याने, शिवाय सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून शेडनेटमधील पिकांचं संरक्षण करता आल्याने पिकांचं

0: घरघुस आणि दर्जेदार उत्पादन मिळवता येतं. शेडनेटमध्ये फुलं, भाजीपाला, फळभाज्या, ढोबळी मिरची याशिवाय टरबूज, खरबूज यासारख्या पिकांचं बीजोत्पादनही चांगल्या प्रकारे घेता येऊ लागलंय. नेहमीपेक्षा 4 ते 5 पट अधिक उत्पादन देणारी ही शेडनेट शेती आहे. या शेतीची वैशिष्ट्य म्हणजे जागा कमी लागते, उत्पादित मालाचा दर्जा अधिक चांगला असतो, पाण्याचा काटकसरीने आणि योग्य वापर केला जातो, याचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडतो, जास्तीत जास्त उत्पादन घेता येतं, बिगर हंगामी पिकं घेता येतात, कमी कुशल मजूर लागतात, खर्चाच्या मानाने अधिक उत्पादन आणि जास्त नफा मिळतो आणि कीड आणि रोग नियंत्रणासाठी कमी खर्च येतो. शेडनेटमुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्याची क्षमता निर्माण झाली आहे. काटेकोर पद्धतीच्या शेतीचं तंत्र शेतकऱ्यांना शेडनेटमुळे समजलं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उदाहरणार्थ फर्टिगेशन, प्लॅस्टिक आच्छादन, ठिबक सिंचन, इन्सेक्ट नेट, उत्पादनाचं नवीन तंत्रज्ञान इत्यादींचा अवलंब होऊ लागल्याने साधन सामग्रीत आणि खर्चात बचत झाली. रासायनिक खतांच्या मात्रेचा वापर 30 ते 35% कमी झाला. बाजाराभिमुख उत्पादनं काढणं शक्य झालं. कीड आणि रोगांच्या नियंत्रणावरचा खर्च कमी झाला. बेरोजगारांना संधी उपलब्ध झाल्या. बिगर हंगामी पिकं घेता येऊ लागली. आर्थिक जास्त फायदा होऊ लागला. शेडनेटमुळे महिलांचा सहभाग वाढला. राष्ट्रीय उत्पादन आणि उत्पन्न वाढण्यास मदत झाली. शेडनेटच्या मध्यभागी 15 ते 17 फूट उंचीचा एक लोखंडी खांब बसवून त्याच्या 4 बाजूंना तारेचा आधार देऊन शेडनेट अंथरली जाते. त्यामुळे शेडनेटच्या खर्चात 15 ते 20% बचत होते. 10 गुंठे शेडनेटसाठी एकूण 2 लाख रुपये खर्च येतो. यातल्या काही गोष्टींना अनुदान मिळतं. अशा प्रकारच्या तंत्रशुद्धरित्या शेडनेट उभं केलं असता 4 वर्ष सुस्थितीत राहतं. मात्र प्रत्येक पिकानंतर जमीन तयार करणं आणि आच्छादनाचा खर्च करणं आवश्यक आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण शेडनेट तंत्रज्ञान याविषयी स्वप्निता शिंदे यांनी दिलेली माहिती ऐकलीत. नमस्कार श्रोते हो. श्रोते हो, आज आपण कृषी यांत्रिकीकरण याविषयी जाणून घेणार आहोत. शेती करत असताना आपल्याला विविध अवजारांची गरज लागत असते. लहान मोठी अवजारं आपल्याला उपलब्ध करून घ्यायची असतात. काही वेळेला आपल्याकडे त्याची उपलब्धता नसते. मग अशा वेळेला जर आपण थोडे शेतकरी जर तुम्ही एकत्र आलात तर अशी अवजारं तुम्ही भाड्याने सुद्धा घेऊ शकता. तर या सगळ्या यांत्रिकीकरणाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत की यांत्रिकीकरण आपण करून शेतीमध्ये आधुनिकता कशी आणाल आणि आपलं उत्पादन नक्कीच कसं वाढवाल या सगळ्याविषयीच आपण बोलणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे विशाल माने सरांना. माने सर हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय ठाणे इथे तंत्र अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, आता सध्या जर कृषी यांत्रिकीकरणाची सद्यस्थितीतली जी गरज आहे किंवा कृषी यांत्रिकीकरण म्हणजे नेमकं काय काय सांगाल तुम्ही?
2: आज आपण कृषी यांत्रिकरणामध्ये जी काही चर्चा करतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी बाब आहे म्हणजे आपल्या ज्या काही शेतकरी बांधव आहेत त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची म्हणजे मजुरांची टंचाई, त्याचबरोबर हवामानातले होणारे बदल आहेत, उत्पादन खर्चामध्ये होत असलेला वाढ आहे. तर या सर्व घटकांवरती जर आपण मात करायची म्हटलं किंवा त्याच्यामध्ये जर बचत करायची म्हटलं तर आपल्याला कृषी यांत्रिकरण करणे म्हणजे शेतीमध्ये आधुनिक यंत्र अवजारांचा वापर करणे ही काळाची गरज बनलेली आहे. आणि त्या अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात. वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काही सहाय्य केलं जातं. तर ती जी काही मदत आहे तर ती शेतकरी बांधवांनी उपयोग करून आपल्या शेतीमध्ये आधुनिकता आणावी असं मला या ठिकाणी वाटतं.
1: नक्कीच. आता सर, आताच तुम्ही उल्लेख केलात की विविध योजना या राबवल्या जातात, तर कृषी यांत्रिकीकरणासाठी असलेल्या काही योजना ज्या आहेत तर कोणत्या आहेत त्या?
2: कृषी यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर राज्य शासन आणि केंद्र शासन अशा दोन्ही स्तरावरती ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये केंद्र शासनाची जी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान योजना आहे, त्याचबरोबर प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे, या दोन केंद्राच्या योजनांमार्फत आपल्याला अनुदानावरती यंत्र अवजारे मिळतात. तसेच राज्य शासनाच्या मार्फत राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अशी एक योजना आहे. त्याचबरोबर आता नव्याने आलेली कृषी समृद्धी योजना, त्याच्यामध्ये सुद्धा यांत्रिकीकरणाच्या याला अनुदान आहे.

0: अशा या चार योजनांच्या माध्यमातून अनुदान जे आहे ते यांत्रिकरणासाठी उपलब्ध आहे.
1: अच्छा, आता कृषी यांत्रिकीकरण योजनेचे जे उद्दिष्ट आहेत किंवा आवश्यकता जी आहे तर याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: कृषी यांत्रिकरण योजनेचे उद्दिष्ट तर त्याचं स्वरूप जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये यांत्रिकरणास प्रोत्साहन देणे म्हणजे शेतकऱ्यांनी यंत्र अवजारांचा वापर केला पाहिजे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे. त्याचबरोबर वेगवेगळे विभाग आपल्याकडे आहेत त्या विभागानुसार किंवा पिकांची रचना आहे प्रत्येक विभागातली त्याच्यानुसार त्यांना जी काही आवश्यक यंत्र अवजार आहेत त्यांची उपलब्धता त्या शेतकऱ्यांना व्हावी यासाठी शासन स्तरावरून शासन मान्यता प्राप्त ज्याची पूर्व तपासणी झालेली अवजारं आहेत तर ती अशी अवजारं म्हणजे जी काही गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार आहेत म्हणजे अनुदानावरती उपलब्ध करून देणे असं एक उद्दिष्ट या योजनांचं आहे. त्याचबरोबर कृषी उत्पादन प्रक्रियेमध्ये यांत्रिकरणाच्या किंवा अद्ययावत यंत्रांच्या वापरास प्रोत्साहन देणे अशा पद्धतीची उद्दिष्ट या योजनांच्या माध्यमातून राबवली जातात.
1: अच्छा, आता सर या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल शेतकऱ्यांना तर त्यांनी मग अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे किंवा अर्ज कुठे करायला हवा काय सांगाल?
0: याच्यामध्ये अर्ज प्रक्रिया हे एक महत्वाचं आहे. ही जी अर्ज प्रक्रिया आहे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये शासनाचं जे आपलं पोर्टल आहे https mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलद्वारे शेतकरी अर्ज करू शकतात. आपले सरकार महाडीबीटी पोर्टल जे आहे त्याच्यामध्ये शेतकरी योजना म्हणून टॅब आहे तिथे लॉग इन केल्यानंतर अर्ज करता येतो. ह्याच्यामध्ये जी काही अर्जाची प्रक्रिया आहे म्हणजे हे जे महाडीबीटीचं धोरण आहे तर ते आपल्या 4 नोव्हेंबर 2020 शासन निर्णयानुसार ही सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन केलेली आहे आणि याच्यामध्ये डीबीटीद्वारे अनुदान शेतकऱ्यांना मिळतं. ह्याच्यामध्ये अर्ज करताना सध्याची जी शेतकरी आयडी म्हणजे फार्मर आयडी त्याला म्हणतो ऍग्रीस्टॅकचा तर तो आयडी आपल्याला वापरून याच्यामध्ये लॉग इन करता येतं. हा आयडी जो आहे तो याच्यामध्ये लॉग इन साठी कंपल्सरी केलेला आहे. त्याचबरोबर जे काही आपले वनपट्टा धारक शेतकरी आहेत त्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना आधार बेस्ड लॉग इनची सिस्टीम त्या पोर्टलद्वारे उपलब्ध आहे. आता हे जे काही लॉग इन आहे ते केल्यानंतर लाभार्थींना आपल्याला नाममात्र शुल्क म्हणजे जवळपास 23.60 रुपये अशा पद्धतीचं शुल्क त्याला द्यावं लागतं आणि ते जे काही अर्ज आहे तो एकदा अर्ज केल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये तो अर्ज पूर्णतः पोर्टलवरती राहतो. त्याच्यानंतर जर काही त्यात बदल करायचे असतील तर नव्याने अर्ज सुद्धा त्या लाभार्थीला आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. जी काही महाडीबीटीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट आपल्याला दिलेले आहेत म्हणजे कृषी यांत्रिकरण आहे त्याचबरोबर सिंचन सुविधेचा पार्ट आहे त्याचबरोबर बियाणे खते औषधे आहेत त्याच्याबरोबर चौथा जो पार्ट आहे तो फलोत्पादन अशा वेगवेगळ्या घटकासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करता येतो. याच्यामध्ये अर्ज करताना लाभार्थी स्वतः ऑनलाईन पद्धतीने लॅपटॉपद्वारे किंवा त्याच्या मोबाईलद्वारे किंवा माहिती सेवा केंद्र त्या ठिकाणी जाऊन लाभार्थींना आपल्या याच्यामध्ये अर्ज करता येतो.
1: अच्छा, आता म्हणजे कृषी यांत्रिकीकरणामध्ये समाविष्ट बाबी किंवा जे घटक आहेत तर कोणकोणते आहेत ते?
0: कृषी यांत्रिकरणामध्ये जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना जे काही आवश्यक बाबी आहेत त्याच्यामध्ये पूर्व मशागत आहे शेतीतील तिथपासून ते काढणी पश्चात तंत्रज्ञान इथपर्यंत लागणारे जे काही वेगवेगळे यंत्र अवजार आहेत ते आपल्याला या यांत्रिकरणाच्या योजनांमधून घेता येतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर ट्रॅक्टर आहे त्याचबरोबर पॉवर टिलर आहेत पॉवर विडर आहेत काही स्वयंचलित यंत्र अवजार आहेत त्याचबरोबर ट्रॅक्टर चलित यंत्र अवजार आहेत. जसं आपण बघितलं की जमीन सुधारण्यासाठी आवश्यक असणारं नांगर असेल रोटावेटर आहे त्याच्यानंतर कल्टिवेटर आपण म्हणतो त्यानंतर पेरणीची काही सीड ड्रिल म्हणतो पेरणी यंत्र म्हणतो आपण त्याला त्याचबरोबर लागवडीसाठी समजा भात लागवड यंत्र आहे कापणीची काही अवजार आहेत आंतर मशागतीसाठी आवश्यक असणारे अवजार आहेत पीक अवशेषांचं व्यवस्थापन करण्यासाठी जे काही आवश्यक अवजार आहेत तीही याच्यामध्ये घेता येतात. आणि कापणी आणि मळणी यंत्र म्हणजे कापणी करण्यासाठी समजा भात कापणी यंत्र आहे त्याचबरोबर मळणीची वेगवेगळी मल्टीक्रॉप थ्रेशर्स आहेत तर ते या योजनेमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर काही मनुष्यचलित यंत्र अवजार आहेत बैलचलित यंत्र अवजार आहेत. मनुष्यचलित यंत्र अवजारामध्ये आपण बघितलं तर टोकन यंत्र आहे की ज्या टोकन यंत्राच्या माध्यमातून शेतकरी जे आहेत ते वेगवेगळ्या पिकांची टोकननी म्हणजे त्या पेरणीच्या ह्याच्यामध्ये करू शकतात. त्याचबरोबर पीक संरक्षणाची उपकरणे म्हणजे नॅपसॅक स्प्रेअर आहे पाठीवरचा पंप आपण त्याला म्हणतो त्याचबरोबर सोलार ऑपरेटेड पंप आहेत वेगवेगळे HTV स्प्रेअर आहेत तर ते ह्या पीक संरक्षण उपकरणामध्ये त्याच्यामध्ये लाभ घेण्यासाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कृषी अवजारे बँक हा एक महत्वाचा म्हणजे लाभ शेतकऱ्यांना याच्यामध्ये घेता येतो. याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी आहेत शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, शेतकऱ्यांचे बचत गट आहेत, तर यांना याच्यामध्ये कृषी अवजारे बँक घेता येते आणि या योजनांच्या माध्यमातून जवळपास 10 लाखापासून 2.5 कोटीपर्यंतची कृषी अवजारे बँक आपल्या या योजनेमध्ये उपलब्ध आहे आणि 10 लाखाच्या जी काही कृषी अवजार बँक आहे त्या

0: आपण जवळपास 4 लाखापर्यंत म्हणजे 40% मर्यादेत 4 लाख आणि 2.5 कोटीची जी मॅक्झिमम कॅपॅसिटीची जी कृषी अवजार बँक आहे त्याला आपण 1 कोटीपर्यंत अनुदान याच्यामध्ये 40% मर्यादेत देतो. अशा पद्धतीची वेगवेगळी यंत्र अवजार आपल्याला याच्यामध्ये घेता येतात.
1: नक्कीच सर. तर या यांत्रिकीकरणासाठी म्हणजे अनुदान मिळवण्यासाठी पात्र लाभार्थी व्हायचं असेल तर काय निकष आहेत त्यासाठी?
0: हा पण मॅडम एक महत्वाचा निकष आहे म्हणजे लाभार्थी निवड किंवा यांत्रिकीकरणामध्ये लाभ घेणे याच्यासाठी पात्रतेचे निकष जर बघितलं तर सर्वात महत्वाचं हे आहे की कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ घेताना लाभार्थी हा 7-12 धारक किंवा खातेधारक असला पाहिजे.
1: बरोबर.
0: ही एक महत्वाची ही आहे. त्याचबरोबर त्याचा फार्मर आयडी असणं अनिवार्य केलेलं आहे शासनाने. त्याच्यामध्ये जे काही पात्र लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी पात्र आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे गट आहेत वेगवेगळ्या योजनातून केलेले, तर ते शेतकरी गट पात्र आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये पात्र आहेत. सहकारी संस्था पात्र आहेत. त्याचबरोबर वनपट्टाधारक जे शेतकरी आहेत तेही याच्यामध्ये लाभ घेऊ शकतात. आणि शासनाने जे काही एकत्रित पद्धतीचं पोर्टल तयार केलेलं आहे त्या माध्यमातून या लाभार्थींना आपल्याला याच्यामध्ये लाभ घेता येतो.
1: अच्छा. पण आता सर अर्ज केल्यानंतर निवड होण्यासाठीचे टप्पे आहेत, विविध टप्पे, तर ते साधारण मग कोणते काय सांगता येईल?
0: कृषी यांत्रिकीकरण किंवा कृषी विभागामार्फत ज्या काही महाडीबीटीवरच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याच्यामध्ये मग अशी आपण चर्चा केली की नोव्हेंबर 2020 पासून महाडीबीटीचं धोरण आलं आणि तेव्हापासून जे काही लाभार्थींनी जे अर्ज केले तर त्यावेळी लॉटरी पद्धतीने निवड जी लाभार्थ्यांची आहे ती होत होती. गेल्या वर्षी 2025-26 पासून लाभार्थींची निवड ही FCAPS म्हणजे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या कार्यपद्धतीनुसार लाभार्थी निवड होते. आणि त्याची जी काही म्हणजे प्रक्रिया आहे निवड झाल्यानंतर लाभार्थींनी कागदपत्रांची पूर्तता करून ती पोर्टलवर भरणे, त्याचबरोबर विभागाचे जे काही क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत त्या कागदपत्रांची छाननी, त्यानंतर त्याला पूर्वसंमती लाभार्थींना दिली जाते. त्याचबरोबर लाभार्थींनी ते काही यंत्र अवजार आहे ते अधिकृत विक्रेत्यांकडून, त्याचबरोबर मान्यताप्राप्त म्हणजे ज्याला मान्यता आहे आणि ज्याला परीक्षण अहवाल आहे शासकीय संस्थांचा, असे यंत्र अवजार खरेदी केल्यानंतर त्याची मोका तपासणी करणे आणि मग अनुदान वितरण, अशा पद्धतीची कार्यप्रणाली याच्यामध्ये आहे. आणि त्याचे जे वेगवेगळे टप्पे आहेत प्रत्येक टप्प्यावर कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेमार्फत सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, उपकृषी अधिकारी आहेत, मंडळ कृषी अधिकारी आहेत आणि तालुक्याला असलेले तालुक कृषी अधिकारी संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना मदत करत असतात.
1: आता सर तुम्ही हे टप्पे सांगितलेत तर या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत साधारण कुठलं सहाय्य केलं जातं, कशी मदत केली जाते?
0: आपण जर बघितलं तर म्हणजे लाभार्थींची निवड ही प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या पद्धतीने होते. म्हणजे हे जे काही लक्षांक निश्चित आहे प्रत्येक जिल्ह्याला शासन स्तरावरून काही अनुदानाची मर्यादा दिली जाते आणि ती मर्यादा दिल्यानंतर म्हणजे जिल्ह्यातील जे काही खातेदार आहेत त्यानंतर जिल्ह्याचं पेरणीचं क्षेत्र आहे, त्यानंतर मागील वर्षी झालेला जो खर्च आहे यांत्रिकरणाच्या बाबींवरती, त्यानंतर त्या जिल्ह्यातील ऊर्जेचा वापर ही एक बाब आहे. तर या सर्व बाबींचा विचार करून जिल्हानिहाय दिलेले लक्षांक आणि त्यानुसार मग तालुक्यातील खातेदार त्यांचं क्षेत्र यानुसार प्रत्येक तालुक्याला आपण लक्षांक निश्चित करून देतो अनुदानाचा. आणि त्या मर्यादेत जे काही दिलेले प्रत्येक योजनेचे लक्षांक आहेत त्यामध्ये लाभार्थ्यांची FCAPS पद्धतीने निवड होते. निवड झाल्यानंतर लाभार्थींना त्याचा मोबाईल नंबर आपल्या पोर्टलवरती लिंक केलेला आहे, त्याद्वारे लाभार्थीला निवड झाल्याबद्दलचा संदेश जातो. संदेश दिल्यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी आहेत ते संबंधित लाभार्थींना संपर्क करतात.
1: बरं.
0: आणि संपर्क करून त्या लाभार्थींना जी काही आवश्यक कागदपत्र आहेत ते अपलोड करण्यासाठी लाभार्थींना सूचित करतात. त्यानंतर लाभार्थी जे काही यंत्र अवजार खरेदी करणार आहेत त्याचं कोटेशन आहे, त्यानंतर मान्यताप्राप्त संस्थेचा परीक्षण अहवाल आहे अपलोड करतात पोर्टलवरती. आता 7-12 पूर्वी अपलोड करावा लागत होता, 8 अपलोड करावा लागत होता, ती सुविधा आता सर्व माहिती उपलब्ध असल्याने अपलोड करण्याची पद्धत आता सध्या नाहीये. परंतु ते जे काही आवश्यक कागदपत्र आहेत प्रत्येक यंत्र अवजारानुसार त्याचे जे काही निकष आहेत त्याप्रमाणे लाभार्थींनी ते पोर्टलवरती अपलोड करणे, सहाय्यक कृषी अधिकारी स्तरावरती त्याची छाननी होते, त्यानंतर तो अर्ज जो आहे तो मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती परत छाननी दुसऱ्या टप्प्यातील होते आणि तालुका स्तरावरून त्या लाभार्थींना पूर्वसंमती दिली जाते. पूर्वसंमती दिल्यानंतर जी काही पूर्वसंमती आहे त्या निकषांनुसार लाभार्थींनी ते यंत्र अवजार खरेदी करणे आणि खरेदी केल्यानंतर परत त्याचं जे काही देयक आहे GST सहच देयक, GST त्याच्यामध्ये घेणं म्हणजे अपेक्षित आहे, तर ते GST सह देयक पोर्टलवरती अपलोड करणे. पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर अर्ज आहे तो उपकृषी अधिकारी स्तरावरती मोका तपासणीसाठी जातो. त्याचबरोबर ते जर 1 लाखापेक्षा जास्त

0: रकमेचं यंत्राव जर असेल अनुदानाचं तर तो अर्ज हा मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती मोका तपासणीसाठी उपलब्ध होतो. मंडळ कृषी अधिकारी स्तरावरती किंवा उपकृषी अधिकारी स्तरावरती अर्जांची मोका तपासणी होते. म्हणजे थोडक्यात यंत्र अवजार निकषाप्रमाणे खरेदी झालं का या बाबींची पडताळणी होते आणि प्रस्ताव जो आहे तो तालुका स्तरावरती सादर केला जातो. तालुका स्तरावरती अनुदानाचा प्रस्ताव आल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने त्याचंच व्हेरिफिकेशन होतं आणि तिथून तो तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरती अनुदान वितरणासाठी सादर केला जातो आणि या वेगवेगळ्या टप्प्यावरती तालुका स्तरापासून क्षेत्रीय स्तरापर्यंत लाभार्थ्यांना जे काय आहे ते सहाय्य जे आपल्या विभागामार्फत केलं जातं.
1: अच्छा, आता सर याच्यामध्ये असं एक विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी मग प्रक्षेत्रावर सुद्धा भेटी देणं आवश्यक असतं का, म्हणजे यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने?
0: यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये प्रक्षेत्र भेटीमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांच्या ज्या आहेत फार्मशनरीचे सेंटर आहे त्या ठिकाणी लाभार्थींना नेऊन त्यांना कोणती गरज आहे त्याचं प्रशिक्षण आपण याच्यामध्ये देतो.
1: अच्छा सर, आता या कृषी यांत्रिकीकरणासाठीची जी अनुदान वितरण कार्यपद्धती आहे साधारण किती अनुदान मिळतं? म्हणजे
0: खूप चांगला प्रश्न मॅडम हा आपण विचारला. याच्यामध्ये अनुदान शेतकऱ्यांना एक सपोर्टिव्ह सहाय्य याच्यामधून मिळत आहे आणि त्याच्यामध्ये निकष दिलेले आहेत अनुदानाच्या याच्यामध्ये. जसं की आपण बघतो की अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत, महिला शेतकरी आहेत,
1: बरोबर,
0: अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकरी बांधव आपले आहेत, त्यांच्यासाठी अनुदानाची मर्यादा ही 50% आहे. आणि इतर शेतकरी जे आहेत म्हणजे जे मोठे खातेदार आपण त्यांना म्हणतो त्यांच्यासाठी याच्यामध्ये अनुदानाची मर्यादा ही 40% आहे. थोडक्यात आपण उदाहरणच घेतलं तर ट्रॅक्टरसाठी योजनेमध्ये 1.25 लाखापर्यंत अनुदान आहे. कृषी अवजारे बँकेमध्ये ट्रॅक्टर प्लस 3 अवजारं जी आहेत ती जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये 10 लाखाच्या अवजार बँकेसाठी त्याला 40% मर्यादा आहे आणि त्या ठिकाणी 4 लाखापर्यंत अनुदान लाभार्थींना मिळतं. त्याचबरोबर गवत कापणी यंत्र आहे, ब्रश कटर आहे, पॉवर विडर आहे, पॉवर टिलर आहे, म्हणजे जी काही छोटी मोठी यंत्र अवजार आहेत, किंवा टोकननी यंत्र आहे जे की छोटं त्याला साधारणपणे 10,000 पर्यंतच्या मर्यादेत अनुदान 50% मर्यादेत उपलब्ध आहे. 40% मर्यादा जर आपण बघितली तर तिथं आपल्याला 8,000 पर्यंतचं अनुदान या टोकन यंत्राला उपलब्ध आहे. असे वेगवेगळे जे काही पूर्व मशागतीपासून काढणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये डाळ मिल आहे, राईस मिल आहे, यांना या निकषाच्या याच्यामध्ये 40% आणि 50% अनुदान या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. वितरणाची प्रणाली जर बघितली तर तालुका स्तरावरती जे काही मोका तपासणीसह आलेले प्रकरण आहेत ती तालुका स्तरावरून शिफारस करून ती अनुदान अदायगीसाठी जिल्ह्याला पाठवली जातात. याच्यामध्ये डीबीटी आहे म्हणजे थेट लाभ हस्तांतरण प्रणाली आहे. जिल्ह्याला आल्यानंतर त्याचे काही निकषातील अनुदान मर्यादा निश्चित केलेल्या आहेत तालुका स्तरावरून, त्यानुसार वेगळ्या योजना म्हणजे राज्य शासनाच्या ह्याच्यातील असेल तर पीएफएमएस प्रणाली आहे, केंद्र शासनाच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर एसएनए स्पर्श प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावरून या लाभार्थींना जे काही अनुदान आहे ते 40% आणि 50% मर्यादेमध्ये साधारणपणे 8 ते 10 दिवसाच्या ह्याच्यामध्ये वितरण केलं जातं.
1: अच्छा, म्हणजे ही सगळी अशी त्याची कार्यप्रणाली आहे. सर आता जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना काय आव्हान कराल किंवा काय एक संदेश द्याल?
0: कृषी यांत्रिकीकरण हा एक सध्याच्या शेती यंत्रणेमध्ये महत्वाचा घटक आहे आणि अद्ययावत आणि आधुनिक यंत्रांचा जर आपण वापर केला तर शेतीमध्ये निश्चितच आपण बदल करू शकतो आणि जे काही उत्पादन खर्च वाढतोय आणि त्याच्यामध्ये जी काही बचत आपल्याला करायची आहे, जे काही यंत्र अवजार आहेत छोटी मोठी तर त्याचं जर आपण योजनेच्या माध्यमातून घेतली तर शासनाचं अनुदानाचं सहाय्य बाकीचे जे काही यांत्रिकरणाचा वापर जो आहे तो वाढवल्यामुळे मजुरांची जी काही टंचाई आहे त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला मात करता येण्यासारखी ही आहे आणि त्याचा वापर करून एक शेतीमध्ये चांगली उत्पादकता मिळवू शकतो. जे काही वेगवेगळे त्यातले घटक आहेत तर त्या घटकांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करून उत्पादन वाढ करू शकतो आणि चांगला नफा याच्यामधून मिळू शकतो. तर माझं शेतकरी बांधवांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आव्हान आहे की जे काही आपल्या क्षेत्रीय स्तरावरती असणारे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत की जे गाव पातळीवरती काम करतात,
1: बरोबर,
0: या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करावा किंवा ऑनलाईन पद्धतीने जसं मगाशी आपण सांगितलं की mahadbt.maharashtra.gov.in या पोर्टलच्या द्वारे फार्मर आयडीच्या माध्यमातून वेगवेगळे जे काही आवश्यक घटक आहेत तर त्या घटकांसाठी आपण अर्ज करावा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि याचा लाभ घेऊन शेती जी आहे ती फायदेशीर कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत असं मी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी ठाणे कार्यालय आहे किंवा कोकण विभागातील जे काही शेतकरी आहेत तसेच राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना या कृषी यांत्रिकरणाच्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्याचा लाभ घ्यावा असं या माध्यमातून आवाहन करतो.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही इथे आलात सर, आणि या कृषी यांत्रिकीकरणाविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: 8:05 होत आहे तथा राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त. पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. राज्य सरकारनं सुमारे 75% म्हणजे 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये आज दुष्काळ जाहीर केला. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यातल्या किमान एका तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात झालेली तूट आणि अन्य निकषांच्या आधारे दुष्काळाचा शासन आदेश आज जारी झाला. राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, अहिल्यानगर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्ग अशा 18 जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालाय. रायगड आणि गोंदियातला 1 तर गडचिरोलीतल्या 2 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. या शासन आदेशात सरकारनं शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना आणि सवलती सरकारनं लागू केल्यात. याविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,
3: पीक कर्जाचं पुनर्गठन या ठिकाणी होणार आहे. कृषी पंपाच्या जे चालू वीज बिल आहे त्याची सूट मिळणार आहे. शालेय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सूट मिळणार आहे. रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकषामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी चारा छावण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई जाहीर झाली त्या गावामध्ये शेतकऱ्याची जे वीज जोडण्या थांबलेल्या होत्या त्या निर्णय घेतलेला आहे.
2: परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांचा छळ करू नये याकडे सरकार लक्ष देणार आहे. त्याचवेळी अवैध सावकारांची माहिती शेतकऱ्यांनी शासनाकडे द्यावी असं बावनकुळे यांनी सांगितलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबत स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे मदत जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये तत्काळ सर्वेक्षण सुरू करायचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागानं समन्वयानं काम करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. कृषी अधिकारी तलाठी आणि ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करावा आणि नंतर तो ग्रामसभेसमोर ठेवावा. ग्रामसभेनं दाखवून दिलेल्या त्रुटी त्यात समाविष्ट कराव्यात असे निर्देश सरकारनं दिले. याविषयी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,
4: सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष पाण्यानुसार पंचनामे करण्यासाठी सगळ्या प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहेत आणि जे काय रिपोर्ट येतील त्याच्यावरून लगेचच सरकार ऍक्शन घेणार आहे आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्यांनी सरकारनी सगळ्याचीच अत्यंत गंभीर दखल घेतलेली आहे.
2: दुष्काळ जाहीर करणं ही सुरुवात आहे. शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळणं हे आमचं अंतिम उद्दिष्ट आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी काळी होऊ देणार नाही असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. दसरा आणि दिवाळीचा सण तोंडावर आहेत हे लक्षात घेऊन हेक्टरी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावेत आणि नंतर कागदी सोपस्कार करावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यावर्षीचा दुष्काळ 1972 पेक्षाही गंभीर आहे याची जाणीव सरकारला देखील आहे. विद्यार्थ्यांसाठी केवळ परीक्षा फी माफ न करता पूर्ण शैक्षणिक फी माफ करावी तसंच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक मदतीची तरतूद करावी अशी मागणीही त्यांनी केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनानं तातडीनं मदत द्यायला हवी. केवळ दुष्काळाची घोषणा करून उपयोग नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांना संबोधित करतील. हा या मासिक कार्यक्रमाचा 138वा भाग असेल. सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाची गरज असून त्या आधारे भारताला आर्थिक वाढीचा 10% दर गाठणं शक्य असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. IIT मद्रासच्या माजी विद्यार्थी संघटनेनं बंगळुरूमध्ये आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. देशभरातल्या सर्व सार्वजनिक आणि प्रादेशिक ग्रामीण बँका ग्राहक

0: बँकांच्या सोयीसाठी उद्या म्हणजेच रविवारी खुल्या राहणार आहेत. बँक कर्मचारी संघटनेनं सोमवारपासून 3 दिवस संप पुकारल्यानं उद्या बँका सुरू राहणार आहेत. एटीएम व्यवहारांवरची महिन्याची मर्यादा संपल्यानंतर लावण्यात येणारं शुल्क या 3 दिवसांच्या बंद दरम्यान न आकारण्याचा निर्णय अनेक बँकांनी घेतला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया अर्थात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत राज्यभरात दावे आणि हरकती दाखल करता येतील. नोटिसा दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन BLO आवश्यक दस्तऐवज संकलित करतील असंही आयोगानं स्पष्ट केलं आहे. अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाईन पद्धतीनं सुनावणीला उपस्थित राहण्याची आणि मतदाराच्या वतीनं सुनावणीसाठी कुटुंबातील कोणत्याही प्रौढ सदस्याला उपस्थित राहण्याची परवानगीची सुविधाही उपलब्ध असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. यासोबतच बेघर नागरिक, मजूर, गरीब आणि रात्रनिवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी गरजेनुसार विशेष मदत कक्ष सुरू करावेत तसंच विशेष शिबिरांचं आयोजन करावं असे निर्देश आयोगानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडमध्ये ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या ट्रॅक्टरला वेल्डिंग करत असताना स्फोट होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीररित्या होरपळले आहेत. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 6 जण ठार झाले. राज्यातल्या 63 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात सरासरीच्या 19 पट पाऊस झाला असून काही ठिकाणी अचानक पूर येण्याचा धोका आहे. उत्तराखंड जिल्ह्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना येत्या 2 दिवसांसाठी हवामान विभागानं पावसाचा रेड आणि येलो अलर्ट दिल्यानं आज आणि उद्या 4 धाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दिल्लीत अलीकडेच झालेल्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेत दिल्ली सरकारनं पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपुलाखालचा रस्ता आणि फुट ओव्हर ब्रिजजवळ पोलीस चौक्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं मुंबईजवळचं जवाहरलाल नेहरू, कांडला इथलं दीनदयाळ, पारादीप आणि मुंद्रा ही 4 बंदरं मेगा पोर्ट्स म्हणून अधिसूचित केली आहेत. सध्या भारतात 12 मोठी बंदरं आणि 200 पेक्षा जास्त छोटी बंदरं आहेत. चीन आणि अमेरिकेनं साधारण 30 अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवरील परस्परांवरचं आयात शुल्क कमी करण्याच्या आश्वासनावर एकत्र काम करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. व्यापार युद्धांतर्गत स्थितीला 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यालाही डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांनी मान्यता दिली आहे. दोन्ही देशांमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या 3 दिवसीय शिखर परिषदेनंतर जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती दिली गेली. यासोबतच दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापाराशी संबंधित निवडक मुद्द्यांवरही व्यापार मंडळाच्या माध्यमातून एकत्र काम करत राहण्याची तयारी दर्शवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही ट्रम्प सामुद्रधुनी असं दर्शवणारा एक नकाशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसिद्ध केला आहे. या सामुद्रधुनीतून जाणारा सागरी जलवाहतूक जलमार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी इराणनं मांडलेला 7 दिवसांचा आराखडा ट्रम्प यांनी फेटाळून लावला आणि त्यानंतर हा नकाशा जाहीर केला. जपान इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक मिळालं. स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत सध्या 4 सुवर्ण, 12 रौप्य, 14 कांस्य अशा 30 पदकांसह 10व्या स्थानी आहे. या स्पर्धेतल्या भारताच्या कामगिरीबद्दल जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही कबड्डी संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. भारताच्या महिलांच्या संघानं अंतिम सामन्यात इराणचा 37-34 असा निसटता पराभव केला. पुरुष संघानंही इराणचाच 40-34 असा पराभव केला. यामुळे स्पर्धेतली भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या 4 वर पोहोचली आहे. नेमबाजीत महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन सांघिक प्रकारात भारतानं रौप्य पदक पटकावलं. तिलोत्तमा सेन, विदर्शा विनोद आणि आशिष चौकशी यांनी हे पदक पटकावलं. वैयक्तिक गटात मात्र भारताचं पदक हुकलं. मॅरेथॉनमध्ये भारताच्या सावन बारवाल यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवत पुरुषांच्या मॅरेथॉन शर्यतीत रौप्य पदक जिंकलं. या क्रीडा प्रकारातलं 44 वर्षांनंतरचं हे भारताचं पहिलं पदक ठरलं आहे. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्राची चौधरीनं कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीत पुरुषांच्या संघानं जपानचा

0: 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. स्कॉशमध्ये पुरुष एकेरीत अभय सिंग यानं तर महिला एकेरीत अनाहत सिंग हिनं अंतिम फेरी गाठली आहे. मुष्टीयुद्धात पुरुषांच्या 91 किलो वजनी गटात भारताच्या कपिल पोखरिया यानं इराणच्या साम इस्ताकी याला 5-0 असं नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातला 75% भाग दुष्काळग्रस्त, पिकांच्या नुकसानीबाबत वेगळा शासन निर्णय जाहीर होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँका उद्याही सुरू राहणार. राज्यात SIR अंतर्गत 12 ऑक्टोबरपर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. नोटीस बजावण्यात आलेल्यांच्या घरी जाऊन BLO कागदपत्र गोळा करणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष कबड्डी संघाला सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: लोकसंगीताचा कार्यक्रम रावसाहेब गुडते आणि गडदे आणि सहकार्यांनी सादर केलेली ही लोकगीतं.
1: राज महाराज तुम्हा माझी विनंती द्यावे सभेमध्ये गायला मज ज्ञान होती. तुम्हा वाचून कोण वाचिना पुराण पोती म्हणून तुम्हा म्हणता दया आधीचा गणपती. नागनाथ गुरु माझ्या नेत्या संगती जीवना भक्ताची छाया शिरावरती आणि भगवान निशान

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: श्रोतो, यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.